श्रोते हो सुप्रभात। शंभर अंश एक मेगा हर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं प्रातकालीन प्रसारण सभेत मी डॉक्टर प्राची शेकटकर स्वागत करते। श्रोते हो आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 30 वैशाख, शके 1948, अर्थात 20 मे 2026। आजच्या प्रसारण सभेची सुरुवात करत आहोत मंगल ध्वनीनं।

0: उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जौनपुरी आपण ऐकलात. 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 6 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं आकर्षिता सिंह. प्रधानमंत्री नरेंद्र

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता हा स्वर आहे लता मंगेशकर यांचा संत बहिणाबाई यांच्या रचनेसाठी. संगीत दिले स्नेहल भाटकर यांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेली ही रचना होती संत बहिणाबाई यांची. संगीतबद्ध केली होती स्नेहल भाटकर यांनी. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांचं भक्तिगीत. स्वर आणि संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली कृष्ण भट बांदकर यांची रचना.

श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमाची सांगता करत आहोत साने गुरुजी यांच्या देशभक्तीपर रचनेनं. समूह स्वरातल्या या रचनेसाठी संगीत कानू घोष यांचं.

0: श्रोते हो, समूह स्वरातली ही देशभक्तीपर रचना होती. साने गुरुजी यांची, संगीतबद्ध केली होती कानू घोष यांनी. श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. श्रोते हो, सकाळचे 6:25 झालेत. ऐकूया कार्यक्रम दिनविशेष.
1: श्रोते हो, आज आहे 20 मे. पाहूया आजच्या दिवशी काय विशेष घडून गेले ते. 1498 साली या दिवशी पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा केप ऑफ गुड होपला वळसा घालून कालिकत बंदरात दाखल झाला. 1873 लेविस ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणी असलेल्या निळा जीन्सचं पेटंट घेतलं. 2001 चित्रपट निर्माते आणि लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर. 20 मे हा जन्मदिन असणारी महत्वाची नावं ही आहेत. 1850 आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म. प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, साहित्य समीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्म 1884 साली या दिवशी राहुरी इथं झाला. छायावादी विचारधारेतील हिंदी कवी सुमित्रानंदन पंत यांचा जन्म 20 मे 1900 या दिवशी झाला. चिदंबरा या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता.
2: यह मन का पतझर है ओ भूखे वनवासी, छोड़ो निष्क्रिय आलस, छोड़ो ग्लान उदासी. नई कोपले आने को बन के शालों में, नई कोपले कुंठित जनमन की डालों में, तुम विकास कामी परिवर्तन के अभ्यासी.
1: 1915 इस्रायलचे परराष्ट्रमंत्री आणि सेनाप्रमुख मोशे दायान यांचा जन्म. 1952 कॅमेरूनचा फुटबॉलपटू रॉजर मिला. 3 वर्ल्ड कप खेळणाऱ्या या खेळाडूनं कॅमेरूनला वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये जाणारा पहिला आफ्रिकन संघ बनवलं. तो वर्ल्ड कपमध्ये गोल नोंदवणारा सर्वात ज्येष्ठ खेळाडू देखील आहे. वयाच्या 42व्या वर्षी त्यानं रशियाविरुद्ध गोल केला होता.
3: At USA 94, Miller returned to the finals for his FIFA World Cup finale. Although Cameroon failed to make it past the group stage, Miller created history again. At 42, he became the oldest player to score in the finals.
1: आज स्मृतीदिन असणारी व्यक्तिमत्व ही आहेत. 1506 इटालियन दर्यावर्दी आणि संशोधक ख्रिस्तोफर कोलंबस यांचं निधन. 1571 राघव चैतन्याचे विख्यात शिष्य आणि संत तुकारामांचे गुरु केशव चैतन्य उर्फ बाबा चैतन्य यांनी जुन्नर जवळील ओतूर इथं समाधी घेतली. इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठी शाहीतील पराक्रमी सेनापती आणि मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांचं निधन 1766 साली या दिवशी झालं. 1878 समाजसुधारक आणि संस्कृत विद्वान कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं निधन. लाल बाल पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्रपाल यांचं निधन 1932 साली या दिवशी झालं. 1994 आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के ब्रह्मानंद रेड्डी यांचं निधन. 20 मे 1984 या दिवशी जुन्या जमान्यातील सुप्रसिद्ध संगीतकार हंसराज बहेल यांचं निधन झालं.

0: दिनविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: श्रोते हो, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत चिंतन. लेखन आहे डॉक्टर बाबूराव उपाध्याय यांचं आणि वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा.
2: संस्कार ही मानवतेची गरज आहे. माणूस हा निसर्गाचं लेकरू आहे. इतर प्राण्यांपेक्षा तो बुद्धिमान आणि बोलणारा प्राणी आहे. त्याला भाषेचं माध्यम सापडलं आहे. भाषेद्वारे तो संवाद साधतो. ध्वनीच्या माध्यमातून त्यानं अनेक प्रकारची ध्वनियंत्र निर्माण केली आहेत. अवाढव्य असे शोध लावले आहेत. खगोल आणि अंतराळाचा वेध त्यानं घेतला आहे. आता ग्रह तारे केवळ पत्रिकेत राहिले नाहीत, तर माणूस त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पोहोचला आहे. आता तर भारताने सूर्याचा शोध घेण्याची ही मोहीम आखली आहे. एवढं सारं करूनही माणूस धर्म, जात, रूढी, श्रद्धा, अंधश्रद्धा, विधी आणि कर्मठ मानसिकतेतून बाहेर आलेला नाही. त्यानं विज्ञान स्वीकारलं, पण तो विज्ञाननिष्ठ झालेला नाही. डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, विचारवंत, अभ्यासक, संशोधक, चिकित्सक यातले बरेच जण पारंपरिक रूढींचं जतन करताना दिसून येतात. मोठमोठ्या तीर्थयात्रा आणि भव्य धर्मसोहळे यातही ते गुंतून पडलेले आहेत. अशा वाटेवर विवेकशीलतेचा, मानवतेचा आणि पूर्वसुरींच्या विचारांचा योग्य आदर्श जपण्याची धडपड अजूनही चालूच आहे. आजच्या खाऊजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या धोरणात हे संस्कार कुठेतरी हरवत चालले आहेत. माणूस आपलं मूळ विस्तारत चालला आहे. प्रत्येक राष्ट्राची एक विशिष्ट संस्कृती असते. त्यांची काही उदात्त अशी मूल्य असतात. ही संस्कृती आणि ही जीवनमूल्य अनेक अनुभवांची निर्मिती असते. ती त्या त्या देशाची, माणसाची, निसर्गाची आणि जगण्याची गरज असते. पण माणूस या जीवनमूल्यांपासून, संस्कृतीपासून दुरावला आहे. त्यासाठीच आज त्याला संस्कारांची गरज आहे. काही माणसं आपल्या मुलांवर, नातवांवर वेगळ्याच जाणीवेनं संस्कार करतात. आपण जे देतो ते कोणाला कळू नये असं दान देतात. नी नामानिराळे राहतात. मुंबईत एक कामगारांचा संप सुरू होता. रात्रीच्या वेळेस कामगार विविध ठिकाणी विसावले होते. एक हौशी पत्रकार या परिस्थितीत बातमी शोधत होता. तो एका आडवळणाच्या जागेवर उभा राहून हे सगळं पाहत होता. एक कार त्या ठिकाणी थांबली. त्यातून एक बाई उतरल्या. थंडीचे दिवस असल्यामुळे काही संपकारी कामगार आणि गरजवंत रस्त्यावर कुडकुडत होते. त्या बाईनं प्रत्येक माणसाला गरम दुलया, मफलर, स्वेटर असे कपडे भराभरा दिले. तो जिज्ञासू पत्रकार तिथे पळत आला. आता त्याला मध्यरात्रीची चांगली बातमी मिळाली होती. पण त्या बाईशी संवाद साधण्यापूर्वीच आपल्याबरोबरच्या छोट्या मुलाला घेऊन ती महिला निघून गेली. पत्रकाराला त्या बाईचं नाव, गाव, हेतू हे सारं विचारायचं होतं. हे सारं राहून गेल्यामुळे तो खजील झाला. त्यानं पाहिलं की ते कुडकुडणारे संपकरी कामगार आणि गरजवंत मात्र आनंदित झाले होते. त्यांनी मिळालेले कपडे अंगावर पांघरले होते. दूर जाणाऱ्या कारकडे पाहून ते हात जोडत होते. तोपर्यंत ती कार सुसाटपणे मध्यरात्रीचा तो अंधार कापत निघून गेली होती. आजकालच्या दिखाऊ आणि जाहिरातबाजी करणाऱ्यांच्या दुनियेत अशी मदत देणारे कोण आहेत? आपण देतो या हाताचे त्या हाताला कळू नये हे संस्कार शब्दांपलीकडचे आहेत. आपल्या मुलानातवंडांवर संस्कार करण्याची त्या बाईंची रीत याच संस्कारातील होती. जगात अशी कितीतरी माणसं आहेत ज्यांनी जगाला भरभरून दिलं आहे, पण त्याची नोंद मात्र कुणी कुठेही घेतलेली नाही. देतो तो देव हे खरे संस्कार कुठेतरी हरवले आहेत. आजच्या

सुमारे 33 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अवघ्या 62 हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. हे चित्रपट बऱ्याचदा सीक्रेटचे असत, मात्र हंसराज बहल यांची त्यातली गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.

0: श्रीमंती आणि भपकेबाज वातावरणात जरा कुठं काही दिलं, मदत केली, तर त्याची मोठी अशी जाहिरात केली जाते. हा निसर्ग, ही सृष्टी माणसाला देण्याचा अर्थ सांगते. सृष्टीतले घटक आपल्या देण्याचा गाजावाजा करत नाहीत. झाडं सावली देतात, फुलं सुगंध देतात, रानात उगवणारी पिकं माणसाला फळं आणि अन्न देतात, पाऊस जीवन देतो, पशु पक्षी एका अर्थानं माणसाला आणि निसर्गाला शुद्ध, स्वच्छ आणि निर्मळ ठेवण्यासाठी मदतच करतात. निसर्ग जे करतो ते अजूनही कुणाला फारसं उमगलेलं नाही.
1: चिंतन आपण ऐकलं. लेखन केलं होतं डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांनी आणि वाचक स्वर होता भारती कुलकर्णी यांचा. श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: सकाळचे 6:35 झाले. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारण सभेत आपल्यासोबत मी आहे डॉक्टर प्राची शेकटकर. श्रोतेहो, या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय नत्र याविषयी माहिती. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली माहिती. त्रिमुखे हॉस्पिटल परिसरमध्ये 6:50 पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा. 6:55 मॅक्युअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक बाळ कुणाल अहिरे. 7:00 सुविचार आपण ऐकू शकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 सुगम संगीत. 7:50 गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सर बरा होऊ शकतो. सकाळी ठीक 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

सकाळी 7:15 वाजता गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया. 8:20 नाट्यसंगीत. 8:40 साहित्य सौरभ कार्यक्रमात सुधीर मुळे यांचा ललितबंध आम्ही प्रसारित करू. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल आज रात्री 7:15. सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. तर 9:30 ते 10:30 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 वाजता मिश्र संगीत, 11 वाजता हिंदी चित्रपट संगीत, तर 11:15 वाजता कार्यक्रम आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ. प्रसारण होईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि ही निर्मिती आकाशवाणीच्या पुणे केंद्राची. यानंतर 2:00 ते 5:00 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

श्रोतेहो, आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला कार्यक्रमानं. 5:30 कार्यक्रम युववाणी. सूत्रसंचालन तनया कुलकर्णी यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:35 सांगितली जाईल आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 सुभाष हरिभाऊ थोरवे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड लोकसंगीताच्या कार्यक्रमात. 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात सुरुवातीला डाळींचं मानवी आहारातील महत्त्व याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय इथले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके यांची मुलाखत. यानंतर याच कार्यक्रमात माती परीक्षण आणि खत व्यवस्थापन याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या मृदविज्ञान विभागाच्या

सहाय्यक प्राध्यापक अश्विनी योगेश सहाणे यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. श्रोते हो, आज रात्री 8:35 सुगम संगीत प्रसारित करू, तर रात्री 9 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. याचा विषय आहे लहान मुलांचं सुदृढ आरोग्य आणि आयुर्वेद. सहभागी होतील आयुर्वेदिक बालरोगतज्ञ डॉक्टर मैथिली लिमये. आणि रात्री 10 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेला सहक्षिपित होतील. श्रोतेहो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

0: 100.1 MHz आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8.85 कोटी अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आता ऐकूया सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय नत्र याविषयी माहिती. वाचक स्वर गौरव बने यांचा.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण बघणार आहोत सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय नत्र याविषयीची माहिती. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सेंद्रिय कर्ब म्हणजे वनस्पती, प्राणी आणि जीवाणू या सजीवांच्या अवयवांना कुजून मोकळा झालेला त्यातील कर्ब म्हणजे सेंद्रिय कर्ब होय. तसंच सेंद्रिय नत्र म्हणजे सुद्धा वनस्पती, प्राणी आणि जीवाणूंच्या अवयवांना कुजून मोकळा झालेला त्यातील बंदिस्त नत्र किंवा नत्र स्थिरक जीवाणूंनी जमिनीत साठवलेला हवेतील नत्र होय. शेतातील पिकांना पोषणासाठी अतिआवश्यक असणाऱ्या जीवद्रव्य अर्थात ह्युमस निर्मितीसाठी काही निसर्ग नियम देखील आहेत. ह्युमसमध्ये जेव्हा 10 किलो सेंद्रिय कर्ब जमा करायचा असेल तर त्यासाठी या सेंद्रिय कर्बासोबत 1 किलो सेंद्रिय नत्र जमा हा केला पाहिजे. तरच ते ह्युमस म्हणजेच जीवनद्रव्यात साठवून राहतात आणि तिथं थांबतात. म्हणजेच सूक्ष्मजीवाणू सेंद्रिय पदार्थांना कुजून जी मोकळी झालेली अन्नद्रव्य विशेषतः सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय नत्र ही 10:1 या प्रमाणात ह्युमस नावाच्या बँकेत जमा करायला हवी. या सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय नत्र यांच्या दाट मैत्रीच्या ह्युमसमध्ये जमा होण्याच्या किंवा एकमेकांशी बांधून घेण्याच्या परस्पर प्रमाणालाच आपण कर्ब नत्र गुणोत्तर अर्थात CN रेशो असं म्हणतो. जेव्हा कडधान्य वर्गीय कर्ब नत्र गुणोत्तर कमी असलेल्या म्हणजेच कर्ब नत्र गुणोत्तर 10:1 या प्रमाणाशी मेळ असलेल्या द्विदल धान्य पिकाचे आच्छादन करतो तेव्हा ह्युमस निर्मितीचा वेग हा अधिक असतो. याउलट एकदल पिकांच्या शरीरात मात्र नत्र कमी आणि कर्ब मोठ्या प्रमाणात असतो. हा नत्र सजीवांच्या अवयवांच्या कुजण्यातून आलेला पाहिजे आणि युरियामधला नत्राला कर्ब ह्युमस स्वीकारत नाही. सेंद्रिय नत्र आपल्याला कडधान्य वर्गीय द्विदल पिकांच्या अवशेषांना अर्थात शरीराला एकदल वर्गीय अवशेषांसोबत कुजवून मिळवला पाहिजे आणि त्यासाठी एकदलामध्ये द्विदल वर्गीय पिकांचे अवशेष मिसळायला हवे. कर्ब नत्र या 10:1 समीकरणाच्या योग्य यशस्वीतेसाठी आणि उपलब्धतेसाठी एकदल पिकामध्ये द्विदल व द्विदलमध्ये एकदल आंतरपीक पद्धतीने पेरणी करून त्या आंतरपिकांनी केलेली पानगळ, फुलकाळ्यांची गळ, खोडगळ, काष्टगळ, फळगळ, मुळांचे जमिनीतील मोठे जाळे सतत जमिनीवर साठवून ह्युमस निर्मितीस आवश्यक अशा सेंद्रिय नत्र सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात साठवला जाईल. त्यामुळे ह्युमस निर्मितीसाठी आवश्यक कर्ब नत्र गुणोत्तरही साध्य होईल. त्यामुळं विविध फळबागामध्ये किंवा पिकामध्ये आच्छादन करताना केवळ एकदल वर्गीय आच्छादन न करता त्यात द्विदल वर्गीय कडधान्याचे आच्छादन देखील आपण मिक्स करावं आणि यातून जमीन ह्युमसरूपी जीवनद्रव्याचे सुदृढीकरण होईल आणि CN रेशो हा टिकून राहील.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय नत्र याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरव बने यांचा. श्रोते हो आकाशवाणीचं.

0: हे अहिल्यानगर केंद्र आहे.
1: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
2: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
3: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
2: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
4: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
5: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
4: थायरॉइडच्या गाठी,
5: गर्भाशयातील फायब्रॉइड,
4: वाढलेली प्रोस्टेट,
5: विविध बायोप्सीज,
4: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
5: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
4: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
5: फोन 7400484088.
4: 7400484088.
0: श्रोते हो, सकाळचे 7:15 ऐकूया बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
6: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
3: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
6: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
3: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
7: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
8: नमस्कार श्रोते हो, प्राणायाम म्हणजे शरीर, मन व आत्मा यांचा संयोग घडवून आणून संतुलित जीवन जगणं. प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक ठरते, जसे की पूरक, याचा अर्थ श्वासात घेणं, रेचक म्हणजेच श्वास किंवा उच्छवास बाहेर सोडणं, कुंभक विशिष्ट भागात श्वास रोखून ठेवणं म्हणजेच कुंभक. तसेच प्राणायामात काही बंध लावले जातात, मूलबंध गुदद्वाराचे आकुंचन करणं, त्यानंतर उडियानबंध पोट पाठीकडे खेचणं, नंतर जालंधर बंध यात गळ्याच्या खोबणीत हनुवटी घट्ट पकडून श्वास रोखणं, महाबंध वरील तीनही बंध एकसाथ पद्मासनात अथवा सिद्धासनात बसून लावले म्हणजे महाबंध होय. साधारणतः वय वर्षे 12 ते अतिवृद्ध व्यक्ती देखील प्राणायाम करू शकतात. रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर 4 तासांनी प्राणायाम करता येतो. सकाळची वेळ उत्तम, कारण हवा शुद्ध असते. शक्य नसल्यास खास करून थंडीत संध्याकाळी प्राणायाम केला तरी चालतो. दमा, उच्च रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखालीच प्राणायाम करावेत. मुख्यत्वे 5 प्राणायाम रोज व्हायलाच हवेत. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याकरता श्वासोच्छवासांची गती कमी जास्त करणं म्हणजेच भस्रिका प्राणायाम. श्वसन मार्ग शुद्ध करण्याचा प्राणायाम असंही आपण म्हणू शकतो, कारण या प्राणायामानंतर आपण जे प्राणायाम करत असतो त्याद्वारे शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजन शरीरात घेतला जात असतो. तो शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी श्वसन मार्ग मोकळा असणे अपेक्षित असते. सुखासन, पद्मासन कोणत्याही एका आसनात बसावे. डोळे हलकेच बंद करावेत. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा लावत हात गुडघ्यांवर ठेवावेत. दोन्ही नागपुड्यांनी श्वास आत भरून घ्यावा, लगेच पूर्णपणे सोडून द्यावा. ही क्रिया जलद गती, मध्यम गती, संत गती यापैकी कोणत्याही गतीत वयोमानानुसार शारीरिक क्षमतेनुसार करता येते.
0: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आताच आपण योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा ऐकलात. सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर आणि ही निर्मिती होती आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची.
3: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz वर.
2: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय,
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल।

0: परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, सकाळचे 6:50 झालेत. ऐकूया कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
3: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: कार्यक्रमात आज पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 सादर करते विजय भुयार आणि ही निर्मिती आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची.
4: नमस्कार. जंगल तोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठी अधिवासच पुरवत नाहीत तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. हे स्वच्छ पाणी तयार करण्यासाठी, प्रदूषण काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत करते. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा, ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा, जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. तर मग आता आपण काय केलं पाहिजे? पुढच्या महिन्यात येणाऱ्या 5 जूनला, ज्या दिवशी आपण सगळेजण जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत, त्या दिवशी आपण प्रण घेतला पाहिजे की दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला किंवा कुठलेही औचित्य साधून हिरव्यागार झाडांचे महत्व लोकांना पटवून द्यायचे आणि त्यांचे वृक्षारोपण करायचे. आता हिरव्यागार झाडांचे महत्व काय आहे? तर जे आपण आतापर्यंत बघितले की जंगलतोड झालेली आहे, त्यामुळे वातावरण बदलायला काही चालना मिळत झालेली आहे आणि आता आपण त्यासाठी काय करू शकतो, तर हिरव्यागार झाडांचं त्यामध्ये फार महत्वाची भूमिका आहे. उन्हाळ्यात हिरवी राहणारी झाडे फार महत्वाची आहेत. पर्यावरण बदलांच्या उपाययोजनेतील महत्वाचा भाग म्हणजे जास्तीत जास्त या प्रकारची झाडे लावणे व त्यांचं संगोपन करणे. त्यामध्ये तुम्ही निंबाची झाडं, वड, पिंपळ, बांबू, आंबा यासारख्या झाडांचे वृक्षारोपण करू शकता, कारण ही झाडं फार लवकर वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यातही हिरवीगार राहतात, ही जमिनीची धूप होऊ देत नाही आणि यांचं सगळ्यात जास्त योगदान आहे कार्बन डायऑक्साईड आहे, जे क्लायमेट चेंज आणि वातावरणातील बदलाला कारणीभूत आहे. त्याचं उत्सर्जन जे होतंय आपल्या वेगवेगळ्या ऍक्शन्समुळे ते कमी करतं. आणि
1: त्रिमुख्य हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 ऐकलात. सादर करते होते विजय भुयार आणि ही निर्मिती होती आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: अहो अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
1: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
0: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
2: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
4: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
3: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
4: फोन नंबर 0241-235-3515,
3: मोबाईल 960-44-988-36.
5: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
6: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
5: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
6: संपर्क 232-29-29.
7: प्रसारित करत आहोत मॅक क्युअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
2: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
2: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
0: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
2: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
0: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
7: संकलक बाळ कुणाल अहिरे. नमस्कार, सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या निवडणुकीची अधिसूचना 25 मे रोजी होणार जारी, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. पुणे कृषी हॅकेथॉनमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाला 25 लाखांचं पारितोषिक. आज होणारा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा स्थगित. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त महापालिकेकडून परिचारिकांचा सत्कार आणि शब्दगंध साहित्य संमेलनाच्या साहित्यनगरीची तयारी पूर्ण, बनसोडे. घडामोडी सविस्तर. विधान परिषदेच्या अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू झाली आहे. प्रशासनानं निवडणूक शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी तयारी केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिली. या निवडणुकीसाठी अधिसूचना 25 मे रोजी जारी करण्यात येणार असून 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका, कॅन्टोनमेंट, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे एकूण 461 मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली. कृषी विभाग महाराष्ट्र शासन आयोजित पुणे कृषी हॅकेथॉन 2026 या राज्यस्तरीय स्पर्धेत महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या संवेदन आधारित तण विशिष्ट नत्र फवारणी यंत्र या नाविन्यपूर्ण प्रकल्पाला 25 लाखांचं प्रथम पारितोषिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं. या प्रकल्पाच्या संशोधक टीमचे सदस्य डॉ अवधूत वाळुंज यांनी सदरचा पुरस्कार स्वीकारला. कुलगुरू डॉ विलास खर्चे यांच्या संकल्पनेतून आणि डॉ सचिन नलावडे यांच्या मार्गदर्शनातून हा प्रकल्प साकार झाला आहे. आज 20 मे रोजी आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे स्थगित करण्यात आला आहे. संबंधितांनी याची नोंद घेण्याचं आवाहन सहाय्यक आयुक्त योगेश उगले यांनी केलं आहे. अहिल्यानगर महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल यांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. महापालिकेच्या माध्यमातून अधिकाधिक आरोग्य सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं प्रतिपादन आयुक्त यशवंत डांगे यांनी यावेळी केलं. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन स्वर्गीय अरुणकाका साहित्यनगरीचं उद्घाटन 23 मे रोजी होणार आहे. या संमेलनाच्या साहित्यनगरीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी साहित्यिक आणि

0: साहित्य रसिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. विधान परिषदेच्या निवडणुकीची अधिसूचना 25 मे रोजी होणार जारी. जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया. पुणे कृषी हॅकेथॉनमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाला 25 लाखांचं पारितोषिक. आज होणारा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा स्थगित. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त महानगरपालिकेकडून परिचारिकांचा सत्कार आणि शब्दगंध साहित्य संमेलनाच्या साहित्यनगरीची तयारी पूर्ण. बनसोडे. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत. ऐकूया आजचा सुविचार. बुद्धी सगळ्यांकडेच असते, पण त्या बुद्धीचा वापर लबाडीसाठी करायचा की इमानदारीनं काम करण्यासाठी हे आपल्यावरच्या संस्कारांवर अवलंबून असतं. लबाडी ही 4 दिवस जरी चमकत असली तरी इमानदारी मात्र आयुष्यभर पुरून उरते. हा होता आजचा सुविचार.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार

0: सन 1910 पासून
1: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ। बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेंट दे
2: atmamalikonline.com।
3: श्रोते हो, एक आठवण आहे आज रात्री 9 वाजता प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी। श्रोते हो, आज बुधवार दिनांक 20 मे 2026 हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांचं सुदृढ आरोग्य आणि आयुर्वेद। आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य मैत्रेयी लिमये। लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे आज रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-34-71 किंवा 02-246-36-72। श्रोते हो, हे होतं निवेदन हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी। श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी। बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी। आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला। अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातं आहे, अनेक आठवणी आहेत, याच आठवणी आपण जागवणार आहोत। आकाशवाणीची 90 वर्ष, आकाशवाणी @90, याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात। या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत। संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर्स आहेत 02-241-42-34-71 आणि 02-246-36-72। तेव्हा आकाशवाणीच्या आठवणींविषयी भरभरून बोलूयात फोन गाणी या कार्यक्रमात।

0: श्रोतेहो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
1: फोन गाणी, हॅलो गीतबहार, हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
0: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
1: निवेदन संपलं.
2: वणक्कम.
3: नमस्कार.
4: नमस्कार.
2: राम राम.
3: अस्सलाम वालेकुम.
4: सत श्री अकाल जी.
5: या सर्वांचा अर्थ
2: एकच.
6: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
7: हो मग.
6: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
6: का बरं?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
6: पण कुठे?
7: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
6: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
8: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
9: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
8: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
9: विजिट
10: atmamalikonline.com.
11: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
12: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
11: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉन वर क्लिक करायचं. बस त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
13: 100.1 MHz वर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकूया प्रादेशिक बातम्या.
14: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
15: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
14: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
15: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
14: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा.

आकाशवाणी पुणे सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांसोबत काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर नॉर्वेमध्ये ऑस्लो इथं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं पंतप्रधान म्हणाले. यामुळं भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठ, प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन, कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ येत्या 29 तारखेला सकाळी 11 वाजता प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात भारतीय पोलीस सेवेच्या निवृत्त अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल डॉ किरण बेदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुसऱ्या दिवशी 30 तारखेला सकाळी 6:40 दीक्षांत संचलन होणार असून त्यासाठी देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत झालेली ही दुसरी दरवाढ आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये दरानं मिळत आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 107.89 रुपये तर डिझेलचा दर 94.39 रुपये झाला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या संघर्षामुळं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक खूपच विस्कळीत झाली आहे. परिणामी जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपानं मात्र या दरवाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देश

0: देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून शासनानं 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकरमधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले आहेत. ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदू बाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं काल सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होऊ शकते. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून त्यानं 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग CBI नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा CBIचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. नीट UG फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान

0: कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांश 1 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो सकाळचे 7:20 झालेत.
2: श्रोतेहो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम.
1: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
2: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून. नमस्कार अहिल्यानगर.
1: रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
2: शब्द तरंग, स्नेह संवाद,
1: आहार विहार,
2: अर्थ जगत, सखी विशेष,
1: आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी
2: आणि उद्योग जगत, अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
1: तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र.
2: 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून.

0: श्रोते हो, शब्द हे कायम गर्भार असतात, काय काय जन्माला घालत असतात।
1: म्हणजे स्वर, व्यंजन आणि बाराखडीच्या तक्त्यापासून सुरू होणारा आपला हा शब्दांचा प्रवास कधी आपल्याला भूतकाळात रमवून टाकतो, तर कधी आपल्या स्वप्नांना कल्पनांचे पंख देतो।
0: श्रोते हो, साहित्य विश्वातल्या लेखणीचा अर्थ जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15।
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही।
0: श्रोते हो, आज सकाळी 8:40 प्रसारित होणाऱ्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुधीर मुळे यांचा ललितबंध, आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज रात्री 8:15।

0: श्रोते हो, एक निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. शेतकरी बंधूंनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवार दिनांक 21 मे 2026 विषय आहे माती परीक्षणाचं महत्व आणि जमिनीचं आरोग्य. कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे संध्याकाळी 7:30 ते 8:00 आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 2-42-36-72. श्रोते हो, हे होते निवेदन कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी.
1: विविधतेला एकत्र बांधणारं सूत्र
2: मी आधी भारत पुत्र.

मेहू लक्षात असू द्या. आज रात्री 9 वाजता प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांचं सुदृढ आरोग्य आणि आयुर्वेद. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य मैत्रेयी लिमये. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे आज रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
0: अच्छा.
1: निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये, त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिव्हाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा. तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे. हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
0: नक्कीच नक्कीच. सर सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चौबाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात, तसेच डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे एक केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतो की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
0: बरोबर.
1: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करते.
0: साधा फोन येतो ना?
1: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्यानंतर दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
0: अच्छा.
1: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
0: अच्छा.
1: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू

नका विश्वास घेत मी त्यांना पहिला विश्वास संपादन केला होता आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे कारण ऑलरेडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते मग कार्डवर आधार कार्ड असतं ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं ते दाखवे तुमचं आहे का हो माझंच ठीक आहे मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे बर ठीक आहे आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे काही अडचण नाही तुम्ही काही काळजी करायची गरज नाही असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवत आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली थोड्या वेळ फोन येतो व्हिडिओ कॉल खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता मग तो वयस्कर माणूस गडबडतो की माझं तर एक खातं नाहीये आधार कार्ड मात्र माझं आहे त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे अनेक लोक त्याच्या गँग मध्ये त्यापैकी तुम्ही एक आहात आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात मग ते ब्लॅकचे व्हाईट करतात अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली बरं आता ठीक आहे आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल ते म्हणले मला कसं काय नाही तुम्ही जायची गरज नाही आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या एक फोन कॉलिंग साठी सायबर गुन्हेगारी कॉल करणार एक फोन व्हिडिओ कॉल तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असतात आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला बेल वाजली दूधवाला आला असेल दूध घ्या त्याच्याशी काही बोलू नका पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात मग लगेच जज दोन वकील मग त्यांची बोलणी व्हिडिओ कॉलवरती दिसतं व्हिडिओ कॉलवरती त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे ते कोर्टामध्ये सांगतोय जज ऑर्डर पास करू जजने ऑर्डर पण पास केली तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा तपासामध्ये सहकार्य करा असं करून ते जजची ऑर्डर पण येते ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉल वरती ऑर्डर लगेच मग ते म्हणते बरोबर आहे आता सांगितलं मग ते आपण काही केलेलंच नाही चांगलं काय हरकत आहे ते सगळं लिहितात की माझे हे नाव माझ्या बायकोचं हे नाव बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत एवढी स्थावर मालमत्ता आहे एवढी माझे अकाउंट आहेत या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत हे सगळं राईट डाऊन करतो तो म्हणून शांतपणे आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना आता काय झालं की माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे सायबर गुन्हेगारला माहिती आहे का नाही मग ती माहितीच ते विश्लेषण करतात मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं मग हे बँकेत जातात ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचा आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय मग ते सांगणार तुम्ही उतरला का उतरला रिक्षात उतरला उतरला आता बँकेत गेला का गेला कोणा कोण पुढे मॅनेजर तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी मग ते अर्धायचं त्यावर बाकीच काय सांगायचं नाही त्यांना कुणाला बोलायचं नाही पहिली गोष्ट तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही मित्रमंडळींना काही बोलायचं नाही घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये कारण का तुमची एक डिजिटल अरेस्ट झालेली आहे जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देत होता का आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता नवरा बायको शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको त्यांची फोन यायचे ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय व्यवस्थित बोला आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला त्याला काही सांगू नका तुम्ही अरेस्ट मध्ये आहात त्यामुळे ते बोलतील तेवढंच ते बोलायचे असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 माणूस बँकेमध्ये गेला 58 कोटी

0: कोटी गेल्या. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत.
1: अच्छा.
0: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक. म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देश प्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीजन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीजन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सहानुसाठीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन आणि मग ते पोलीस स्टेशनला आले. म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारची डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल
1: तर हे नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची.
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापर तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कुणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ जे ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे.
1: अच्छा.
0: तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो देश ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायची, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इंस्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा.
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत नाही तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा.
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांची फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर.
0: त्यांच्या घरी जावा, घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे.
1: बरोबर.
0: त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची नेमकी काय आहे. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: अस्मिता वाहिनीवरून आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी आपण ऐकत आहात. आपण
1: दल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 100.1 MHz हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:40 झालेत. आनंद घेऊया सुगम संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात मंगला नाथ यांनी गायलेल्या गीतानं.

श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला मंगला नाथ यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोते हो, आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. यानिमित्तानं आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र येत्या शुक्रवारी सकाळी 10 वाजता प्रसारित करणार आहेत फोन इन कार्यक्रम फोन गाणी. हा ध्वनिमुद्रित कार्यक्रम असेल आणि या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल आज सकाळी 8:15. या कार्यक्रमात आपण आपल्या आकाशवाणीविषयीच्या आठवणी आमच्याशी शेअर करू शकता. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 02-42-36-72. तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीशी असलेलं आपलं दृढ नातं जरूर व्यक्त करा आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत आज सकाळी 8:15 ध्वनिमुद्रणाच्या माध्यमातून. 100° 1 MHz वर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर.

केंद्र आपण ऐकत आहात कार्यक्रम सुगम संगीताचा. कार्यक्रमात आता ऐकूया बालकवींची रचना. स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे च्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी. हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे. पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस याने सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 वाजता जरूर ऐका

0: लोकांचं संगीत हा संगीतावर आधारित कार्यक्रम.
1: शंभर अंश एक मेगा हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:50 झालेत. ऐकूया गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम, कॅन्सर बरा होऊ शकतो.

0: गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात श्रोते हो पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्याशी कॅन्सर या आजारासंदर्भात बोलतायत गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावडी रोड अहमदनगरचे डॉक्टर प्रकाश गरुड. डॉक्टर, कॅन्सर बद्दल आपण बरीचशी माहिती दिलेली आहे. सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर आपण बोलतोय ते म्हणजे कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, जिथं रुग्ण अतिशय घाबरतात की ती करावी किंवा नाही. याचं प्रमुख कारण हे असतं की बऱ्याच रुग्णांमध्ये शंका असते की याचे नंतरचे परिणाम काय होतील किंवा पुढचं कसं असेल आयुष्य किंवा हे केलेलं चांगलं आहे की नाही, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: कधी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण कुठलीही शस्त्रक्रियेपूर्वी म्हणजे ऑपरेशनचं आपण सांगितल्यानंतर रुग्ण हा घाबरून गेलेला असतो की माझं ऑपरेशन होणार, मग माझं काय काय काढणार आहेत, मला बरं वाटेल का. ज्यांच्या नातेवाईकांना खूप शंका असतात की यांना ऑपरेशन नंतर बरं वाटेल का म्हणून.
0: बरोबर,
1: खरं तर आपली कुठल्याही उपचार पद्धती हे रुग्णाला बरं वाटण्यासाठीच असते, त्यामुळे त्याच्यातून काही त्रास होणार नसतो. परंतु आजार काढणं हे अतिशय गरजेचं आहे, कारण आपल्याला प्राण वाचवायचे असतात. आपण जर आजार काढलाच नाही कॅन्सर वाढत जाणार आणि शेवटी तो प्राणघातक ठरणार. त्यामुळे प्राण वाचवण्यासाठी इथं गरजेची आहेच, परंतु त्याबरोबर जी भीती वाटते थोडीशी, मला दुखेल की काय, वेदना मला किती होतील, तर तसं घाबरायचं काही कारण नाही. कारण आपण ऑपरेशन करताना पूर्ण त्यांच्या संवेदना नष्ट करून म्हणजे आपण भूल देऊनच हे ऑपरेशन करत असतो, त्यामुळे रुग्णाला ऑपरेशनमध्ये कसल्याही प्रकारचा त्रास नसतो. ऑपरेशन नंतर थोड्याफार वेदना होतात, त्यासाठी आपण इंजेक्शन आपलं औषध उपचार आपण करत असतो, त्यामुळे तसंही काही घाबरायचं कारण नाही. अनेक ऑपरेशन होत असतात, तशी त्याच्यामध्ये काही विशेष प्रॉब्लेम नसतो. आपल्याला थारा थंडी ताप असला तरी आपण इंजेक्शन टोचून घेतो आणि तेही कुठल्याही भुलीशिवाय. आपल्याला टोचताना दुखतं पण आपण सहन करतो, कारण आपल्याला बरं व्हायचं असतं. त्यामुळे थोडाफार वेदना जरी होत असली नंतर तरी आपण ती सहन केली पाहिजे, कारण आपल्याला बरं होण्यासाठी, आपला कॅन्सर आपल्या शरीरातून जाण्यासाठी शस्त्रक्रिया ही महत्त्वाची ट्रीटमेंट असते. आणि दुसरं, लोकांना मग ज्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात नाही असं नाही, आपला रस्ता ओलांडतानासुद्धा कॉम्प्लिकेशन माणसाला आपल्याला टक्कर होऊ शकते, म्हणजे काही ॲक्सिडेंट त्याच्यात होऊ शकतात, परंतु असे प्रमाण फार कमी असतं. आपण जर पूर्ण काळजी अगोदरच घेत असतो, आपण सर्व तपासणी अगोदर करतो, पेशंटचा फिटनेस आपण अगोदर बघत असतो, त्यांची हृदयाची क्षमता किती आहे, मूत्रपिंडाची क्षमता किती आहे, त्यांच्या यकृताची क्षमता किती आहे, त्यांची मेंदूची क्षमता किती आहे, हे सगळं अगोदर बघून मगच उपचाराचा निर्णय घेतला जातो आणि कुठला शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जातो. आणि त्यामुळे आपण सगळे काळजी घेऊन आपण केल्यानंतर शक्यतो म्हणजे कधी प्रकारचे जास्त प्रॉब्लेम होत नाहीयेत. एखाद्या वेळेला प्रॉब्लेम होऊ शकतो नाही असं नाही, परंतु ते आपण ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे ह्या गोष्टी, कारण कुठलाही धोका पत्करल्याशिवाय चांगली गोष्ट होतच नाही. आज बिल्डिंग बांधताना सुद्धा ती पडायची पण भीती असते, परंतु आपण करत असतो, कारण आपल्याला घर बांधायचं असतं. म्हणून आपल्याला तसं जर काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी काही थोड्याफार कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, त्याचं आपण ते आपण ह्या ॲक्सेप्ट केलं पाहिजे, परंतु हे प्रमाण अत्यल्प असतं. खूप रुग्ण आपण बघतो की ते चांगल्या रीतीनं यशस्वीरित्या बाहेर पडतात, चांगले बरे पूर्णपणे बरे होतात. म्हणून शस्त्रक्रियेला अजिबात घाबरायचं नाही, नातेवाईकांनी घाबरायचं नाही, रुग्णांनी तर अजिबातच घाबरायचं नाही, कारण जीवन त्यांचं प्राण वाचवण्यासाठी ते एक महत्वाची उपचार पद्धती असते.
0: उलट अशा वेळेस नातेवाईकांनी किंवा मित्रमंडळींनी त्या रुग्णाचं मनोबल वाढवावं, की त्याला त्यासाठी तयार करावं, त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहावं, तर रुग्ण तिथे तुमच्या समोर शस्त्रक्रियेसाठी अतिशय मोठ्या मनानं तयार होईल आणि त्या त्रासालाही तो फेस करेल किंवा त्याला तोंड देईल असं आपण म्हणू शकतो. तेव्हा श्रोतो, कॅन्सरच्या शस्त्रक्रिये संदर्भात कुठलंही घाबरण्याचं कारण नाही, कारण त्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या म्हणजे त्या रुग्णाच्या भल्यासाठीच असतात. जेव्हा काही चांगलं घडायचं असेल तेव्हा थोडा त्रास हा सहन केलाच पाहिजे, आणि कॅन्सर तर तुम्हाला पूर्णपणे एक नवीन आयुष्य देणार आहे. तर अशाच या कॅन्सरच्या काही गोष्टी तुम्हाला जर विचारायच्या असतील, काही शंका असतील किंवा आपल्या कॅन्सर रुग्णांना उपचार घ्यावायचे असतील, तर नक्कीच गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावडी रोड अहमदनगर इथं डॉक्टर पद्मजा गरुड तसंच डॉक्टर प्रकाश गरुड आपल्या रुग्णांवर योग्य ते उपचार करतील. त्यांना आपण संपर्क सुद्धा साधू शकता. नंबर असा आहे 0241 232 67 75 0241 232 67

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 02 41 235 35 15.
1: मोबाईल 960 44 988 36.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्री रोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
6: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
5: 02 41 242 76 20 या दूरध्वनी क्रमांकावर.
7: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेट दे
8: atmamalikonline.com.
9: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
10: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
11: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
10: तू आहेसच विसरभोळी.
11: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
9: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
11: आभा?
9: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144 77.
12: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
13: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
12: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
13: संपर्क 232 29 29.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.
2: तेजोमय नाद ब्रह्म है.

100.1 मेगाहर्ट्स आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: लोकसभा और विधानसभा चुनाव एक साथ कराने से लगभग 7 लाख करोड़ रुपए की बचत होगी। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। सकाळचे 8:15 वाजलेत। प्रसारित करत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया।
2: श्रोते हो नमस्कार। गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती। कॅन्सर संदर्भातले समज गैरसमज या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर करण्याचा आपला मानस आहे। श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 98 220 40 375। डॉक्टर, या एपिसोडमध्ये मला हे विचारायचं की कॅन्सर म्हणजे काय तुम्ही सांगितलं, पण कॅन्सर झाला हे कसं ओळखायचं, कॅन्सरची लक्षणं काय आहेत, रुग्णाला कसं कळतं की कॅन्सर झालाय आपल्याला?
3: कसं आहे की कॅन्सर कोणत्या भागात झालाय त्यावर ते लक्षणं ठरतात। म्हणजे तोंडाचा कॅन्सर जो इंडियात कॉमन आहे किंवा ब्रेस्ट कॅन्सर काय आहे, आपण कॉमन कॅन्सरची लक्षणं पहिले बघूया। जसं तोंडाचा कॅन्सर झाला तर तोंडामध्ये एक गाठ असते, ती वाढत जाते। ती अशी 1 महिन्यापूर्वी एकदम लहान 1 सेंटीमीटरची असेल तर 1-2 महिन्यातच ती 2-3 सेंटीमीटरची होते। तोंडामध्ये अल्सर होतोय आणि अल्सर जो वाढत चाललाय, हील होत नाहीये, त्यातनं ब्लिडिंग वगैरे होतं,
2: भरत नाही जखम
3: आणि वाढत चाललेली जखम। तर ती काय होतं की कोणतेही कॅन्सर असो तर एक गुणधर्म कॉमन आहे कुठेही असो, ती गाठ किंवा अल्सर ते वाढत जातं। सो वाढत जाणं हा कॅन्सरचा गुणधर्म आहे। दुसरं म्हणजे सुरुवातीला पेन होत नाही, युजली पेन होत नाही म्हणून लोक इग्नोर करतात, पण ऍक्च्युली सुरुवातीला कॅन्सर हा चोर पावलाने येतो, म्हणजे पेनलेस असतो, अजिबात दुखत नाही। तर न दुखणारी गाठ जी वाढत चालली आहे आकाराने, हे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं लक्षण आहे कॅन्सर। ब्रेस्टचा कॅन्सर जरी असू दे, म्हणजे स्तनांचा कॅन्सर स्त्रियांमध्ये जो होतो, त्यात पण जी कॅन्सरची गाठ येते ती न दुखणारी असते आणि हळूहळू आकारामध्ये वाढत जाणारी असते। सुरुवातीला एकदम लहान असते, एकदम शेंगदाणा एवढी पण असू शकते, 1 सेंटीमीटरहून लहान, पण ती नंतर हळूहळू लिंबा एवढी होते। जर तुम्ही त्यात पण दाखवलं नाही, ट्रीटमेंट नाही घेतली, तर मग ती नंतर टेनिस बॉल चेंडू एवढी होऊ शकते, म्हणजे आकाराने वाढतच जाते, 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर। म्हणजे त्याच्यात काय होतं की कोणती कॅन्सरची कोणतीही गाठ असू दे ती वाढत जाणार।
2: बरोबर।
3: बाकीच्या ज्या साध्या गाठी असतात, कोणत्या चरबीची गाठ किंवा कोणती गाठ, त्या वर्षानुवर्ष वाढत नाहीत। म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष झाले तरी आहे तेवढ्याच राहतील, 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर, तर 15 वर्षांनी पाहिलं तरी 2 सेंटीमीटरच राहतील। तर कॅन्सरची गाठ ही थांबत नाही, वाढणे हा त्याचा मेन गुणधर्म। सुरुवातीला दुखत नाही अजिबात, पेनलेस असतं, सो दुखत नाही म्हणून आपण इग्नोर करतो, पण उलट दुखत न दुखणारी वाढणारी गाठच सगळ्यात पहिले दाखवणं गरजेचं आहे। पण तरीही कोणतीही गाठ तुम्ही सगळ्यात पहिले कॅन्सर तज्ज्ञांना दाखवली पाहिजे, आणि कॅन्सर तज्ज्ञ ठरवतात की कोणती गाठ चरबीची आणि कोणती गाठ कॅन्सरची असू शकते। आणि हे झालं ब्रेस्ट आणि ओरल कॅन्सर, पण जर सर्व्हायकल कॅन्सर जर असेल जो महिलांमध्ये कॉमन आहे, तर ते पीव्ही ब्लिडिंग, म्हणजे मेन्स्युरल पिरियड सोडून, म्हणजे आपलं मासिक पाळी सोडून सुद्धा जर रक्तस्राव जात असेल, तर मग ते एक कॅन्सरचं लक्षण असू शकतं। आणि मासिक पाळी थांबल्यानंतर वयाच्या 45-50 नंतर पण जर रक्त जात असेल हल्ला, तरी पण ते कॅन्सर तज्ज्ञ दाखवणं गरजेचं आहे, कदाचित कॅन्सरचं लक्षण असू शकतं।
2: अच्छा।
3: संडास वाटे रक्त जाणे हे आतड्याच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं। कधी फ्रेश ब्लड गेलं तर खालच्या आतड्यांचा कॅन्सर, म्हणजे संडासच्या जागेच्या तिथल्या आतड्यांचा कॅन्सर। जर संडास वाटे काळीशी होय लागली, म्हणजे ब्लॅक स्टूल आपण म्हणतो, ते होय लागलं म्हणजे वरच्या आतड्यांचं कॅन्सरचं लक्षण असू शकतं। म्हणजे संडासच्या म्हणजे स्टूल आपण जे म्हणतो त्याच्यात जर कलरमध्ये बदल होणे हे चांगलं लक्षण नाही, तसं काही बदल वाटला, कधी व्हाईट स्टूल झाली म्हणजे बिलिरुबिनच येत नाही, तर मग ते पॅनक्रिएटिक कॅन्सरचं लक्षण असू शकतं। तर आपल्याला वेगवेगळ्या कॅन्सरची वेगवेगळी लक्षणं आहेत, पण कोणतंही शरीराच्या नॉर्मल रुटीनमध्ये जर कोणताही बदल झाला तर सगळ्यात पहिले जाऊन कॅन्सर तज्ज्ञांना दाखवणं गरजेचं आहे।
2: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड। श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड।

कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. श्रोते हो, आजपुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.

गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 8:20 झालेत. ऐकूया नाट्यसंगीत. कार्यक्रमाची सुरुवात एकच प्याला नाटकातल्या V.C. गुर्जर यांच्या नाट्यपदानं, स्वर पंडित कुमार गंधर्व यांचा.

0: पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेलं हे नाट्यपद होतं वी सी गुर्जर यांचं एकच प्याला या नाटकातलं.
1: अहो अहो काय होत आहे तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडली आहे.
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्ण वेळ कार्यरत आहेत.
2: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
3: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
4: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
3: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
1: विजिट
5: आत्मा मलिक online.com.
6: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
1: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजिओप्लास्टी.

0: करेगा। एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर।
1: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर।
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी।
3: विजिट आत्मा मलिक online.com।
4: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज वेन्स।
5: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग।
4: थायरॉइडच्या गाठी,
5: गर्भाशयातील फायब्रॉइड,
4: वाढलेली प्रोस्टेट,
5: विविध बायोप्सीज,
4: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार।
5: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात।
4: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर।
5: फोन 74008440088।
4: 74008440088।
6: श्रोतेहून नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया जय जय गौरी शंकर नाटकातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद। स्वर आहे जयश्री शेजवाडकर यांचं आणि संगीत दिलंय वसंत देसाई यांनी।

0: जय जय गौरीशंकर नाटकातलं हे नाट्यपद होतं विद्याधर गोखले यांचं. गायलं होतं जयश्री शेजवाडकर यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं वसंत देसाई यांनी.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
1: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर, इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:30 मराठी राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून.
5: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:10 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. आता सविस्तर बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं ते म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठं प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदान प्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद काल नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आइसलँड फिनलँड आणि डेन्मार्कचे पंतप्रधान या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलँड फिनलँड डेन्मार्क या देशांच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून इटलीची राजधानी रोम इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता आग्रा जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका हे देश सामील आहेत. पश्चिम बंगालमधील भाजप प्रणित नवनिर्वाचित सरकारनं महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अन्नपूर्णा योजना जाहीर केली असून त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला 3,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. महिला बालविकास तसंच समाज कल्याण विभागाच्या वतीनं ही योजना राबवण्यात येणार असून ती येत्या 1 जून पासून लागू होईल. या योजनेस अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार कार्डाशी जोडलेल्या गेलेल्या बँक खात्यात हे मदतीचे पैसे जमा होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिलांची वयोमर्यादा 25 ते 60 वर्ष एवढी ठेवण्यात आली असून 1 जून पासून अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं जाणार आहे. याशिवाय विद्यमान लक्ष्मी भंडार योजनेतील पात्र महिला आता या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी म्हणून स्थानांतरित होणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: नीट पेपर फुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेने घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं आपल्या विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करा आणि बनावट औषध विक्रीला आळा घाला अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक प्रकल्प सुरू होत आहे. याद्वारे महात्मा गांधी यांचं 3D स्वरूपातील व्यक्तिमत्व निर्माण करण्यात येणार असून संग्रहालयाला भेट देणारे नागरिक त्यांच्या या डिजिटल व्यक्तिमत्वाशी संवाद साधू शकणार आहेत. महात्मा गांधी यांच्यावरील संग्रहालयात उभारण्यात आलेला हा 3रा इंटरॅक्टिव्ह होलोबॉक्स असून यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यावरील अशा प्रकारचा होलोबॉक्स प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लवकरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील अशा प्रकारचा AI तंत्रज्ञानावर आधारित 3D प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेनं देशात ब्रॉडगेज मार्गिका जाळ्याच्या विद्युतीकरणाचं 99.6% काम पूर्ण केलं आहे. यावर्षीच्या मार्चपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्गिकेच्या 69,873 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे भारतानं युरोपीय संघ, अमेरिका आणि ब्रिटन सहित जगातल्या अनेक प्रमुख देशांना रेल्वे विद्युतीकरणात मागे टाकलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ काल जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं असून प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात ज्ञान माहिती आणि मनोरंजनाचं आगर म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर. श्रोतेहो सकाळचे 8:40 झालेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ.

0: श्रोतेहो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात शासकीय तंत्रनिकेतन अहिल्यानगर इथले संगणक अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख सुधीर मुळे यांचा ललित बंध आपण आज कार्यक्रमात ऐकणार आहोत. सुरुवातीला त्यांचा परिचय करून देते. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. सुप्रीमो, टॉम बॉय, एक सेकंड लेट, आव्हान, ओ नो, तिथे पाहिजे जातीचे, बिन बोभाट, ब्ल्यू लेडी, रानवादळ, अर्धांगिनी अशा वेगवेगळ्या कादंबऱ्या आजपर्यंत त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत. काही विनोदी कथासंग्रहही त्यांचे वाचकांसमोर आलेले आहेत. त्यामध्ये उल्लेख करण्यासारखे म्हणजे ह्युमन गॅरेज, किचन गुणिया आणि वाईन फ्ल्यू. अबोलीच्या बिया या नावाने त्यांनी सदर लेखनही केलेलं आहे. काव्यकळ्या या नावाचा त्यांचा कविता संग्रहही प्रसिद्ध आहे. आणि अजून पुढे ब्ल्यू लाईन आणि पार्सल नंबर 11 या दोन कादंबऱ्या आगामी काळामध्ये त्यांच्या प्रकाशित होणार आहेत. त्याचबरोबर मुळ्याचा किस हा विनोदी कथासंग्रहही वाचकांसाठी लवकरच येणार आहे. सुधीर मुळे यांनी दैनिक पुढारीच्या बहार या पुरवणीतून 3.5 वर्ष दर रविवारी विनोदी कथेचं सादरीकरण केलेलं आहे. दैनिक संचार या सोलापूरच्या इंद्रधनु रविवार पुरवणीतून अर्धांगिनी आणि एक सेकंड लेट या कादंबऱ्या क्रमशः पद्धतीनं त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. दैनिक तरुण भारतच्या आसमंत या रविवार पुरवणीतून मुळ्याचा किस हे सदरही त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांना आत्तापर्यंत अनेक वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये मिळून साऱ्याजणी तर्फे आयोजित रेऊ कथा स्पर्धा या स्पर्धेमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर जिल्हा ग्रंथालय अहिल्यानगर इथे विनोदी कथा स्पर्धेचाही त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. अहिल्यानगरमधल्या विनोदी कथा स्पर्धा ज्या आहेत जिव्हाळा प्रतिष्ठानच्या, तिथलाही पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याबरोबर लोकमत दिवाळी अंक कथा स्पर्धा जो आहे तिथेही असे वेगवेगळे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी दैनिक पुढारी कोल्हापूर आयोजित विनोदी कथा स्पर्धेचं परीक्षणही केलेलं आहे. मराठी साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा माजी कार्यकारिणीचे ते सदस्य राहिलेले आहेत. तर श्रोतेहो, आता ऐकूया सुधीर मुळे यांचा हा ललितबंध.
1: या लेखाचं नाव आहे माझा संगीत प्रवास. खरं तर माझा संगीत प्रवास हे शीर्षक वाचूनच मला ओळखणाऱ्या अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. या लेखाच्यानं कधी संगीताचा प्रवास केला आहे असा प्रश्न हे शीर्षक वाचल्या वाचल्यास त्यांच्या मनात आला असणार यात काहीच शंका नाही. कारण खरोखरच म्हणण्यासारखा तो प्रवासच नाही. एखाद्या चौथी नापास माणसानं माझी शैक्षणिक कारकीर्द वगैरे असं म्हणून बोलायला सुरुवात केली तर जसं वाटेल तसंच हे आहे. पण छोटासा असला तरी प्रवास हा प्रवासच असतो. मग तो शेजारच्या तालुक्यापर्यंतचा असेल किंवा कोलंबसानं केलेल्या प्रवासासारखा जगप्रवास असेल, प्रवास हा शेवटी प्रवासच असतो. इच्छित ठिकाणी न पोचताच गाडी बंद पडली म्हणून माघारी फिरलेल्या माणसानं देखील प्रवास केलेला असतोच. खरं म्हणजे या सगळ्या भयंकर प्रकाराला सुरुवात फार पूर्वीच झाली. आम्ही लहान असताना आमच्या घराशेजारी एक सद्गृहस्थ राहत होते. खरंच सद्गृहस्थच होते ते, कारण ते आम्हाला स्वतःहून गाणं शिकवायला बोलवायचे. त्यांनीच पहिल्यांदा आम्हाला सूर समजावून सांगितले, हार्मोनियमवर बोटं कशी फिरवायची ते शिकवलं. ते आम्हाला जमलं नाही तर आमच्या गालांवर त्यांची बोटं कशी उमटतात तेही दाखवून दिलं. आम्ही लगेच उत्साहानं वह्या वगैरे बनवून त्यांनी सांगितलेलं त्यात उतरवून काढलं. पण थोड्याच दिवसांमध्ये ते संगीत शिक्षण थांबलं, आम्हीही ते विसरून गेलो. आमच्या वर्गात महेश भालेराव नावाचा एक मुलगा होता. अवली असतो तो जन्मल्या जन्मल्याच सुरात रडला असावा असं आम्हाला नेहमी वाटायचं, कारण संगीताचं त्याला उपजतच ज्ञान होतं. बासरी म्हणू नका, माउथ ऑर्गन म्हणू नका, ते सगळं तो त्याही

वयात अत्यंत सुंदर वाजवायचा. शाळेत तो बँडही वाजवायचा आणि याच सवयीमुळं त्यानं माझाही एकदा बँड वाजवला होता, पण तो वेगळाच किस्सा आहे. तर या महेशच्या वाजवण्यामुळे मलाही माउथ ऑर्गन शिकण्याची इच्छा झाली. महेश शिकवायला तयार होताच लगेच एक चायना मेड माउथ ऑर्गन घेऊन आमचं प्रशिक्षण सुरू झालं. महेशकडून 2-3 गाड्यांची नोटेशन्स लिहून घेतली. घरी जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा मी माउथ ऑर्गन वाजवण्याचा प्रयत्न करायला लागलो. अर्थात माउथ ऑर्गनमधून जे आवाज बाहेर पडायचे ते केवळ विशिष्ट सूर नसून एखाद्या गाण्याचे बोल आहेत हे मला मी संगीत शिकण्यासाठी उत्सुक असल्यानं ओळखता येत असलं तरी माझ्या घरच्या लोकांना संगीताचं ज्ञान नसल्यामुळं ते ओळखता येत नसायचे. मी आपला नुसताच काहीतरी वाजवतो आहे असं त्यांना वाटायचं. एकदा असंच मी माउथ ऑर्गन वाजवत असताना वडिलांनी काहीतरी विचारलं. त्यावर उत्तर देण्याऐवजी मी माउथ ऑर्गन वाजवतच राहिलो. त्यामुळे चिडून जाऊन वडील ओरडले, गाढवा तो माउथ ऑर्गन फुंकण्याऐवजी देवानं माउथ नावाचा जो ऑर्गन दिला आहे ना तो नीट वापरायला शिका दे. परंतु संगीतासाठी वेडापिसा झालेला साधकच मी, त्याच्यावर अशा क्षुल्लक अडचणींचा परिणाम होत नसतो. मीही माउथ ऑर्गन वाजवायचं बंद केलं नाही, फक्त घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून ते झोपल्यानंतर माउथ ऑर्गन वाजवायला लागलो. त्यानंतर 2 दिवसांनी माझा माउथ ऑर्गन आश्चर्यकारकरित्या दिसेनासा झाला. तोपर्यंत माझंही वेड कमी झालं होतं. खरं म्हणजे आपल्याला हे काम जमणार नाही हे माझ्या लक्षात आलं होतं, कारण माउथ ऑर्गन वाजवणं हे भलतंच लफड्याचं काम आहे हे माझ्या तोपर्यंत ध्यानात आलं होतं. त्यामुळे मीही तो नाच सोडून दिला होता. पण पुढे कॉलेजमध्ये शिकताना हॉस्टेलमध्ये एका सिनियर मित्राला, मित्र कसला, आमची रॅगिंग घेणारा सिनियर होता तो, पण आत्ता मित्र म्हणावं लागतंय, माउथ ऑर्गन वाजवताना पाहिलं आणि पुन्हा एकदा मनानं उसळी खाल्ली. पुन्हा नवीन माउथ ऑर्गन आणला. आता हॉस्टेलमध्ये कोणी अडवणारं नव्हतं, कारण अनेक जणं काही ना काही वाजवणारे होतेच. ज्यांना कुठलंच वाद्य वाजवणं जमत नव्हतं ते स्वतःचंच तुणतुणं वाजवायचे. परंतु दुर्दैवानं इथं वाद्य विकणाऱ्या दुकानदारानं मला फसवलं. चांगला माउथ ऑर्गन न देता त्यानं खूप ताकद लावून फुंकल्यावरही न वाजणारा माउथ ऑर्गन माझ्या गळ्यात मारला होता. बहुतेक दुकानदार असंच करतात. पण ज्या दुकानदाराचा गाण्याशी संबंध असतो निदान त्यानं तरी गळ्यात मारणे, गळा कापणे, गळ्यात पडणे असल्या गोष्टी करू नयेत असं माझं मत आहे. शेवटी नाईलाजानं मला पुन्हा ते वाजवणं बंद करावं लागलं. मधली अनेक वर्षे अशीच गेली. संगीताबद्दल विसरच पडला होता. मग अचानक एका दिवशी काय झालं कोणास ठोक पुन्हा संगीताची आठवण झाली. मात्र मागचा अनुभव गाठीशी असल्यामुळे वाद्य वगैरे अशा बाह्य साधनांवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्या आंतरिक शक्तींचा वापर करावा असं मला वाटायला लागलं. आपण गाणं शिकावं अशी इच्छा जागृत झाली. मात्र आपण आपला स्वर फार उंच लावला तर त्याचं गाढवाच्या रेखण्याशी साम्य वाटतं याची मला प्रामाणिक जाणीव होती. खरं तर ती मला घरातल्या वडीलधाऱ्यांकडून एका प्रसंगी करून देण्यात आली होती. मात्र ते तसं नसून आपल्याला किशोर कुमारसारखं यॉडलिंग करता येतं अशी मी स्वतःची समजूत घातली होती. मग क्लासची शोधाशोध सुरू झाली. एका ठिकाणी क्लास लावून रितसर गंडा बांधून घेतला. मात्र फी भरल्यानंतर पुढच्याच आठवड्यात तो क्लासवाला नाहीसा झाला. आपल्याला खरोखरच गंडा घालण्यात आलेला आहे हे माझ्या ध्यानात आलं. तेवढ्यात माझी बदली झाली. बदलून गेल्यानंतर नवीन गावी पुन्हा नवीन क्लास शोधला. सुदैवानं हा क्लास घराजवळच होता. थोडंसं डोकावून पाहिलं तर मला माझ्या घरातून क्लास दिसायचा. शिवाय क्लास आणि सरांचं घर हे एकच होतं. म्हणजे हा क्लासवाला अचानक नाहीसा होण्याची भीती नव्हती. तसा तो होणार असता तर मला नाहीसा होताना घरातूनच दिसला असता, म्हणून मी लगेच तो क्लास लावून टाकला. खरं म्हणजे मला मुकेशची काही गाणी म्हणता यावीत म्हणून मला गायला शिकायचं आहे हे पहिल्याच दिवशी मी गुरुजींना सांगून टाकलं होतं. पण त्यांनी त्याकडे ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि हार्मोनियमवर सूर लावायला सुरुवात केली. मग टप्प्याटप्प्यानं एक एक राग वगैरे घ्यायला त्यांनी सुरू केलं. आता मजा यायला लागली होती. म्हणजे मला गाताना मजा येतच होती, पण माझं गाणं ऐकून सरांसकट इतरांनासुद्धा मजा यायला लागली होती. माझा उत्साह आणि एक विद्यार्थी कमी होऊ नये म्हणून सर मला प्रोत्साहन देत होते. हळूहळू प्रगती होत होत आम्ही काफी रागापर्यंत पोचलो.
तो राग आळवत असतानाच माझी बदली झाल्याची ऑर्डर हातात पडली

आणि सगळा रसभंग झाला. क्लासची मैफिल अर्ध्यात सोडून मी बदलीच्या गावी आलो. पण गाणं सोडायचं नाही हा निश्चय होताच, कारण आता गोडी लागली होती. बदलीच्या गावी सगळं मार्गी लागल्यानंतर क्लासेसचा शोध सुरू केला. त्यातच एक दिवशी समजलं की आपला एक सहकारी गातो. त्याला विचारलं की अरे बाबा मला शिकवशील का, तर तो पठ्ठ्या चक्क मला शिकवायला तयार झाला. झालं दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळी मी त्याच्या घरी. पहिल्याच दिवशी त्यानं हार्मोनियम काढली, काळी एक पांढरी चार वगैरे गोष्टी सुरू केल्या. खरं म्हणजे त्यानं ती हार्मोनियम वापरून इतकी खराब केली होती की त्यातल्या काळ्या पट्ट्या कुठल्या आणि पांढऱ्या पट्ट्या कुठल्या हेच समजत नव्हतं, कारण हात लावून त्याच्या पांढऱ्या पट्ट्यासुद्धा काळपट झाल्या होत्या. हां, मात्र कुठल्याही पट्टीपासून सुरुवात केली तर सा रे ग म असे सातही स्वर क्रमानं वाजवता येतात ही अजब माहिती त्यानं दिली तेव्हा काय आश्चर्य वाटलं होतं. मंद्र, कोमल, तीव्र, तार असले शब्द या माणसाच्या तोंडून लिलया बाहेर पडत होते. शिवाय सा रे ग म असं गावंढळासारखं न म्हणता तो ऋषभ, गंधार, धैवत, निषाद वगैरे शब्द वापरून मला गोंधळात पाडत होता. मला शिकवताना माझ्यापेक्षा तो स्वतःच जास्त गात होता. असं सगळं नीट सुरू होतं. मी मुकेशचं एखादं गाणं मला आता तरी म्हणता यावं म्हणून धडपडत होतो. पण या सगळ्या गायन मास्तरांना माझ्या या महत्त्वाकांक्षेविषयी काय शत्रुत्व होतं देव जाणे. मी मुकेशचं गाणं शिकवा असं म्हटलं तरी ते न ऐकता ही मंडळी त्यांच्याच पद्धतीनं जात होती. एकामागून एक राग शिकवत आम्ही काफी रागापर्यंत पोचलो. काफीचं शिक्षण सुरू असतानाच एक दिवस अचानक या सहकार्याचं निधन झालं. त्यानंतर मी एक दोन दिवस खूप टेन्शनमध्ये होतो. कशामुळे याचं निधन झालं असेल हा मला प्रश्न पडला होता. मनात धाकधुकही होतीच की समजा डॉक्टरांनी तपासणी करून असं सर्टिफिकेट दिलं की मठ्ठ विद्यार्थ्याला गायनकला शिकवताना हृदयावर अतीव ताण आल्यामुळे हृदयविकारानं मृत्यू. मग पण सुदैवानं तसं झालं नाही. निधनाचं कारण वेगळंच होतं. त्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्रात तसं स्पष्ट लिहिलेलं होतं. माझ्या गायन शिक्षणाचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. मृत्यूचं कारण अतिमद्यप्राशन असं डॉक्टरांनी नोंदवलं होतं. त्या सहकार्यानं बऱ्याच लोकांना उसने पैसे दिले होते. ती मंडळी यांनी खरं म्हणजे यापूर्वीच जायला हवं होतं, व्यसन खूपच वाढलं होतं त्यांचं वगैरे म्हणताना मला आढळली. माझ्या संगीत शिक्षणात पुन्हा एकदा अडथळा आला. पण मी डगमगलो नाही, पुन्हा क्लास शोधला, पुन्हा नव्यानं सुरुवात, तेच धडे, तेच राग. इथे मात्र वेगळी स्तरा होती. एका मोठ्या हॉलमध्ये आम्ही 15-20 विद्यार्थी एकावेळी बसायचो. कोणी हार्मोनियम शिकतंय तर कोणी तबला बडवतंय, कोणी तंबोऱ्याच्या तारा पिळतंय तर कोणी ढोलकीवर थाप मारतोय. साऱ्या हॉलभर विविध वाद्यांचा एकच कल्लोळ. माझ्यासारखे 2-3 जण हार्मोनियमचा आधार घेऊन त्या गदारोळातच सूर लावायचा प्रयत्न करायचे. मधूनच सर आमच्या समोर येऊन बसायचे, आमचे सूर ऐकायचे, मान डोलवायचे. इथे माझाच आवाज मला स्वतःला ऐकायला येत नव्हता, पण सरांना मात्र माझा आवाज अगदी व्यवस्थित कसा ऐकायला यायचा हे गूढ मला अजूनही उलगडलेलं नाही आहे. कधीकधी ते हार्मोनियम माझ्याकडून हिसकावून घ्यायचे आणि आम्हाला गाऊन दाखवायचे. मग उठून ढोलकीवर थाप देणाऱ्या विद्यार्थ्याच्या पाठीवर थाप मारायचे. अशा सगळ्या वाद्यांच्या गदारोळात मी संगीत शिकण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मग तो दिवस आलाच. सरांनी आम्हाला काफी राग शिकवायला सुरुवात केली आणि माझा डावा डोळा फडफडायला सुरुवात झाली. का कुणास ठाऊक, पण हा क्लास देखील बंद होणार असं माझं मन मला सांगायला लागलं. दुर्दैवानं तसंच झालं. 2-3 दिवसात सरांनी काही अपरिहार्य कारणामुळे आपण ही जागा सोडून क्लास दुसरीकडे हलवत असल्याचं सांगितलं. वाढीव भाडं द्या नाही तर जागा खाली करा असं घरमालकानं सरांना अल्टिमेटम दिला होता हे ते अपरिहार्य कारण होतं हे मला मागाहून समजलं. नव्या ठिकाणी जाणं मला शक्य होणार नव्हतं, त्यामुळे मग मी क्लासच बंद केला. एकूण काय तर या सगळ्या प्रकारात काफी रागाशी माझं काय वैर आहे हे तो काफी रागच जाणे. काफी शिकायला सुरुवात केली की बहुधा आता याचं गाणं शिकणं काफी झालं असंच नियतीला वाटत असावं. पण ज्यांना ज्यांना मी हे सांगितलं त्यापैकी काही जणांनी संशयानं माझ्याकडे पाहत खरंच काफी आला की तुझं शिक्षण बंद व्हायचं का फी दिली नाही म्हणून बंद व्हायचं असं विचारलं. त्यानंतर आस्था गायत मी

0: संगीताच्या वाटेला गेलेलो नाही आणि माझ्याही वाटेला संगीत आलेलं नाही, पण मधूनच कधीतरी पुन्हा गाणं शिकण्याची उबळ येते. यावेळी आपण काफी राग न शिकता त्याला ओलांडून त्यानंतर थेट उडी मारावी म्हणजे आपलं गाणं बंद पडणार नाही अशी मला भाबडी आशा वाटते. प्रत्येक रागामध्ये जसे काही सूर वर्ज्य असतात तसं आपण अख्खा काफी रागच वर्ज्य करावा असं मला वाटतं. आता कोणी याला अंधश्रद्धा म्हणेल पण अजून काही तो योग आलेला नाही. तर असा आहे हा माझा संगीत प्रवास. त्यात माधुर्यापेक्षा खडखडाटच जास्त आहे. ही सगळी परिस्थिती पाहिली की मग मला असं वाटतं की पुढच्या जन्मी जन्म देतानाच संगीताचं ज्ञान आणि जाण देवानं आपल्याला घालून पाठवलं तरच काही शक्य आहे. अन्यथा या जन्मी तरी आपल्याला गाता येणं शक्य नाही. या जन्मात मला यदा कदाचित गाता आलंच तर आपल्याला गाता येत नाही या रडगाण्याशिवाय मी दुसरं काही गाऊच शकणार नाही.
1: श्रोते हो, लेखक सुधीर मुळे यांचा हा ललितबंध आजच्या कार्यक्रमात आपण ऐकलात. आजच्या पुरतं साहित्य सौरभ या कार्यक्रमात थांबूया इथेच. नमस्कार.

0: इंदिरा संत यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं गिरीश जोशी यांनी. श्रोत्याहून 100° एकमेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसे आहात?
4: काय झालं?
2: फीचं टेन्शन.
4: राहुलचा बँक अकाउंटर आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
5: RBI सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
0: 100° 1 MHz आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो सकाळचे ठीक 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत अजय झणकर यांच्या सरकारनामा चित्रपटातल्या गीतानं. या गीतासाठी स्वर आहे कविता कृष्णमूर्ती यांचा आणि संगीत दिले आनंद मोडक यांनी.

0: रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात सुरुवातीला कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं आणि आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं अजय झणकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, हे गीत होतं सरकारनामा या चित्रपटातलं.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.
0: कार्यक्रम आता ऐकूया कन्यादान चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीतासाठी संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

कन्यादान चित्रपटातलं हे गीत होतं पी सावळाराम यांचं. गायलं होतं लता मंगेशकर यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी. श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी.

कार्यक्रमात आता ऐकूया करावं तसं भरावं चित्रपटातलं गीत. गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं, स्वर महेंद्र कपूर यांचं आहे आणि हे गीत संगीतबद्ध केलंय दत्ता डावजेकर यांनी.

महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत होतं करावं तसं भरावं चित्रपटातलं. गीतकार होते ग दी माडगुळकर आणि संगीतकार होते दत्ता डावजेकर. श्रोतेहो 100% एक मेगा हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया जाहिरातीसाठीच्या या विश्रांतीनंतर.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता हा स्वर आहे सुधीर फडके आणि कृष्णा कल्ले यांचा कामापुरता मामा चित्रपटातल्या गीतासाठी। गीत आणि संगीत आहे यशवंत देव यांचं।

सुधीर फडके आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं हे गीत होतं कामापुरता मामा चित्रपटातलं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतरचे गीत ऐकण्यापूर्वी एक आठवण आहे. आज रात्री 9 वाजता प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासंबंधी श्रोतेहो, आज बुधवार दिनांक 20 मे 2026 हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांचं सुदृढ आरोग्य आणि आयुर्वेद. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य मैत्रेयी लिमये. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे आज रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02141-242-3471 किंवा 2-42-36-72. तेव्हा श्रोतेहो, या कार्यक्रमात सहभागी होऊन थेट डॉक्टरांशी आपण आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी.

0: उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेले हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं नवरा माझा नवसाचा चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं होतं जितेंद्र कुलकर्णी यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: श्रोतेहो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र.
2: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी.
1: श्रोतेहो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम.
2: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी.
1: तेव्हा ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.
2: जगभरात कुठेही.
3: दसवीं के बाद क्या करेगा आर्मी

0: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर।
1: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर।
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी।
3: विजिट atmamalikonline.com।
4: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर। जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते। जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे। अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा। स्वगणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी। तसेच जी घर यादीचं काम

0: अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या सोगणना सेल्फ इन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
1: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
2: atmamalikonline.com.
3: श्रोते हो, उद्या संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद संरक्षण सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतिशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे उद्या संध्याकाळी 7:30 ते 8:00 आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 किंवा 2-42-36-72. श्रोते हो, हे होतं निवेदन कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

100.1 मेगाहर्ट्स वर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 9:30 वाजतायत. यानंतर सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हिंदी और कन्नड़ फिल्मों के साथ साथ मलयालम, तेलुगु और तमिल फिल्मों में अभिनय करने वाले गिरीश कर्नाड एक मराठी फिल्म में भी मुख्य सहायक अभिनेता थे। वो मराठी फिल्म थी उंबरठा।
1: हे बगा,
2: एक है
1: वाचना
2: संगमवाड़ी महिला श्रम सुपरिंटेंडेंट पोस्ट। अच्छा, तर हे तुझ्या डोक्यात होत असं कालपासून?
1: सुभाष, मला तुमचं मत हवंय।
2: मत काय असायचं? त्यांना शक्य नाही म्हणून कळवायचं।
1: का काय शक्य नाही म्हणून कळवायचं?
2: मग काय शक्य आहे म्हणून कळवणं? वेडी आहेस की काय?
1: सुभाष, मी थट्टा नाही करत आहे, मला खरंच हे काम घ्यायचंय।
2: हे पा, तुला इथं अस्वस्थ वाटत, या घरात तुझा जोपत काही काम नाही म्हणून तू गुदमरतेस, पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगावी जाऊन भूतासारखं राहणं, घरातून निघून जाणं।
1: सो

शंभरांश एकमेका हर्ट्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या प्रसारण सभेत पुन्हा एकदा स्वागत. श्रोतेहो सकाळचे 10 वाजलेले आहेत. आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात ग दि माडगुळकर यांच्या गीतानं. सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या गीतासाठी संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि चित्रपट आहे एकटी.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला एकटी चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा आणि संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी.

0: अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया असला नवरा नको कबाई चित्रपटातलं गीत. गीत आहे जगदीश केबुडकर यांचं, स्वर अनुराधा पोडवाल आणि जयवंत कुलकर्णी यांचं आहे. तर या गीतासाठी संगीत दिलंय राम कदम यांनी.

अनुराधा पोटबाल आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं असला नवरा नको गबाई चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मा दा देवकाते यांचे गीत। गीत आहे पांडोबा पोरगी फसली चित्रपटातलं। या गीतासाठी स्वर आशा भोसले आणि चंद्रशेखर गाडगिळे यांचं आणि संगीत राम कदम यांचं।

0: आशा भोसले आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं हे गीत होतं मा दा देवका ते यांचं पांडोबा पोरगी फसली चित्रपटातलं. संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन. आत्मा मालिक ये.
0: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं झुंज चित्रपटातलं. स्वर उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गडगिळ यांचा आणि संगीत दिलंय राम कदम यांनी.

0: श्रोतेहून झुंज चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. गायलं होतं उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगिळी यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत द्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपट

पवना काठचा धोंडी चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शांता शेळके यांचं, गायलं होतं उषा मंगेशकर यांनी आणि संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत जानकी चित्रपटातलं. स्वर लता मंगेशकर यांचं आणि संगीत पुन्हा एकदा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, जानकी चित्रपटातलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं, गायलं होतं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी, तर संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. 100° 1 MHz वर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

0: शेतकरी बांधवांना शेती, दुग्ध विकास, पशुसंवर्धन, शासनाच्या विविध योजना
1: अशा अनेक विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देणारा, अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर,
1: शेतकरी बांधवांना हवा हवासा आणि माहिती पूर्ण असा प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर।
1: श्रोते हो, या आणि अशा विविध कार्यक्रमांचे प्रायोजक बना आणि अगदी कमी खर्चात आपल्या सेवा उत्पादनाची जाहिरात गावागावात लोकांपर्यंत पोहोचवा।
0: त्यासाठी संपर्क करा जाहिरात विभाग, आकाशवाणी, फोन 242-76-20 आणि 242-32।

श्रोतेहो, आज संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात सुरुवातीला डाळींचं मानवी आहारातील महत्व याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय इथले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. यानंतर याच कार्यक्रमात माती परीक्षण आणि खत व्यवस्थापन याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या मृदविज्ञान विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक अश्विनी योगेश सहाणे यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. तेव्हा श्रोतेहो, अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांसाठी आपण ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून. श्रोतेहो, सकाळचे ठीक 10:30 आहेत. आनंद घेऊया मिश्र संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात करूया उस्ताद सुलतान खान आणि KS चित्रा यांच्या स्वरांनी. संगीत संदेश शांडिल्य यांचं.

श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला उस्ताद सुलतान खान आणि के एस चित्रा यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत संगीतबद्ध केलं होतं संदेश शांडिल्य यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया ग दि माडगुळकर यांचं बालगीत, स्वर आशा भोसले यांचं आणि संगीतलय वसंत पवार यांनी.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे बालगीत होतं ग दि माडगुळकर यांचं. संगीतबद्ध केलं होतं वसंत पवार यांनी. श्रोते हो, आज रात्री 9 वाजता प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांचं सुदृढ आरोग्य आणि आयुर्वेद. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य मैत्रेय लिमये. तेव्हा आज रात्री 9 वाजता जरूर सहभागी व्हा हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमात. श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम मिश्र संगीताचा. कार्यक्रमात आता ऐकूया संत कान्होपात्रा या नाटकातलं ना वी कुलकर्णी यांचं नाट्यपद. स्वर रामदास कामत यांचा आहे आणि संगीत दिलंय मास्टर कृष्णराव यांनी.

संत कान्होपात्रा नाटकातलं हे नाट्यपद होतं ना वी कुलकर्णी यांचं. मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेलं हे नाट्यपद गायलं होतं रामदास कामत यांनी. श्रोते हो, एक आठवण आहे, उद्या संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी. श्रोते हो, उद्या गुरुवार दिनांक 21 मे 2026 कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे उद्या संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहे 02-41-242-34-71 किंवा 2-42-36-72. श्रोते हो, हे होतं निवेदन कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम मिश्र संगीताचा.

0: रॉकस्टार चित्रपटातलं हे गीत होतं इर्शाद कामिल यांचं. गायलं होतं ए आर रहमान, जावेद अली आणि मोहित चौहान यांनी. तर संगीतबद्ध केलं होतं ए आर रहमान यांनी.
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मेच्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी. हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे. पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस याने सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 वाजता जरूर ऐका साज संगीत हा संगीतावर आधारित कार्यक्रम.
0: श्रोते हो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया जगदीश खेबुडकर यांची लावणी. गायली आहे सुलोचना चव्हाण यांनी, संगीत वसंत पवार यांचं.

0: श्रोते हो, सवाल माझा एका चित्रपटातली ही लावणी होती जगदीश खेबुडकर यांची. सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या लावणीसाठी संगीत होतं वसंत पवार यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
2: जिल्ह्याच्या चारही दिशांना लाखो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचणार प्रभावी रेडिओ माध्यम.
1: आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
3: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह सर्वात विश्वासार्ह बातम्या आणि माहितीचं साधन.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र म्हणजे
2: जिल्ह्यात सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली प्रक्षेपक.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: शंभरंश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. श्रोते हो, सकाळचे 11 वाजलेले आहेत. आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया इश्किया चित्रपटातलं गीत. गीत आहे गुलजार यांचं. या गीतासाठी स्वर राहत फतेह अली खान यांचा आणि या गीतासाठी संगीत दिलंय विशाल भारद्वाज यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला इश्किया चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी स्वर होता राहत फतेह अली खान यांचा आणि संगीत दिलं होतं विशाल भारद्वाज यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया टू स्टेट्स चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. या गीतासाठी स्वर आहे अरिजित सिंग आणि चिन्मयी श्रीपाद यांचा.

टू स्टेट्स चित्रपटातलं हे गीत होतं अमिताभ भट्टाचार्य यांचं. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड चित्रपटातलं गीत. सुनिधी चौहान आणि शेखर रावजेनी यांनी गायलेल्या या गीतासाठी संगीत दिलंय विशाल शेखर यांनी.

0: हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुनिधी चौहान, शेखर रावजेनी आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीतासाठी संगीत होतं विशाल शेखर यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: वणक्कम.
2: नमस्कार.
3: नमस्कार.
1: राम राम.
2: अस्सलाम वालेकुम.
3: सत श्री अकाल जी.
4: या सर्वांचा अर्थ एकच.
0: शंभर अंश एक मेगा हर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 11:15 वाजलेले आहेत. वेळ झाली आहे आपली गाणी या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला स्वर, गीत आणि संगीत आहे संदीप खरे यांचं.

एस पी बालसुब्रमण्यम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं इलाही जमादार यांचं. संगीतबद्ध केलं होतं हर्षित अभिराज यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

श्रोतेहो एक निवेदन आहे 16व्या ग म मुळे स्मृती व्याख्यान मालेसंबंधी. श्रोतेहो, विचार भारती अहिल्यानगर यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे 16व्या ग म मुळे स्मृती व्याख्यान मालेचं दिनांक 24 ते 28 मे 2026 दरम्यान आयोजन करण्यात आलेलं आहे. या व्याख्यानमालेची वेळ आहे संध्याकाळी 6:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. ठिकाण माऊली सभागृह, सावेडी अहिल्यानगर हे आहे आणि या व्याख्यानमालेसाठी सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. व्याख्यानमालेचं उद्घाटन होईल दिनांक 24 मे 2026 रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा इथले विश्वस्त

आयोजन करण्यात आलेलं आहे. या व्याख्यानमालेची वेळ आहे संध्याकाळी 6:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. ठिकाण माऊली सभागृह सावेडी अहिल्यानगर हे आहे आणि या व्याख्यानमालेसाठी सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. व्याख्यानमालेचं उद्घाटन होईल दिनांक 24 मे 2026 रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा इथले विश्वस्त वेदांताचार्य हरिभक्त परायण देविदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते. तरी जास्तीत जास्त अहिल्यानगरवासियांनी या व्याख्यानमालेत सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. श्रोतेहो, हे होतं निवेदन 16व्या ग म मुळे स्मृती व्याख्यानमालेसंबंधी. शंभर अंश एक मेगा हर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 11:28 झालेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: उमंग सीआईईटी प्रस्तुत करता है
1: उमंग उमंग उमंग उमंग
2: एनसीईआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

श्रोतेहो लक्ष आता सुद्या. आज रात्री 9 वाजता प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांचं सुदृढ आरोग्य आणि आयुर्वेद. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य मैत्रेयी लिमये. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे आज रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहे 02-41-242-34-71 किंवा 2-42-36-72.

श्रोते हो, कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन आहे. गुरुवार दिनांक 21 मे 2026 कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील

शेतकरी अर्जुन माधव साबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे उद्या संध्याकाळी 7:30 ते 8:00 आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहे 0241 242 34 71 किंवा 242 36 72.

0: लाइट कैमरा
1: रोलिंग एक्शन।
2: श्रोते हो, हे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर लगेचच मोठ मोठ्या पोस्टर्स वर झळकणारे हिरो हिरोईन्स येतात।
3: मात्र श्रोते हो, चित्रपटांमध्ये या नायक नायिकांना अधिक उठाव येण्यासाठी इतरही अनेक कलाकार काम करत असतात।
2: या कलाकारांच्या वाट्याला सुद्धा मेहनत आणि स्ट्रगल या गोष्टी असतातच, पण याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते।
3: श्रोते हो, हीच बाब लक्षात घेऊन आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र प्रसारित करत आहे कार्यक्रम
2: सुहाना सफर।
3: तेव्हा श्रोते हो, दर शुक्रवारी रात्री 9 वाजता आपण जाणून घेऊया मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत पण प्रसिद्धी परांमुख कलाकारांविषयी।

शंभरांश एक मेगाहर्ट्स एफ एम बँड आणि न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, यानंतर ठीक 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ प्रसारण होईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि ही निर्मिती आहे आकाशवाणीच्या पुणे केंद्राची. तेव्हा श्रोतेहो, सकाळच्या प्रसारण सभेतून मी डॉक्टर प्राची शेकटकर आपली इथेच रजा घेते. नमस्कार.

0: आज यामध्ये ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत आणि सखी विश्व ज्याचं लेखन केलं आहे संज्ञा कुलकर्णी यांनी सहभाग अपर्णा जोग आणि संज्ञा कुलकर्णी सूत्रसंचालन प्राची परांजपे सादरकर्त्या निलिमा पटवर्धन आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ
1: वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं सख्यांचं आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार मैत्रिणींनो 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं आणि त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत

नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या इथे सुवर्णा गोखले या आलेल्या आहेत. अनेक वर्ष ग्रामीण भागामध्ये शेतीशी संबंधित असणाऱ्या महिला, बचत गट, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमी वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय आणि त्यानिमित्ताने त्या आज आपल्याला त्याविषयी माहिती सांगायला आणि अधिक गप्पा मारायला आलेल्या आहेत. सुवर्णाताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून

0: स्वागत.
1: धन्यवाद प्रचेते.
0: बऱ्याच जणांना आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे चालू झालंय हेच माहिती नाहीये. हा एक मुद्दा, आणि ते कशासाठी त्याची घोषणा केली हे पण आम्हाला तुम्ही सांगा. उद्देश काय म्हणजे?
1: अगदी खरं सांगायचं तर हे महिला वर्ष, महिला शेतकऱ्यांचं वर्ष जे जाहीर झालं ते 2026 साली, पण 2 वर्षापूर्वीच त्याची खरं निश्चिती झालेली असते की काय असणार आहे म्हणून. हे या वर्ष UN जाहीर करतं, राष्ट्रीय संयुक्त संघ, आणि हे ठरवताना ते विचार असा करतात की जे वर्ष सादर केल्यामुळे त्यांच्या परिस्थितीत फरक पडेल अशासाठी ते वर्ष सादर केलं जातं. 2 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की मिलेट वर्ष होतं, आणि त्या निमित्तानं अनेकांना कळलं की कुठल्या प्रकारची बारीक धान्य पण आपण खाऊ शकतो, आपल्याला तृणधान्य म्हणजे वरई आणि त्याच्यासारखी असणारी अजून 10-12 धान्य असतात हे अनेकांना माहितीच नव्हतं. त्याची प्रदर्शनं लागली. तसं हे महिलांचं वर्ष अशासाठी केलंय की शेती हा जरी जगभरातल्या लोकांच्यासाठी महत्वाचा, अन्न या अर्थी महत्वाचा विषय असला तरी त्याच्यामध्ये काम करणाऱ्या महिला शेतकरी या दुर्लक्षित आहेत, आणि फक्त भारतामध्ये त्या ग्रामीण भागात राहतात म्हणून त्या दुर्लक्षित आहेत असा नाही अर्थ. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या लक्षात असलं की जगभरच्या या महिला दुर्लक्षित आहेत, आणि म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी भरीव जाणीवपूर्वक केलं पाहिजे, त्यांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी केलं पाहिजे, म्हणून हे 2026 वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष असं जाहीर झालं.
0: महिला शेतकरी असं म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या बघितल्यात किंवा त्यांच्याबरोबर काम केलं, तर तुमचा आजवरचा अनुभव काय होता, आत्ताची स्थिती काय वाटते?
1: महिला शेतकरी म्हणून बघत असताना शेतकरी हा शब्दच खरं पुरुषलिंगी आहे, त्यामुळे तिला महिला जेव्हा काम करते तेव्हा वेगळा महिला असा शब्द जोडायला लागतो. बाय डिफॉल्ट लोकांच्या लक्षात नाही येत की महिला म्हणजे शेतकरी. म्हणजे शेतकऱ्याचं चित्र काढ म्हटलं की फेटा घातलेला गावात काम करणारा, शेतात काम करणारा पुरुष माणूस दाखवला जातो, आणि त्यामुळे महिला शेतकरी ह्याच्यासाठी वेगळी जाणीव जागृती करण्याची गरज आहे असं वाटतं. आणि खरं म्हणजे त्या महिलेसाठीही जाणीव जागृती करण्याची गरज आहे. म्हणजे तिच्या मनात असं असतं मी दुसरं काही करूच शकत नाही म्हणून मी हे करते, म्हणजे ते बाय चॉईस स्वीकारलेलं नसतं, बाय कंपल्शन असतं की घरात कोणीतरी शेती केलीच पाहिजे, मग आता माझं ते कामच आहे असा संस्कार तिच्यावर लहानपणापासून झालेला असतो, म्हणून ती शेतामध्ये राबत असते आणि अक्षरशः राबत असते. म्हणजे तिचं आयुष्य बघितलं ना तर किती तास ती खाली वागते, किती वेळा ती चालते, असा विचार बारीक बारीक गोष्टींच्यावर केला पाहिजे, त्याचे अभ्यास सुद्धा झाले पाहिजेत असं वाटतं. म्हणजे अगदी इथपासून मला प्रश्न वाटतो की गावामध्ये गावठाण असतं आणि गावठाणापासून साधारण 2-3 किलोमीटर अंतरावर पण लोकांची शेती असते, आणि जेव्हा भात तयार होतो त्यातून तांदूळ बाजारामध्ये येतो, त्या तांदुळाला जिथं रस्ता आहे त्या रस्त्यावरच्या तांदुळाचा भाव, आणि डोंगरामध्ये अगदी दुर्गम भागात पिकवलेल्या तांदुळाचा भाव मात्र गिराईक एकच देतं, पण कष्ट दोन्हीला सारखेच लागलेले असतात असं नाही. तर इतक्या बारीक गोष्टींपासूनच विचार करणं हे खरं श्रोत्यांनी पण करायला पाहिजे, आणि त्यासाठी हे वर्ष आपण कारणी लावू शकतो असं वाटतं की शेतीमध्ये महिला जे काम करतात ना ते सगळं काम असं असतं की जे अतिशय किचकट आहे, चिकाटीनं आहे, आणि तेच काम रोज करायचंय, म्हणजे खरोखर कंटाळा येईल त्या गोष्टी.
0: एखाद्या पिकाचं उदाहरण देऊन सांगू शकाल का?
1: अगदी. म्हणजे कुठलं, आता या भागामध्ये डोंगराळ भागामध्ये भात येतो तर त्या भाताची लावणी करणं हे 15 दिवसाचं काम असतं, आणि शहरातला एखादा माणूस म्हणाला मी येतो मदतीला तर तो उपयोगीच पडत नाही. ज्याला या पद्धतीचं कौशल्य वर्षानुवर्ष काम केल्यामुळे तयार झालंय असंच मनुष्यबळ त्याला लागतं, आणि त्यामुळे या महिला 15-15 दिवस आज माझ्या शेतावर, उद्या तुझ्या शेतावर, परवा शेजारचीच्या शेतावर, त्याच 15 जणींच्या शेतावर काम करतात, आणि मग 15 दिवस रोज दिवसातले 8-10 तास त्या पावसामध्ये वाकून काम करत असतात, त्यामुळे शारीरिक ताण वेगळे येतात, त्याच्यावरून येणारे आजार वेगळे असतात. म्हणजे वाकून काम केल्यामुळे पाठीला येणारे ताण आपण समजू शकतो, त्याच्यासोबतच 2 बोटांच्या मध्ये चिखल्या होणं, कायम पाय पाण्यात असल्यामुळे पाय वाळतच नाही कधी, असं 15-15-20-20 दिवस झाल्यानी त्वचेचे पायाशी निगडित

0: असणारे रोग वेगळे येणं आणि माझ्या पायाला काही झालं तरी विश्रांती घ्यायला फुरसत नाही. म्हणजे शेतकरी महिलेला तिला काय वाटतं म्हणून तिने केलं अशी स्पेस नसते. निसर्गाने सांगितलंय आता हे केलं पाहिजे, आता हे दिवस आले. म्हणजे आज समजा एखादीने टॅमॅटो केला असेल आणि तिला वाटलं आज जरा कणकण आली आहे, बरं वाटत नाहीये म्हणून मी शेतावर जाणार नाही, तर तिचे टॅमॅटो वाढायचे थांबणार नाहीत, पिकायचे थांबणार नाहीत आणि तिला गाभुळलेला टॅमॅटो असतानाच काढावा लागतो. आणि त्यामुळे तिला ताप आला आहे का, तिची मासिक पाळी चालू आहे का, या कशाचीही फिकीर न करता त्या दिवशी ते काम करावंच लागतं. तर ही अशी सगळी करावंच लागणारी कामं महिलांच्या वाट्याला येतात.
1: मग पुरुष शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांमध्ये मुख्य फरक काय वाटतो आणि तो वेतनाच्या स्वरूपात पण अजूनही आहे ना?
0: हो हो आहे. पुरुष शेतकरी ही जास्त वेगळ्या प्रकारच्या श्रमाची कामं करतात आणि महिला शेतकरी हे कष्टाचा विचार केला तर खूप कष्ट पडतील असं काम नसतं कदाचित त्यांचं, पण सातत्य हे चिकाटी हे त्यांना जास्त लागतं. आणि म्हणजे भात लावणीचे दिवस घेतले तर पुरुषांचं काम कदाचित पूर्ण सगळ्या सायकलमध्ये 10-12 दिवसाचं असलं, तर बाईला मात्र भात शेतीसाठी 90 दिवस राबायला लागतं. म्हणजे पाणी अडवणं, पाणी सोडणं, चिखलणी करणं, पेरणीच्या भात लावणीच्या वेळेला त्याला दाढ बांधणं म्हणतात, रोपांचा गठ्ठा करतो, इथं पुरुष माणसं दिसतात. पण पाण्यामध्ये आलेलं शेवाळं काढणं, बारीक गवत काढणं, अशी सगळी जी त्यातली बारकाव्याची कामं आहेत ती मात्र महिला करताना दिसतात. भात काढणी महिला करतात पण झोडणीला पुरुष मदत करतात, मळणीला पुरुष मदत करतात असं लक्षात येतं. म्हणजे जिथं जड अवजड गोष्ट आहे तिथं पुरुष येतात आणि एवढं महत्वाचं काम करत असून सुद्धा महिलेला समान रोज मिळत नाही. तिचा श्रमाचा दर म्हणजे मजुरी आहे ती पुरुषांपेक्षा 50 रुपये तरी कमी असते.
1: इतकी कमी
0: आजही आहे आणि त्यामुळे अनेकदा माणसं मिळत नाहीत कामाला अशी परिस्थिती असते. आणि म्हणून मग आताच जे शेतीचं रूप झालंय ते तू माझ्याकडं कामाला ये, मी तुझ्याकडं कामाला जाते. म्हणजे खरं म्हणजे हे जग आता काय करन्सीच्या दृष्टीनं खूपच वरच्या पातळीला गेलाय, पण या ठिकाणी मात्र बार्टर एक्सचेंज चालू असतं.
1: त्याला इर्जिक म्हणायचे
0: बरोबर,
1: तसंही अजून
0: चालू आहे. आणि त्यामुळे या बायकांमध्ये संघटन हे खूप चांगल्या प्रकारे आहे आणि त्या इतकं निगुतीनं करतात, इतकं मनापासून करतात की त्यांनी पिकवलं की म्हणजे समाधानासाठी त्या काम करतात आणि तरीही त्यांना सामाजिक मान्यता नाही त्यांच्या कष्टाला, याचं अतिशय दुःख वाटतं.
1: सामाजिक मान्यता म्हणालात, त्याच्यावरनच एक विचारायचंय की एवढे कष्ट महिला करते, मग ती भात लागवणी असो नाही तर ज्वारी पिकवणं असो, कुठल्याही पिकांमध्ये तेच दिसतं साधारणपणे. आपण पुणे भागाचा विचार करतोय म्हणून भात प्रामुख्याने आपण आता उल्लेख केला, पण मग अधिकार काही असतात का? आता तुम्हाला काय जाणवतं की शेतमाल विकत घेण्याचा अधिकार, तो कुठे विकूयाचा अधिकार, किंवा एकूणच जमिनीची मालकी?
0: खरं म्हणजे असं असायला पाहिजे पण प्रत्यक्षात चित्र तसं नाहीये. अनेकदा मालकी ही पुरुष माणसाच्या नावाने असते, कधी कधी तिच्या नवऱ्याच्या नावाने असते असं सुद्धा नाही, सासरे किंवा आजी सासऱ्याच्या नावाने असते. आणि त्यामुळे अगदी मध्ये माझी एकदा हॉर्टिकल्चर बोर्डातल्या मंडळींची गाठ पडली आणि म्हटलं तुम्ही महिलांसाठी का नाही काही योजना करत, ते म्हणाले आम्ही केल्यात अहो, शासकीय योजना खास महिलांसाठी आहेत, पण या महिलांच्या नावावर शेतीचा 7/12 म्हणजे मालकी दाखवण्या जो कागद आहे त्याला 7/12 उतारा असं आपण म्हणतो, तर त्या 7/12 महिलांची नावं नाहीयेत. आणि कुठल्या महिलांची नावं असतात, तर ज्या शिकलेल्या आहेत आणि जमिनीचा वाटा विक्रीसाठी त्यांना सह्यांचा अधिकार पाहिजेले, अशा महिला आता जाग्याहून 7/12 स्वतःचं नाव लिहित आहेत. पण जिचं सगळं जगणंच शेतीवर अवलंबून आहे तिच्या नावावर मात्र अजून 7/12 झालेला नाहीये. अनेक शासकीय अधिकारी पुढाकारानं असं म्हणतात, पण काही काही गोष्टी नुसत्या शासनाचे नियम करून होत नाहीत, त्याला सामाजिक मान्यता लागते. आणि अजून महिलेच्या नावावर 7/12 याला सामाजिक मान्यता नाही आणि मग कुठं घरातल्या घरात भांडण काढा असं म्हणून महिलाही फार त्याच्या पाठीमागे लागतात असं नाही. नवीन एखादा काय म्हणूयात व्यवसाय चालू झाला, उद्योगाची संधी आली आणि घरातला पुरुष माणूस ठोक नोकरीला बाहेर पडला की मात्र सगळं शेतीच्या ताब्यात येतं, मग तिचे निर्णयाचे अधिकार बदलतात, मग काय लावायचं कसं लावायचं हे ती ठरवते, पण कुठं विकायचं असं ती ठरवते असं अजून झालेलं नाहीये. अनेकदा विक्रीच्या साठी सुद्धा जिथं पैसे मिळतात

0: बचत गटाचं काम करतो आणि अनेक महिलांची बँकेत खाती काढली पण त्यांच्या खात्यात त्यांनी कमावलेल्या गोष्टींचे पैसे पडतात असं होताना दिसत नाहीये. कुटुंब प्रमुख म्हणून जो पुरुष माणूस असतो त्याच्याच खात्यामध्ये बहुतेकदा हे पैसे पडताना दिसतात आणि जोडधंदे जे शेतीला आहेत त्याची पण तिच्यावर जबाबदारी असते. म्हणजे आता जसं म्हटलं की ज्वारी काढली भात काढला तर त्याचं उरलेला पेंडा असेल किंवा हे असेल त्याच्यावर गाय पाळली आहे म्हैस पाळली आहे असं होतं आणि मग त्या गाई म्हशीचं करायचं काम पण सगळं स्वाभाविक या शेतकरी महिलेवरच येतं पण त्याच्या दुधाचे जे पैसे मिळतात ते सुद्धा अनेकदा पुरुष माणसांना मिळतात कारण किटली घेऊन घालायचं काम अनेकदा पुरुष माणूस करतात. दूध काढेपर्यंतची जबाबदारी तिची आणि त्यामुळे जेव्हा युएननी या पद्धतीचं वर्ष जाहीर केलं त्याची जी अनेक कारण आहेत त्यातल्या एका कारणामध्ये जेंडर इक्विटी म्हणजे संपूरकतेच्या साठी सुद्धा महिलांना वेगळं प्राधान्य देण्याचा जगाने विचार केला पाहिजे हा सुद्धा एक महत्वाचा दृष्टिकोन हे महिला वर्ष करत असताना होता असं आहे.
1: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असं म्हणत असताना समजा संपूर्ण जगाचा जसं आता तुम्ही म्हणालात जगाचा जरी विचार केला किमान भारताचा विचार केला तर अजूनही असंच दिसतंय की महिला शेतकरी याला तेवढं जेंडर बायस्ड अजूनही
0: अगदी सगळीकडे दिसतंय आणि खर तर त्यांच्या काही इतके युनिक क्वालिटीज आहेत ना म्हणजे
1: मला थोडं तिथेच यायचं होतं की महिलांनी शेती करणं म्हणजे एखाद्या महिलांनी एखादं पीक घेणं याच्यामध्ये काय एक युनिक दिसतं क्वालिटी दिसते.
0: अगदी आपण जर विचार करायला गेलो आणि काय म्हणूयात ऐतिहासिक काळाचा दाखला देऊन विचार करायला गेलो तर तसं औद्योगिकरणाचं श्रेय पुरुषांना जातं तसं शेती या प्रक्रियेचं श्रेय सगळं महिलांना जातं. महिला आहेत म्हणून शेती आहे म्हणजे अशी शेती करता येईल हे सुद्धा महिलांच्या निरीक्षणांमधूनच सुरू झालेलं आहे आणि हे तुम्ही अगदी छोट्या मोठ्या ठिकाणी गेलात तरी लक्षात येतं. म्हणजे त्या जे मनापासून काम करतात त्यांना चांगलं बेण म्हणजे बीज संकलन करायचं ठरवलं तर उत्तम प्रकारचं बीज कुठलं असं सहज कुठल्याही गावात जाऊन विचारलं तर गावातल्या महिलांचीच नावं सांगितली जातात. म्हणजे त्यातली जी माहिती आहे ती त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं झालेली असते आणि त्या चांगल्या माहितीचा उपयोग पण खूप होतो. म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण असं म्हणूयात तर आणि त्यामुळे वाईट वाटतं की तसा सन्मान तिचा होत नाही याच म्हणजे आपण जाणीवपूर्वक त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या काही दिवसात आम्ही असं ठरवलं की यातल्या अनेक गोष्टी लोकांना माहिती नाहीयेत म्हणून तशा घडत नाहीत असं होतं. मग आपण असं करूयात लोकांना माहिती करून देऊ आणि मग पुण्यातल्या लोकांना म्हटलं चला तुम्हाला यायचंय का आम्ही महिला शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतो आज चला आमच्यासोबत तुम्ही पण आणि मग महिला शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर किती प्रकारची कामं त्या करतात कुठली बारीक टूल्स त्या शेतीसाठी वापरतात हे पुण्यामधल्या शिकलेल्या महिला मंडळींना सुद्धा माहिती नव्हतं आणि त्यामुळे अशा प्रकारची जागरूकता करण्याची गरज आहे. म्हणजे आता जसं आपण भाताचं उदाहरण घेतलं की भाताचं पीक असं म्हटलं तर आम्ही सगळ्या जणींनी एकत्र बसून असं काढलं की भातातली आपल्याला तीन चार गोष्टी माहिती असतात म्हणजे भात पेरला भात लावला भात काढला भात मळला एवढी चार क्रियापद माहिती असतात पण प्रत्यक्ष भाताच्या प्रक्रियेत 22 ते 24 प्रक्रिया असतात आणि उरलेल्या सगळ्या महिला त्या त्या ठिकाणी करतात. म्हणजे भात पेरला की पहिला पाऊस झाला आणि भात पेरला असं वाटतं पण भात पेरण्यासाठी ज्या ठिकाणी बीज टाकायचं ती जमीन तयार करायला त्याच्या आधीचे 2 महिने शेतकऱ्याला खपायला लागतं. त्याच्यामध्ये डोंगरावरून भाऱ्याची ओझी आणायची ती टाकायची त्यात छोटासा चौकोन शेतातला भाजून घ्यायचा या सगळ्यासाठी पण महिला राबत असते. म्हणजे कागदोपत्री बी टाकल्यापासून परत बी धरणं किंवा काढणं हा कालावधी जरी 4 महिन्यांचा 5 महिन्यांचा 6 महिन्याचा असला तरी भात पिकाचा कालावधी महिल्यासाठी 9 महिन्याचा 10 महिन्याचा असतो एखाद दुसरा महिनाच तिचा सुट्टीचा असतो आणि म्हणून वर्षभर जी झुंपलेली आहे आणि ना तिला तिच्या मर्जीनं कधी सुट्टी घेता येत. मला सगळ्यात वाईट वाटतं ते असं की तिला हवी तेव्हा ती सुट्टी नाही घेऊ शकत.
1: मशीन हे आपण बंद करून एखाद दिवस कारखाना बंद करू शकतो. हे सगळं निसर्गावर अवलंबून असल्यामुळे आज तुरीची डाळ वाढू नको असं म्हणून ती काही
0: अगदी बरोबर आणि जास्त पाऊस झाला नुकसान झालं तरी तिचं नुकसान होतं.

0: म्हणजे डोळ्यात पाणी येतं ते तिच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तिच्या सगळ्या कष्टावर माती फिरलं पाणी फिरलं असं झालेलं असतं आणि तशी त्याची वेगळी दखल घेतली जात नाही. त्यामुळे जी शेतकरी कुटुंब आहेत ती कुटुंबांमध्ये महिलेला पुरेसा सन्मान देतात असं लक्षात येतं, पण जी शेतकरी कुटुंब नाहीत
1: मजूर म्हणून महिला
0: बरोबर
1: तिथे मिळत,
0: तिथं मात्र त्यांना तशी संधी मिळत नाही. म्हणजे विकतचा मजूर घेतला तर त्याला महिन्याला गणित केलं तर 8,000 रुपये द्यायला लागत असतील, तर बाहेर एखादी महिला गेली आणि 6,000 रुपये मिळवत असली पण शेतीशिवाय काम करत असली तर तिला प्रतिष्ठा जास्त असते, आणि ही 10-12 हजाराचं काम करत असली तरी तिला प्रतिष्ठा नसते. म्हणजे पैशाशी पण त्याचं नातं आहे असं नाही, तर शेती करणं हेच कमीपणाचं आहे असं वातावरण आहे. आणि त्यामुळे तुम्ही आत्ता काम करणाऱ्या कुठल्याही शेतकरी महिलेला विचारलं की तुझ्या मुलीला उद्याला तू शेतकरी महिला बनवशील का, तर अजून हो उत्तर देणारी माणसं मला सापडली नाहीयेत ही सगळ्यात मोठी शोकांतिका वाटते मला.
1: बरोबर. पण म्हणजे एकूण या आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर करण्यामागे किंवा आता अजूनही 6 महिने खरं तर आहेत आणि आता जून येऊन ठेपलाय, म्हणजे खरं तर हे पुढचे सगळे आपले पेरणी लागवड असे दिवस आहेत. एकूणच लोकांनी किंवा आता ऐकणाऱ्या आपल्या सगळ्या मैत्रिणी श्रोते आहेत तर त्यांनी या वर्षाकडे म्हणून कसं बघावं?
0: अगदी त्यांनी शेतीला सहलीला जावं. सहल म्हणून शहरातल्या लोकांना ते मनापासून आवडेल, पण लक्षात ठेवूयात की तिथल्या शेतकरी महिलेला भेटूयात, तिच्या अडचणी ज्या असतील त्या समजून घेऊयात, त्याच्यावर फुंकर घालूयात, जिथं जिथं आपल्याला शक्य असेल तेव्हा थेट तिच्याकडून खरेदी करूयात आणि ते पैसे तिला मिळू देत जे काय 4 मिळणार आहेत. म्हणजे परत उदाहरणार्थ टॅमॅटोचा आपण भाव घेतला तर पुण्यामध्ये टॅमॅटो 80 रुपये किलोनी मिळत असेल तर तिला 35-30 रुपये किलो भाव मिळतो, पण आपण तिथं जाऊन तिला म्हटलं चल तुझे टॅमॅटो मी 60 रुपये किलोनी घेते तर आपल्यालाही स्वस्त पडतं आणि तिलाही दुप्पट भाव मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावरचं हसू आनंदाचं समाधानाचं हे तुम्हालाही वेगळं समाधान देऊन जाईल. आणि पुण्याच्या जवळ सगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाजी पिकवणाऱ्या महिला आहेत, तर विक्रेती महिला असेल तर त्याला प्राधान्य द्या, शेतकरी असेल तर तिच्या महिलेशी गप्पा मारा, कधीतरी तिला मोकळेपणाने गप्पा मारला तरीही माझा सन्मान केला असं वाटतं. कदाचित तुम्ही गप्पा मारल्यात तर ती तुमच्याकडून पैसे सुद्धा घेणार नाही, पण तरी तुम्ही आग्रहानं मात्र ते सामाजिक बांधिलकी म्हणून द्या, कारण आपण काही फुकट घ्यायला गेलेलो असतं असं नाही. पण अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी तिच्यासोबत चर्चा केल्याने खूप नक्की फरक पडेल, तिचं मानसिक हौसला वाढणं हेही फार गरजेचं आहे. नाहीतर दिवसेंदिवस तुम्ही पुण्याजवळ गेलात तर जिथं असे मजूर महिला नाहीत तिथं रिकामी शेतं तुम्हाला दिसतील, करणारा माणूस नाहीये. आज महिला करतायत म्हणून हे सगळं चालू आहे. यंत्र मर्यादित गोष्टी करू शकतात, करू शकतच नाहीत असं नाहीये, पण आता तरी पहिल्या टप्प्यामध्ये ज्या गोष्टींचं यांत्रिकीकरण झालंय त्या सगळ्या पुरुष करत असणाऱ्या गोष्टी आहेत, महिला करत असणाऱ्या गोष्टींचं अजून तेवढ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालेलं नाहीये. आणि कसं होतं ना, म्हणजे एखाद्या भागात एखादा काय पिकाचा प्रकार घेतला जातो म्हटलं की त्या भागामध्ये ते कौशल्य असणाऱ्या महिला तयार होतात, त्या गोष्टी तशा वापरल्या जातात. म्हणजे एखाद्या ठिकाणी भाजी होत असेल तर भाजी होतीये, म्हणजे कांदे घ्या तुम्ही उदाहरणार्थ, तर कांद्याची 5 किलोची पिशवी मिळणं आणि त्याचं तोंड बांधता येण्यासाठीचं रबर किंवा टॅग मिळणं हेही त्या त्या भागात होतं, आणि त्यामुळे त्या भागाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून त्याच्यात लक्ष दिलं की लक्षात येतं की बारीक सारीक त्यातली कामं महिला करताना दिसतात.
1: खूप महत्वाचं वाटलं, कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रांवरनं आता सगळे ऐकतायत, म्हणजे सगळ्या महिला पण ऐकतात, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की सोलापूरला जे मिळेल ते पुण्यात मिळेल असं नाही.
0: अगदी.
1: कच्चा माल असेल किंवा शेतीपूरक माल असेल तर तिथल्या तिथल्या महिला ते करतात.
0: अगदी. म्हणजे मेथीची पेंडी ज्या ठिकाणी मेथीची गड्डी म्हणा पेंडी म्हणा याच्यासाठी लागवड केली जाते ती मेथी कशी बांधायची त्याला लागणारा जो धागा असेल तो धागाही त्याच ठिकाणी मिळतो, सगळ्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांच्या द्वारे असे छोटे छोटे अनेक उद्योग गावामध्ये चालू असतात की जे खरं म्हटलं तर GDP मध्ये कुठंच रिप्रेझेंट करत नाहीत, पण बचत गटांमध्ये हे बचत गटाचं नेटवर्क या महिलांना मिळाल्यामुळे अनेक अशा देवाणघेवाणीच्या गोष्टी त्या गटामध्ये होऊ लागल्या.
1: आणि एक तुमच्या बोलण्यात ना असं एक जाणवत आहे की

0: महिला शेतकरी असल्यामुळे ती महिला नुसती शेती करून गप्प बसत नाही, पूरक उद्योग काही ना काहीतरी त्याला जोड उद्योग देत राहते. ती मला वाटतं उपजत वृत्तीच महिलांची असल्यामुळे
1: महिला मल्टीटास्किंग करू शकतात आणि त्यामुळे ते त्यांना सुचतं, हेही त्याच्या बरोबर तेवढंच खरं आहे.
0: बरोबर. दूध उत्पादन केलं, समजा गायी आहेत आणि तो चारा शेतातलाच येतोय, तर दूध घेऊन नवरा जाईल, पण जास्ती झालेल्या दुधाचा खवा करू ही कल्पकता मला वाटतं सुरुवातीच्या टप्प्यात तरी
1: नाही. आणि म्हणजे किती बारीक गोष्टी असतात ना, की महिला जेव्हा म्हैस घेते तेव्हा ती रोज एक पेंडी शेतावरून आणते, आणि पुरुष जेव्हा म्हैस सांभाळत असतो तेव्हा एक दिवस तो बैलगाडी जुमतो आणि 25-30 पेंड्या एकदम घेऊन येतो. म्हणजे म्हणजे इतक्या बारीक गोष्टींकडे, म्हणजे त्या म्हशीशी सुद्धा त्या शेतकरी महिलेचं नातं असतं. म्हणजे जाता जाता तिने तिच्या पाठीवरून हात फिरवल्यावर तुम्हाला त्यातला फरक कळतो की म्हणजे मालकीण कोण येते दुधाची असं.
0: बरोबर. महिला शेतकरी असं जेव्हा आपण म्हणतो तर आरोग्याच्या संदर्भातल्या आत्ताच्या समस्या किंवा परिस्थिती काय तुम्हाला जाणवते?
1: महिलांना या शेतीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात आणि त्या त्रासांबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांना त्या प्रकाराने कधीच प्रशिक्षण दिलेलं नसतं. म्हणजे अगदी बारीकशी गोष्ट की हिमोग्लोबिन कमी झालं आणि ते 10 खाली गेलं तरच उपचार करा, पण नाही उद्या तुम्हाला लावणी करायची आणि नंतर 15 दिवसात दवाखान्यात पण जाता येणार नाहीये, किंवा ऑइंटमेंट बेस कुठलं तरी मलम दिलंय की तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी हे पायाला लावा म्हणजे तुम्हाला चिखल्या होण्याची शक्यता नाही, अशा काहीतरी आरोग्याच्या गोष्टी या शासनानं प्रमोट केल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी ज्या पीक म्हणजे काही आजार हे पिकाशी संबंधितच असतात, म्हणजे भात लावण्याचं उदाहरण घेतोय म्हणून परत मी त्याचंच उदाहरण घेते की भात लावणी करायची असेल तर 15 दिवसातले 8 तुम्ही वाका, म्हणजे तुम्हाला काय प्रश्न येणार आहे ते कळतील. म्हणजे बसायचं असलं तर त्याला जे स्टूल असतं ते सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्याच्यावर तोल सावरतच बसायला लागतं. बसून लावणी होत नाही पण बसून रोप काढता येतात, तर त्याला तिवक म्हणतात. तर त्या प्रकारचं जे स्टूल आहे अशा प्रकारचे स्टूल उपलब्ध होणं असेल, किंवा वाकत असू तर बॅक बेंडिंग करता येणाऱ्या काही गोष्टींचा प्रचार प्रसार त्या वेळेला करणं असं असेल.
0: अति फॉरवर्ड बेंड होतंय, वाकलणं होतंय पुढे.
1: बरोबर आहे.
0: तर मग पाठदुखीचे
1: प्रश्न, मग त्याच्यासाठी रिलीफ मिळण्याच्यासाठीच्या या गोळ्या आधीच देऊन ठेवल्यात बरं का, आणि सगळ्या महिलांनी या घ्या. म्हणजे क्युरेटिव्हच्या अंगाने जसा विचार होतो तसा प्रिव्हेंटिव्हच्या अंगाने आरोग्याचा आणि महिला आरोग्याचा आणि शेतकरी महिला आरोग्याचा विचार अजिबात होत नाही, की ज्याचा वेगळा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे आत्ताच्या दिवसांमध्ये जे लोक काम करत आहेत, एकीकडे आपण म्हणतो 40 झालं 42 झालं, एसी शिवाय आम्हाला चालत नाही असं, पण त्याच वेळेला कोणी तरी शेतावर जाऊन काढतंय ना पिक, कोणाची कलिंगड असतील तर कोणीतरी कलिंगड काढतंय, टरबूज काढतंय, त्याच्याशिवाय आपल्यापर्यंत भाजी येणार नाही. आणि ही सगळी कामं काही सकाळ आणि संध्याकाळी होतात असं नाही, मग त्या महिलांना सनस्ट्रोक येऊ नये म्हणून काही होतंय का, किंवा त्यांना पाण्याची काहीतरी वेगळी व्यवस्था आहे का, की 3 लिटर 4 लिटर नाही कदाचित एवढं पाणी त्यांना प्यायला लागेल कारण एक्झॉस्ट होत आहेत त्या याच्यासाठी. त्यामुळे मग त्या त्या क्रॉपिंग पॅटर्न प्रमाणे त्या महिलेच्या आरोग्याचा विचार करणं हा एक वेगळा घटक आहे आणि त्याच्यावर आता काहीच काम होत नाहीये. तर त्या वर्षाच्या निमित्तानं शासनानं पण असं करावं आणि जे कोणी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतील त्यांनी जाणीवपूर्वक असं काम करावं आणि अशी एखादी गोष्ट तरी ऐकणाऱ्या प्रत्येकाने उरलेल्या 6 केली पाहिजे आणि ते कुठेही रिपोर्ट करू नका, आपल्याला बरं वाटेल आणि कधीतरी आपल्याला बरं वाटण्याला पण किंमत देऊ ना आपण.
0: यावरून अजून एक असं वाटलं, जसं वैद्यकीय काही पॅरामीटर्स आहेत, औषध गोळ्या देण्याचे आहेत, तसंच त्यांचं एक उपजत काही आलेलं ज्ञान पण असतं. जसं आपण म्हणतो की नागपूरमध्ये कांदा डोक्यावर ठेवतो सनस्ट्रोक होऊ नये म्हणून, तसं त्या त्या भागातल्या महिलांनी तेथे काही संचित गोळा केलेलं असतं ना मागच्या मागच्या पिढ्यांच्या अनुभवावर, त्याचंही डॉक्युमेंटेशन या निमित्ताने केल्याचा उपयोग नक्की होईल.
1: नक्कीच.
0: आणि मग त्याला थोडी आधुनिक शास्त्राची आरोग्याची जोड देऊन काही करता आलं तर तेही काही नवीन डॉक्युमेंटेशन होऊ शकेल.
1: एक आपण लक्षात ठेवावं की एखादी गोष्ट पुढे चालायची असेल तर करणाऱ्याला त्यात आनंद पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि त्याच्यासोबत त्याला ते करण्याचा अभिमान पाहिजे. आज आनंद आहे पण अभिमान नाही. तर आपण असं काहीतरी करूयात का की उद्याच्या पिढीला या महिला सांगू शकतील, अगं तू शिकलीस काही हरकत नाही, आता तू शिकून शेती कर की.

0: बरोबर.
1: पण आज असं सांगणारी आई मिळत नाही, कारण तिची परिस्थिती तितकी आनंददायी नाही. आणि म्हणून आपलं काहीतरी सामाजिक उत्तरदायित्व आहे की त्याच्यासाठी आपण काहीतरी करूयात. म्हणजे बचत गटांच्यामुळे या सगळ्या महिला या बँकेपर्यंत पोचल्या आणि त्यांना थोडस का होईना कर्ज मिळायला लागलं. 50,000 असेल, 60,000 असेल, पण तेवढ्याने सुद्धा तरतरी आली. गावामध्ये लाखो रुपये खेळते राहिले या बचत गटांमुळे. आणि म्हणून या महिला काहीतरी दोन गोष्टीची गुंतवणूक करायला लागल्या. म्हणजे तिच्या कष्टाचं मोजमाप होतंय

0: बियाणे किडनी चालू केलं, विकतचं बियाणं घेणं कि जे खात्रीनं चांगल्या चवीचं आहे असं लावणं असंही चालू झालं. पण त्या ही कशी व्यावसायिक जोड झाली. पण मिळालेले पैसे अजून तिच्या हातात नाहीयेत, पण तिचा उत्साह मात्र अशा बारीक सारीक गोष्टींनी वाढलेला
1: आहे. मला वाटतं कितीही खचलो किंवा कितीही आर्थिक सामाजिक मानसिक परिस्थिती खच्चीकरणाची असली तरी महिलांमध्ये एक उपजत उत्साह
0: अगदी
1: आणि लढण्याची ताकद ही निसर्गानेच दिली. आणि त्यामुळेच मला वाटतं खूप खडतर परिस्थितीत आजही महिला आनंदाने असो स्वनिर्णयाने असो पण शेती करतायत. फक्त तुम्ही म्हणालात तसं पुढची पिढी याकडे वळण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत तर ते मला वाटतं या 6 महिन्यामध्ये काही त्याला ऊर्जितावस्था आली किंवा विविध शहरातली लोक गावांमध्ये जाऊन शेती प्रत्यक्ष करणाऱ्या महिलांशी चर्चा केल्या, बोलले, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि आपल्या परीने काही कॉन्ट्रीब्युट करता आलं तर निश्चित काही थोडा फरक पडायची शक्यता आहे. दखल तरी घेतली जाईल असं वाटतंय.
0: अगदी बरोबर. आपल्या या कार्यक्रमामुळे ऐकणाऱ्यांपैकी अशा हजारो लोक जर आपापल्या जवळपासच्या ठिकाणी गेली आणि 2-4 महिलांशी बोलली तरी सुद्धा त्या बदलाच्या घटक चेंज एजंट ह्या बनू शकतात आणि महिलाच हे असं शेतीत काम करू शकतात, बाकी कोणी नाही. म्हणून या वर्षाच्या निमित्तानं आपण तर सगळ्यांनी संकल्प करूच यात की असं करूयात काहीतरी.
1: निश्चित. आणि मला वाटतं आपल्या गप्पांच्या माध्यमातून आज अनेक जणांपर्यंत हे पोहोचेल की 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय. तर सुवर्णाताई आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि खूप याबद्दलच्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, माहिती सांगितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

आताच आपण ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्तानं आपल्याकडे जी जी स्किल्स आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीनं महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवूया, त्यांच्या कामात आपण सहभागी होऊया, त्यांचा उत्साह वाढवूया आणि जे अन्न आपल्या ताटात पडतं त्यासाठी किती माऊलींचे कष्ट हात यामागे आहेत याची जाणीव ठेवूया आणि मग आपलं उदरभरण करूया.

0: फार्म हाऊस वर बांबू आणि गवताची एक खोली बांधायची आहे. आम्ही नक्की एन्जॉय करेल म्हणत होतीस की नाही?
1: हो
0: अगं, त्याच्यापेक्षा मीच खूप एक्साइटेड आहे. काय कमाल आहे ग तुझी. त्या खोलीसाठी बांबू, माती, वाळलेलं गवत, दोऱ्या, रंग, सगळं सामान इथे दिसतंय.
1: अगं मी म्हणजे इथे जे केअरटेकर शंभूदादा आणि त्यांची बायको रखमा आहे ना, ते खोली बांधणार आहेत.
0: बर,
1: म्हणजे खूप गावातल्या काही लोकांना मदतीला घेतलंय त्यांनी. शंभूदादांना म्हणलं दोन तीन जण कमी बोलवा, उद्या तुझे माझे आहो सुद्धा येतील ना. शिवाय आपण आहोतच. अगं मुख्य म्हणजे मुलांना सुट्टीत खोपट बनवण्याचं प्रशिक्षण मिळेल.
0: पण तुझा लहानपणापासूनच गावाकडे ओढा जास्त होता. आर्ट, कल्चर, सगळ्या कलांची आवड बाई तुला.
1: पण मॅडम आपल्यात एक कला आहे, ती म्हणजे सगळं गोष्टी रूपात सांगण्याची. तुझा साहित्य, लिखाण, शिक्षण याकडे ओढा होता बघ. बघ ना, म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेले आपण दोघे, आपल्या आवडीनिवडीत अशा किती वेगवेगळ्या आहेत,
0: पण पूरक हा एकमेकींना. आई बाबांमधले गुण आपण दोघींनी वाटून घेतलेत ना. आयुष आणि आमयमध्ये आलेत थोडेफार.
1: हो ग, कधी कधी त्यांची गाडी रुळावरून सरकते.
0: असू दे ग, पण ती आजकालची लाईफस्टाईल, आजूबाजूचं वातावरण यामुळे. पण बहिणाबाई आपण ते आणतो लगेच रुळावर. आता तुझं हे बांधकाम बघ.
1: अगं हा तर एक प्रयत्न, पण तुझ्या प्रोजेक्ट पुढे हे काहीच नाही. तुझं लिखाण खरंच क्रिएटिव्ह असतं. आपण म्हणजे जुन्या नव्याची कास तरून तू लिहिलेलंस. उगाच नाही शाळेनं तुला बेस्ट टीचरचा अवॉर्ड दिलाय.
0: नाही ग.
1: ए पण गोष्टीमधून तू कसं ग मुलांशी सुसंवाद साधतेस, विशेष आहे बाई तुझं.
0: ए नाही ग, अगदी विशेष वगैरे असं काही नाही. हे बघ, गोष्टी सांगायला आणि ऐकायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतात.
1: ते आहे.
0: मी सुद्धा मुलांना गोष्टी सांगते ज्यामधून मुलांना काही बोध मिळतो, आणि त्याबरोबर या काळातली त्याच आशयाची गोष्ट बनवून सांगते.
1: ग्रेट.
0: आणि मग मुलं ती त्यांच्याशी रिलेट करतात ग. आता लहानपणी तू सुद्धा गोष्ट सांगायचीस की? तुझी गोष्ट म्हणजे हळूहळू लाईव्ह कॉमेंट्रीच असायची.
1: ए थांब थांब थांब, विहिरीचा पंप चालू करून येते मग सांग.
0: ए कुठे पळतीयस?
1: आले आले आले आले आले.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांच्या संवादात्मक सहभागामध्ये सजलेला सखी विश्व हा कार्यक्रम. लेखन केलंय संज्ञा कुलकर्णी यांनी.
1: सखी विश्व.
2: अपर्णा, अमेय आणि तू आल्यामुळं फार्म हाऊस भरल्यासारखं वाटतंय ग अगदी. आणि लाडका भाऊ आला म्हणून माझ्यापेक्षा आयुष्यात जास्त खुश झालाय बघ. बघ कशी दोघं बागेतल्या झोपाळ्यावर रमलीत.
3: अगं, तू परवा फोनवर म्हणालीस ना संज्ञा,

0: या संज्ञा बाई बसा.
1: हुश आले बाई चालू.
0: तुझा विषय निघाला तशी पळालीस ना.
1: नाही ग,
0: पण मी नाही सोडणार तुला, तो विषय पण नाही सोडणार.
1: ए काय
0: आई, पोळ्या वगैरे करताना नाही का

0: तुला गोष्ट सांग म्हणायची
1: हो
0: मग मारुतीच्या शेपटीसारखी तुझी गोष्ट वाढतच जायची मग आईच्या हातातून पातेलं पडलं हे सुद्धा त्या गोष्टीत यायचं मग आई म्हणायची
1: झाल्या पोळ्या
0: आता संपव गोष्ट तुझी
1: खरंच ग
0: मग तू लगेच लंका जाळायचीस
1: हो खरंय ग
0: तेव्हा मॅडम आम्ही तुमच्या गोष्टी पेशन्स ठेवून ऐकायचं की नाही
1: हो ग मी अतिशय आभारी आहे बघ तुमच्या सगळ्यांची हा घे पुच्छ गुच्छ
0: या या जास्वंदीच्या फुलांचा रंगीबेरंगी गुच्छ थँक्यू
1: वेलकम अपर्णा आपल्या आम्हाला पण लहानपणी किती गोष्टी आवडायचा ग
0: हो ग
1: त्याच्या वाढदिवसाला आम्ही नेहमी गोष्टीची पुस्तकं द्यायचो
0: हो बाई त्याला खूप गोष्टी आवडायच्या आणि त्या ऐकल्याशिवाय झोपायचंच नाही
1: हो ग
0: आणि तुला आठवतंय त्याचा हिरो सिम्बा असायचा प्रत्येक गोष्ट आणि मग मी दिवसभर गोष्ट सांगायची इतकी कंटाळून जायची रात्री झोपतानाही गोष्ट हवी असायची मग त्याच्या बाबाला सांगितलं आता दोन चार रात्री तू गोष्ट सांग बाबा मग त्या गोष्टी सांगून सांगून बाबाला कंटाळा आणि त्यांनी एका गोष्टीत सिम्बाला कड्यावरून ढकलून मारून टाकलं ना
1: अरे देवा मग
0: मग काय चार दिवस आमच्या घरात दुखवटा
1: सांगतीयस
0: शेवटी टीव्ही सिरियल्स मध्ये कसं मेलेल्यांना पुन्हा जिवंत करतात की नाही तसं आम्ही त्या सिम्बाला जिवंत केलं तेव्हा सगळं सुरळीत झालं बाई
1: काय ग या मुलांचं पण खरंच ग बालवयात गोष्टीतली पात्र किती आपली जवळची लहान मुलांचं भावविश्व किती व्यापून टाकलेलं असतं नाही का ग गोष्टी ए आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवत आहेत का ग तुला
0: अगं खूप आहेत ते नाही का चल रे भोपळ्या टुणुक मग ती लाकूड तोड्याची गोष्ट ससा कासवाची रेस
1: आणि हुशार माकड लोभी मगर आणि बुडबुड घागरी
0: अगं किती होत्या अशा
1: कितीतरी
0: जाळीत अडकलेला वाघ मग त्याला उंदीर वाचवतो टोपीवाला आणि माकड
1: हो अगं त्याचे धडेच होते आपल्याला
0: धडे जाऊ दे पुढची गंमत सांगते तुला
1: काय ग
0: त्याच्यावरनं एक विनोद पण मी ऐकला ह्या गोष्टीवरनं माकडाच्या आणि टोपीवाल्याच्या तो जो टोपीवाला होता ना गोष्टीतला त्याचा नातू पण तोच व्यवसाय पुढे करत राहतो
1: बरोबर
0: टोप्या विकण्याचाच त्याच रस्त्याने जातो तशाच टोप्या घेऊन जातो त्याच झाडाखाली विश्रांतीला थांबतो झोपून उठतो तर तसंच आजोबांच्या जशा टोप्या माकडांनी पळवल्या त्या तशा ह्याच्या पण टोप्या पळवलेल्या असतात तोही हुशार असतो आजोबांनी त्याला सांगितलेलं असतं सगळं मग तो आजोबांचाच प्रयोग करतो स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढतो आणि आपटतो गाठोड्याच्या जवळ
1: त्याला वाटलं माकड फेकेल टोपी
0: आणि वर बघत राहतो आता माकड टोपी टाकेल मग टाकेल काहीच नाही विचारात पडतो असं कसं झालं तेवढ्यात वर झाडावर बसलेलं माकडच खाली येतं आणि त्याला म्हणत आम्हाला पण आजोबा आहेत बर का
1: त्यांनी पण ही गोष्ट सांगितली त्यांनी चूक केली तिथे करणार नाही अरे काय भारी ए पण आजकाल बर का ससा कासवाची जी रेस आहे ना त्या गोष्टीचा पण शेवट आजकाल मुलं आपापल्या पद्धतीने वेगळा करतात
0: खूप छान असतो आणि तो शेवट आपल्या कधी मनातही असा आला नव्हता सशाच्या पाठीवर कासव बसून जात आणि दोघं रेस जिंकतात
1: तेच किंवा एकमेकांना हात देतात असं प्रत्येकाला पण खरं सांगू का शून्यातन एक निर्माण करणं खरं तर अवघड असतं एकातन दोन करणं सोपं असतं
0: तसं आहे
1: या गोष्टी इतक्या सुंदर लिहिल्यात ना ग कोणी
0: पण आपण नुसताच बोध घेतला ग
1: हो
0: आपण असे वेगवेगळे प्रश्न नाही विचारले नाही कधी
1: अगदीच नाही विचारले म्हणजे गोष्टी तिथले प्राणी कसे बोलतात भोपळ्यात एवढी मोठी म्हातारी कशी बसली वगैरे प्रश्न विचारत बसलो नाही
0: खरंय बाई पण त्यामुळे गोष्टीच्या गाभ्याकडे आणि त्यातून मिळणारा बोध याकडे लक्ष असायचं
1: बरोबर
0: ए संज्ञा आता आपल्या गप्पांना थोडा टी ब्रेक लावूया का
1: हो हो हो अगं तुझ्या मनातलं रखमानी ओळखलेलं दिसतंय तो बघ मस्त गवती चहाचा आणि चहाचा वास
2: आओ बच्चो आज तुम्हें एक कहानी सुनाता हूं मैं शेर की कहानी सुनोगे

0: चहा मस्त होता ग
1: घरगुती.
0: थांब थांब, नाकतोडा नाकतोडा करत मुलं ओरडत आहेत बघ.
2: हो ताई तुम्ही थांबा, मी पाहते.
0: हे बघ रखमा, त्यांना निरोप सांग माझा. नाकतोडा काय खरंच नाकतोडत नाही म्हणावं. आणि आता हा आणि आता उन्हाळा आहे ना, त्यामुळे तो नक्कीच काही करणार नाही म्हणावं.
2: कळलं नाही काही, पण देते तुमचा निरोप.
1: अपर्णा मलाही काही कळलं नाही ग.
0: अग मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट नाही का ग, ती उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा एक छोटीशी मुंगी मेहनत करत असते, इकडून तिकडून धान्याचे दाणे गोळा करून आपल्या घरात साठवत असते. मग तेवढ्या तिथे एक नाकतोडा येतो बघ, मस्त गाणी गात असतो, उड्या मारत असतो आणि वेळ घालवत असतो.
2: बरोबर.
0: मग त्या मुंग्या एवढ्या उन्हात मेहनत करतात, धान्य गोळा करतात, म्हणून त्यांची खिल्ली सुद्धा उडवतो.
2: मुंगी शांतपणे म्हणाली, आता उन्हाळा आहे पण काही दिवसांनी पावसाळा आणि हिवाळा येईल, तेव्हा अन्न मिळणार नाही म्हणून मी आता साठवण करते.
0: बरोबर. काही दिवसांनी पावसाळा येतो, मग आकाशात काळे ढग दाटतात, पाऊस सुरू होतो, थंडी वाढते, बाहेर अन्न मिळेना असं होतं. मुंगी मात्र आपल्या घरात सुरक्षित बसलेली असते, कारण तिच्याकडे भरपूर अन्न असतं, कारण ती आधीच तिने मेहनत करून साठवण केलेली असते. पण मग नाकतोड्याची अवस्था खूप वाईट होते, मग मुंगीलाच त्याची दया येते आणि ती त्याला अन्न देते. मग नाकतोड्याला आपली चूक समजते. आता यावरून काय बोध मिळतो?
2: वेळेवर केलेली मेहनत आणि तयारी
0: आपल्याला संकटात वाचवते.
2: बरोबर. खरंच ग, किती छान असतात ना या गोष्टी. उद्याचा विचार हा हवाच, 1 टक्का पुढचे 100 टक्के वाचवता.
0: थोडी जवळपास जाणारी म्हण आहे, इट्स ओके. हा थांब जरा, मी तुला नवीन काळातली याच आशयाची गोष्ट मी बनवली आहे ती सांगते.
2: सांग.
0: अद्वैत एक हुशार मुलगा होता बर का.
2: हा हा.
0: पण त्याची एक सवय खूप वाईट होती. कुठलंही काम सांगितलं की म्हणायचा, अरे नंतर करीन. मग शाळेत शिक्षकांनी प्रोजेक्ट दिला, सगळे मित्र रोज थोडं थोडं काम करत होते त्या प्रोजेक्टवर.
2: या पुढची गोष्ट पुन्हा एकदा मी सांगते.
0: सांग.
2: अद्वैत म्हणाला, इतकं काय आहे त्यात, एकाच दिवशी करेन नंतर. मित्रांचे प्रोजेक्ट तयार झाले, शेवटच्या दिवशी रात्री तो घाईघाईनं बसला. गोंधळ, घाई, चिडचिड, काहीच नीट होत नव्हतं, प्रोजेक्ट अर्धवट राहिला.
0: अरे राम.
2: दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांनी सगळ्यांचे प्रोजेक्ट पाहिले, मित्रांचं कौतुक झालं. अद्वैतची वेळ आली, त्याचा प्रोजेक्ट होता अपूर्ण, त्याला सगळ्यात कमी मार्क मिळाले. बरोबर का नाही?
0: बरोबर. तेव्हा काय अद्वैतनी ठरवलं?
2: काय काय?
0: सगळी कामं वेळेवरच करणार.
2: बरोबर.

0: यावरून आपल्याला त्या मुंग्या आणि नाकतोड्याच्या गोष्टीतलाच बोध मिळतो. वेळेवर काम करणं खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: नंतर असं म्हणत राहिलं तर संधी हातातून निघून जाते.
1: म्हणूनच म्हणतात ना, कल करेसो आज कर, आज करेसो अब.
0: शाब्बास संज्ञा. लहानपणी पेक्षा बनवण्यात गोष्टी ग गोष्टी
1: असं बोल की नीट.
0: बरीच प्रगती झालीय. मुख्य म्हणजे शेवट केलास.
1: अगं संगती संगतो. कोणी थांब म्हणायची वेळ आपल्यावर येऊ नये. आपण समजून उमजून योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबावं हे अनुभवातून शिकले.
0: ए पण तुला खरंच सांगू, अनुभव सांगितला की त्याचीच गोष्ट होते. आता लवकुशांनी श्रीरामांना त्यांचाच जीवनपट गोष्टीतून त्यांच्या समोर सांगितलाच की.
1: खरंच की ग.

0: संज्ञा वळण लागायच्या वयात अनेक गोष्टींबरोबर गोष्ट ही सुद्धा किती महत्वाची असते ना.
1: खरे ग, अगं वळण लागण्याच्या म्हणजे लहान वयात काय किंवा तरुणपणी काय किंवा आपल्या वयात सुद्धा बघ ना, श्रावणात गणपतीची कथा वाचून मग आपण नागपंचमीची वटसावित्रीच्या वगैरे कथा वाचतोच की ग.
0: आणि तो गरीब बहीण, श्रीमंत भाऊ, बहिणीचा त्याच्या घरी अपमान, मंगल प्रसंगी सुद्धा तिला आपल्या तो घरी बोलवत नाही. काही वर्षांनी बहीण श्रीमंत होते बघ, मग भाऊ तिला जेवायला बोलावतो, मग बहीण आपल्या अंगावरचे दागिने पाटावर उतरवते आणि दागिन्यांना अन्न भरवते आणि मग भाऊ भाऊजीला आपली चूक लक्षात येते.
1: या विषयावर सिनेमा सुद्धा निघालाय ना ग.
0: हो
1: ए, पण या किंवा अशा ज्या व्यक्ती असतात ना ते स्वतःच गोष्टीचा भाग होतात नाही का ग. त्यांच्या आयुष्यावर गोष्ट होते जी वर्षानुवर्ष आपल्याला प्रेरणा देते.
0: हो ग, मला असं वाटतंय तू कुणाविषयी बोलतीयस ते कळतंय मला.
1: शाबास.
0: म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यवीर, बाकीचे देशभक्त किंवा त्या काळातले राजे महाराजे, सम्राट छत्रपती, ज्यांनी परकीयांची अनेक आक्रमण परतवून लावली बघ.
1: बरोबर, इतिहास साक्षीदार आहे आणि त्या सगळ्याचा आपण ना गोल कसा पूर्ण होतो बघ ना. म्हणजे वीर सम्राट यांच्या कर्तृत्वाची गोष्ट झाली आणि या वीरांना सम्राटांना हो छत्रपती व्हायच्या खूप आधी बाल शिवाजीला आपल्या आईनं त्याला निजवताना परकीय आक्रमणाची, देशात माजलेल्या अराजकतेची, त्यातून तुला देशाला कसं बाहेर काढायचंय ही गोष्ट अंगाई रूपात ऐकवली होती, आठवते.

0: गोष्टीवर कितीतरी गोष्टी बोललो ना आपण,
1: खूप बोललो. आता आपण एक गोष्ट करू की ज्यामुळे काही वर्षांनी ही आपली मुलं जेव्हा या फार्म हाऊसची गोष्ट सांगतील तेव्हा नक्की सांगतील
0: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, तुम्ही हे बघताय ना, ते खोपटं आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
2: नमस्कार.
3: ध्वनि तिरंगों की ताल पर आप विविध भारती के संग हैं. थोड़ी ही देर में सुनिए सुरीला सफर.

0: नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांचं पालन केलं तर औद्योगिक अचूकता साधता येईल यासाठी वैध मोजणीशास्त्र अनुसरण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अचूक वजन आणि मापांमुळे ग्राहक हितांचं संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: द गव्हर्नमेंट इज ऑल्सो वर्किंग टुवर्ड्स डेव्हलपिंग ए नॅशनल लीगल मेट्रॉलॉजी पोर्टल. द इंडियन स्टँडर्ड टाइम डिसिमिनेशन प्रोजेक्ट ऑर वन नेशन वन टाइम is being implemented in collaboration with National Physical Laboratory and ISRO to establish a robust national time.
0: सध्याच्या डिजिटल युगात भारतीय स्पर्धा आयोगाच्या भूमिकेचं मक्तेदारी विरोधी यंत्रणेपासून आधारभूत आर्थिक प्रशासन असं परिवर्तन झालं आहे असं देशानं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक के संजय मूर्ती यांनी म्हटलं आहे. आयोगाच्या 17व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचा आर्थिक स्पर्धात्मक नाविन्यपूर्ण आणि समावेशक पद्धतीनं व्हावा यासाठी आयोगाची जबाबदारी महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देण्यावर बंदी घालावी आणि बनावट औषध विक्रीला आळा घालावा अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या मुंबई एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सरकारी समित्या आणि विधी अधिकारी पदांवर महिला वकिलांसाठी 30% जागा आरक्षित ठेवल्या जाव्यात अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. देशातल्या विधी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण मोठं असलं तरी त्यांना व्यावसायिक प्रगतीपासून रोखलं जात असल्याचं दिसून येतं असं ही जनहित याचिका दाखल करताना लाडली फाउंडेशन ट्रस्टनं म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मध्य भारत आणि देशाच्या वायव्येकडच्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. काही भागात उन्हाची काहिली तीव्र असेल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंड इथे पुढच्या 4 दिवसात उष्णतेच्या या लाटेचा तडाखा बसेल. दरम्यान आसाम, मेघालय, केरळ, बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू आदी ठिकाणी उद्यापर्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. आजपासून पुढचे 5 दिवस तामिळनाडू आणि पुदुचेरीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं

0: सखी सहेली
1: कार्यक्रम सखी सहेली में सभी सुनने वालों का तहे दिल से स्वागत है। मैं हूं आपकी दोस्त मंदाकिनी जोशी और मेरे साथ हैं
2: आरती श्रीवास्तव।
1: आप सभी को हमारा
2: और मेरा यानी कि आरती श्रीवास्तव
3: सत्य म्हणाले। रोम मध्ये भारतीय समुदायाने केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले। दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमासेटी यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली। अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे। ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत। औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावे अशी मागणीही संघटनेनं केली आहे। यवतमाळ इथं औषध विक्रेत्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात सहभागी विक्रेत्यांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला। सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला। दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरू ठेवले आहेत। धुळ्यातही औषध विक्रेत्यांनी बंद पाळला तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। रत्नागिरीसह कोकणातल्या औषध विक्रेत्यांनी आजच्या संपात भाग घेतला। सरकारनं मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर बेमुदत संप करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला। बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयामार्फत विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या। गोंदियात औषध विक्रेत्यांनी मुकमोर्चा काढून निषेध नोंदवला तर जळगाव जिल्ह्यात खामगाव, शेगाव, जळगाव जामोद या शहरातल्या औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत। दरम्यान अकोला इथं एका नागरिकानं अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित

अधिकाऱ्यांकडे या संपाविरोधात तक्रार दाखल केली आहे. बुलढाणा तसंच हिंगोली इथंही औषध विक्रेत्यांनी दुकान बंद ठेवून तसंच मोर्चा काढून आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. अल्पसंख्याकांचं सशक्तीकरण देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विविध राज्यांच्या अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. विकसित देश घडवण्यासाठी अल्पसंख्याक समाज मजबूत आणि सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे. अल्पसंख्याक समाजातल्या सर्वधर्मीय नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध असून त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्त्वाचे कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात येत्या 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी सर्व बंदर निरीक्षक, सहाय्यक बंदर निरीक्षक यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी 20 मे रोजी झालेल्या तुफानी पावसामुळे जलपर्यटन थांबवण्यात आलं होतं. दरम्यान रायगड जिल्ह्यातला ऐतिहासिक जंजिरा किल्ला देखील येत्या 26 मे पासून 3 महिन्यांकरता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अजून अपूर्ण असलं तरीही रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. ही टोल वसुली अन्यायकारक असल्याचं रायगड प्रेस क्लबनं म्हटलं असून टोल वसुली त्वरित स्थगित करावी या मागणीकरता उद्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. मृतांची ओळख पटली असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. FDAचे आयुक्त श्रीधर दुबे यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तसंच RS चव्हाण यांना हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामानं अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज खांडोरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय

बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: मस्त आहे. आमची दुसरी सभा सुरू होतीये. सुरुवातीला ठळक घडामोडी.
1: श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जियो मेलोनी यांच्याशी आज शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे बैठकीच्या केंद्रस्थानी होते. दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली.

0: अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महा इम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. मृतांची ओळख पटली असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 118 अंकांची वाढ झाली आणि तो 75,318 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 41 अंकांची किरकोळ वाढ नोंदवत 23,659 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. संध्याकाळच्या प्रसारण सभेत आपल्यासोबत मी आहे दीपाली माळी. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. सुरुवातीला ऐकूया अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत आहे निषाद यांचं, गायक शंकर महादेवन आणि चित्रपट आहे अगबाई अरेच्चा.

शंकर महादेवन यांच्या स्वरात आपण ऐकलात अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत होतं निषाद यांचं आणि चित्रपट होता अगबाई अरेच्चा.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपट.

0: नंतर सन 1910 पासून
1: तयार मसाला श्रोत्यो मिक्स मसाला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोत्यो ऐकूया फैज अनवर यांचं गीत. संगीतकार साजिद वाजिद आणि गायक आहेत सोनू निगम.

0: अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत। जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा।
2: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली, यांची फजिती मोठी।
3: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
4: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत।
3: तू आहेसच विसरभोळी।
4: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं।
2: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल।
4: आभा?
2: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे। इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता। आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार। आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77।
5: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं। बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन। आत्मा मालिक ये।
6: श्रोतो, मिक्स मसाला या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जय जय गिरीशंकर या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद प्रसाद सावरकर यांच्या स्वरात।

वेला शेंडे यांच्या स्वरात आपण ऐकलत सुहास तपस्वी यांचं गीत. संगीतकार होते अविनाश मुजुमदार. श्रोतेहो, मिक्स मसाला या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार शंकर एहसान लॉय. गायक आहेत शान आणि कविता कृष्णमूर्ती. आणि चित्रपट आहे दिल चाहता है.

दिल चाहता है या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं आणि गायक होते शान आणि कविता कृष्णमूर्ती. श्रोते हो, या गीताबरोबरच मिक्स मसाला हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आहे तनया कुलकर्णी हिचं आणि आजचा विषय आहे वर्ल्ड बी डे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.

श्रोते हो नमस्कार। 100.1 MHz FM बँड व न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकताय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। मित्रांनो, युववाणी या कार्यक्रमात मी तनया कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आज 20 मे हा दिवस संपूर्ण जगात जागतिक मधमाशी दिन

व अधोरेखित करणं हाच आहे. त्यामुळंच 20 मे 2018 पासून जागतिक मधमाशी दिन साजरा करायला सुरुवात झाली, ज्यास कारण होतं जगभरातील मधमाशांची घटत चाललेली संख्या. मित्रांनो, मधमाशांचं मानवी आरोग्य आणि परागकणांबद्दलचं योगदान यांचं स्मरण करण्यासाठीच स्लोव्हेनियन सरकारनं 2016 राष्ट्रसंघासमोर 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून जाहीर करण्याची मागणी केली. त्यानंतर या मागणीला इतर राष्ट्रांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळं 2018 पासून जागतिक मधमाशी दिन साजरा केला जातो. या दिवसाला संयुक्त राष्ट्र संघटनेनं 2017 अधिकृतपणे मान्यताही दिली व स्लोव्हेनिया या देशाच्या प्रस्तावावरून याची स्थापना झाली. पण मित्रांनो, 20 मे हाच दिवस का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्याचं कारण असं की 20 मे हा दिवस अँटन जानशा या स्लोव्हेनियाच्या मधमाशी तज्ज्ञांचा जन्मदिवस. ते 18व्या शतकात आधुनिक मधमाशी पालनाचे जनक मानले जात. त्यांच्यामुळंच 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा करायला सुरुवात झाली. मित्रांनो, मधमाशा, पक्षी आणि वटवाघूळ हे मिळून जगातील 35% शेतमालाचं परागीकरण करतात. तसंच प्रमुख 87 पिकांचं परागीकरण फक्त मधमाशांमुळंच होतं. यामुळंच मानवाला अन्नधान्य उत्पादन मिळतं. एवढंच नाही तर आहारात वापरल्या जाणाऱ्या दर 4 पिकांपैकी 3 पिकांचं परागीकरण हे गरजेचं असतं आणि त्यामुळंच परागकणांच्या अवतीभोवती घोगवणाऱ्या मधमाशांचं महत्त्व आज जागतिक मधमाशी दिनानिमित्त आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला दिसणारा प्रत्येक पक्षी व प्राणी हे महत्त्वाचे आहेत. या प्राणी व पक्ष्यांच्या मदतीनंच जैवविविधता टिकून ठेवण्यास मदत होते. त्यासाठी निसर्गातील लहान मोठ्या सर्व घटकांची आपल्याला मदत होते. फुलपाखरापासून ते मधमाशीपर्यंत सर्वच निसर्गातील अन्नसाखळीचे चक्र फिरत ठेवतात. आता मधमाशांचंच बघा ना, त्या एका फुलातून परागकण गोळा करून दुसऱ्या फुलांमध्ये टाकतात. त्यामुळं काय होतं तर पोषक अशा फळाफुलांची निर्मिती होते. त्यामुळं मानवाला चांगल्या फळबिया आणि पिकांचं उत्पादन घेता येतं. आज जगभरातील अनेक जण मधमाशी पालन व्यवसायाकडे वळाले आहेत. मधमाशांच्या पालनामुळं मध तर मिळतोच, पण त्याचबरोबर विविध पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी व पुन्हा पुन्हा त्याच पिकांचं उत्पादन घेण्यासाठी मधमाशा उपयुक्त ठरतात. त्यामुळंच आपण मधमाशी पालनाकडे बायोडायव्हर्सिटी टिकून ठेवण्यासाठी चांगला पर्याय म्हणून पाहिलं पाहिजे. यामुळंच आज जगभरात मधमाशी पालनासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. मधमाशांच्या अस्तित्वाला मानवी वर्तनामुळे जो धोका निर्माण झालाय व पर्यावरणात मानवी हस्तक्षेपामुळे सुद्धा त्यांच्या प्रजाती नष्ट होण्याचं प्रमाण वाढलंय, यामुळंच मधमाशी पालन करून त्यांचं संवर्धन करून आपणही बायोडायव्हर्सिटी टिकून ठेवण्यास मदत केली पाहिजे. मित्रांनो, बाकीच्या कीटकांचंही असं खूप महत्त्व आहे, पण या सर्व 20 गटांमधून मधमाशीचा परागीकरणामध्ये जास्त वाटा आहे. मधमाशा पॉलिनेशन करून पिकांचं उत्पादन, जैवविविधता आणि वनस्पतींच्या पुनरुत्पादनामध्ये मोठी भूमिका बजावतात. अंदाजे 70% अन्न पिकांचे उत्पादन मधमाशांवर किंवा इतर परागीकरण करणाऱ्या कीटकांवर अवलंबून असतं. मध, मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस यांसारखी उत्पादनं आर्थिकदृष्ट्या उपयुक्त असतात आणि याचबरोबर ते ग्रामीण अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना देतात. भारतामध्ये मुख्यत्वे भारतीय मधमाशी, रॉक बी, स्टिंगलेस बी यांसारख्या प्रजाती आढळतात. मित्रांनो, यांसारख्या मधमाशी पालनासाठी भारत सरकारने PMEGP तसंच राष्ट्रीय मध योजना आणि हनी मिशन यांसारख्या योजना राबवल्या आहेत. कारण मधमाशी पालन हे फक्त मध उत्पादनासाठी नाही आहे, तर ते शाश्वत शेती, शेती उत्पन्न वाढ आणि स्वरोजगार निर्माण करण्यासाठीही महत्त्वाचं असं साधन आहे. त्यामुळंच मधमाशी संवर्धनाची गरज आणि उपाय तसाच त्यांच्यासाठी असणारे धोके आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

वेलकम बॅक मंडळी. आपण ऐकताय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि कार्यक्रम सुरू आहे युववाणी. मित्रांनो, आजच्या आपल्या या युववाणी कार्यक्रमात आपण आता जाणून घेऊयात मधमाशी पालनासाठी असणारे धोके आणि मधमाशी पालनासाठी संवर्धन व संरक्षण करण्यासाठीचे उपाय. पहिलं म्हणजे कीटकनाशकं. शेतीमध्ये वापरली जाणारी रासायनिक कीटकनाशकं मधमाशांसाठी अत्यंत घातक असतात. यामुळं मधमाशा विषबाधेमुळं मरू शकतात. तसंच त्यांची दिशा ओळखण्याची जी क्षमता आहे ती कमी होते व मध गोळा करून पोळ्यांमध्ये परत येणं त्यांना कठीण जातं. त्यानंतर अधिवास नष्ट होणं हा सुद्धा मधमाशांसाठी धोकाच आहे. जंगलतोड, शहरीकरण आणि फुलझाडांची कमतरता यांमुळं मधमाशांना अन्न व निवारा कमी पडतो. तिसरं म्हणजे हवामान बदल. तापमानातील बदल व अनियमित पाऊस, दुष्काळ यांमुळं फुलांचे उत्पादन कमी होतं व मधमाशांचं जे जीवनचक्र आहे ते विस्कळीत होऊ शकतं. चौथं म्हणजे परजीव आणि रोग. वेरोनामाइट या नावाचा जो परजीवी आहे तो मधमाशांचं रक्त शोषतो. यांमुळं बुरशी, विषाणू व जीवाणूजन्य रोग हे पोळे कमजोर करतात व परिणामी मधमाशासुद्धा कमजोर होऊ शकतात. तसंच पाचवं कारण म्हणजे प्रदूषण. हवेतील व पाण्यातील प्रदूषणामुळं सुद्धा फुलांच्या सुगंधात बदल होतो व त्यामुळे मधमाशांना फुलं शोधणं अवघड जातं. सहावं कारण म्हणजे अन्नाची कमतरता. एकाच प्रकारची शेती असल्यास वर्षभर विविध फुले उपलब्ध राहत नाहीत व याचबरोबर नैसर्गिक शत्रू जसं की पाल, पक्षी, कोळी, भुंगे हे सुद्धा मधमाशांवर हल्ला करू शकतात. यामुळंच त्यांच्या जीवनचक्रावर

परिणाम होतो. हे सगळे झाले मधमाशांसाठी असलेले धोके. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात मधमाशी संवर्धनाचे उपाय. मित्रांनो, मधमाशा या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या पॉलिनेशन करून शेती उत्पादन वाढवतात, जैवविविधता टिकून ठेवतात, त्यामुळं त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करणं आवश्यक आहे. मधमाशी संरक्षणाचे उपाय जसे की कीटकनाशकांचा कमी वापर, रासायनिक कीटकनाशक टाळावीत व सेंद्रिय शेतीचा वापर करावा, तसंच फुलोराच्या काळात फवारणीसुद्धा टाळावी. दुसरं म्हणजे फुलझाडे लावावीत. वर्षभर फुलं देणारी झाडं लावली तर मधमाशांना अन्न मिळतं आणि त्यामधून मध गोळा करण्यास जास्त मदत होते. जसं की सूर्यफूल, जास्वंद, शेवंती, मोहरी यांसारखी झाडं लावावीत. पोळ्यांचं संरक्षण करावं. पोळे जाळून ते नष्ट करू नयेत किंवा सुरक्षित ठिकाणी मधमाशी पालन करावं. चौथं म्हणजे पाण्याची उपलब्धता. मधमाशांसाठी स्वच्छ पाण्याची सोय करावी, जेणेकरून त्यांना पॉलिनेशन करण्यास अधिकाधिक मदत होईल. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात मधमाशी संवर्धनाविषयी. मित्रांनो, संवर्धन म्हणजे काय तर मधमाशांची संख्या वाढवणं आणि त्यांचं अस्तित्व टिकवणं. या संवर्धनाचे अनेक मार्ग आहेत, तर त्यापैकी काही आपण आता पाहूयात. पहिलं म्हणजे मधमाशी पालन. शास्त्रीय पद्धतीने जर मधमाशी पालन केलं तर मध उत्पादन अधिक वाढतं, त्याचबरोबर रोजगार निर्मितीसुद्धा होते व शेती उत्पादनातसुद्धा वाढ होते. दुसरं म्हणजे जनजागृती. लोकांना मधमाशांचं महत्त्व समजावून सांगणं हे सुद्धा आवश्यक आहे. तिसरं म्हणजे नैसर्गिक अधिवास जपणं. जंगल, बागा, नैसर्गिक वनस्पतींचं संरक्षण केल्यावर मधमाशांना पॉलिनेशन करण्यासाठी सुयोग्य असं वातावरण निर्माण होईल. चौथं म्हणजे संशोधन आणि प्रशिक्षण. शेतकरी व मधपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण द्यावं. या प्रशिक्षणानं परागीभवनामुळे पिकांचं उत्पादन वाढतं व मध, मेण व इतर उत्पादनेसुद्धा जास्त प्रमाणात मिळतात. याचबरोबर पर्यावरणसुद्धा संतुलित राहतं आणि परागीकरणास अनुकूल वनस्पतींची लागवड तसंच सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब या सगळ्यांमुळंसुद्धा मधमाशांच्या अधिवासाचं संरक्षण होऊ शकतं. आणि या सगळ्यांच्या बरोबरीनं शाळा, संस्था आणि ग्रामसमुदायांनीसुद्धा जागरूकता मोहीम राबवाव्यात. या सर्व गोष्टी जर आपण चांगल्या प्रकारे केल्या तर नक्कीच आपण मधमाशी संरक्षण करू शकतो. मित्रांनो, आज जागतिक मधमाशी दिन केवळ एक साजरा करायचा दिवस नाहीये, तर तो एक मधमाशी आणि इतर परागीकरण करणाऱ्या कीटकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. कारण मधमाशा या निसर्गाच्या परिसंस्थेसाठी आणि आपल्या अन्न सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. त्यासाठीच त्यांचं संरक्षण करून आपण आपल्या भविष्यातील अन्न, पर्यावरण आणि जीवनशैली टिकून ठेवण्यासाठी हातभार लावू शकतो. तर मित्रांनो, आज आपण एक संकल्प करूया की सगळे मिळून आपल्या जैवविविधतेचं संरक्षण करूया. तर याच गोष्टीवर घेऊयात एक छोटासा ब्रेक.

वेलकम बॅक मंडळी. आपण ऐकताय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि आता आपण ऐकूयात कार्यक्रमाचा उत्तरार्ध. मित्रांनो, आज 20 मे हा दिवस संपूर्ण जगात जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मधमाशी संवर्धन करण्यासहच इतर कीटकांचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा जनजागृती केली जाते. कारण मधमाशी हा आपल्या पर्यावरणातील अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे. मधमाशी हे जीवनसृष्टीला मिळालेलं सर्वोत्तम वरदानच आहे.

कारण त्यांच्यामुळंच आपली बायोडायव्हर्सिटी सुरळीत चालण्यास मदत होते. मित्रांनो, मधमाशीला सामाजिक कीटक असंही म्हणतात, कारण मधमाशा या इतर कीटकांप्रमाणे एकट्या राहत नाहीत, कारण त्या समूह करून राहतात. त्यांच्या घराला पोळं असं म्हणतात. एका पोळ्यात हजारो मधमाशा असतात. मधमाशा त्यांच्या अन्नाच्या पूर्ततेसाठी फुलातील मकरंद आणि पराग गोळा करतात. मग या मधमाशा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर या परागकणांचं स्थलांतर करतात. त्यामुळंच फुलांची बीजधारणा व फलधारणा होते व यालाच परागीभवन असंही म्हणतात. मित्रांनो, परागीभवनामुळं पीक उत्पादनामध्ये 25 ते 30% वाढ होते हे शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलं आहे. त्यामुळंच मधमाशा या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत. तरीसुद्धा काही शेतकरी मधमाशी पालनाबाबत अजूनही जागरूक नाहीत. उलट काहीजण मधमाशांचं पोळं जाळून त्यांना शेतातून हाकलून देण्याचाही प्रयत्न करतात. पूर्वी शेतात, बांधावर, आजूबाजूला सहज नजरेस पडणारी मधमाशांची पोळं आता दिसेनासी झालीत. मधासाठी पोळं जाळणे, कीटकनाशके फवारणे किंवा मोबाईल टॉवर उभारणे, तसंच मधमाशांविषयी अज्ञान पसरवणे या अनेक कारणांमुळं मधमाशीसारख्या उपयुक्त जीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परिसरातील मधमाशा नष्ट झाल्या तर त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण सर्वांनीच मधमाशी संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी पुढं आलं पाहिजे. मधमाशांची शास्त्रीय माहिती घेऊन तिचं संगोपन करण्याचं तंत्र अवगत केलं पाहिजे. तसंच पराग सिंचनामुळं शेती उत्पादनात वाढ होत असल्याने मध व मेण या बाबींपेक्षा उत्पादनातील वाढ हा महत्त्वाचा घटक मानून शेतकऱ्यांनी सुद्धा मधमाशी पालनाला अग्रक्रम द्यायला हवा. मित्रांनो, सरकारनेही याबाबत शेतकऱ्यांचं प्रबोधन करायला हवं. रोजगार निर्मितीला वाव असल्यानं मधमाशी पालन हा पूरक उद्योग म्हणून केल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मधमाशी ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं काम करते. मधमाशांकडून शिकण्यासारखंही असं खूप आहे. समूहात राहून आदर्श जीवन कसं जगावं हे मधमाशांकडूनच शिकावं. दीर्घ कष्ट केल्याने मधासारखा गोड पदार्थ तयार करता येतो हे आपल्याला मधमाशांनीच दाखवून दिलंय. व मधमाशी हा केवळ मानवासाठीच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळं आपण सर्वांनीच मधमाशी वाचवण्याचा आणि पर्यायाने जीवसृष्टी वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला हवा, तरच मधमाशी दिनाचं सार्थक झालं असं म्हणावं लागेल. मित्रांनो, मधमाशा आपल्याला मेहनत, शिस्त आणि सहकार्य याचा सुद्धा संदेश देतात. आणि त्याचबरोबर लहानसा जीव असूनसुद्धा त्या संपूर्ण पर्यावरण समृद्ध करण्याचं एक महान कार्य करतात हा सुद्धा आपल्याला यातून संदेश मिळतो. तर श्रोते हो, या जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मधमाशांचं संरक्षण करण्याचा संकल्प करूया. कारण निसर्ग वाचला तरच मानवजातीचं भविष्य सुरक्षित राहील. आजचा हा मधमाशी दिनानिमित्तचा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते. आणि आता मी आपली रजा घेते. धन्यवाद.

श्रोते हो, तुम्हाला आजचा आमचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्रांद्वारे आणि ईमेलद्वारे नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आहे duty room ahilyanagar@gmail.com. आम्ही आहोत फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब यावर AIR अहिल्यानगर या नावाने. तर श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद.

श्रोत्यो युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकलं वर्ल्ड बी डे याविषयीचा कार्यक्रम. सूत्रसंचालन होतं तनया कुलकर्णी हिचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. श्रोत्यो 100.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला गोलमाल या चित्रपटातलं गीत संगीत आर डी बर्मन यांचं, गायक किशोर कुमार आणि गीतकार आहेत गुलजार.

0: गोलमाल या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं आणि गायक होते किशोर कुमार.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
3: श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण

0: गीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी। आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला। अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातं आहे, अनेक आठवणी आहेत। याच आठवणी आपण जागवणार आहोत आकाशवाणीची 90 वर्ष, आकाशवाणी ॲट 90। याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकू शकाल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत।
1: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया छोटी सी बात या चित्रपटातलं योगेश यांचं गीत। गायक आहेत आशा भोसले आणि येशुदास, आणि संगीतकार आहेत सलील चौधरी।

0: श्रोते हो, छोटीशी बात या चित्रपटातलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते सलील चौधरी आणि गायक होते आशा भोसले आणि येशुदास. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया घरोंदा या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत. संगीतकार जयदेव, गायक रुना लैला आणि भूपिंदर सिंग.
1: दीवाना.
2: एक दीवाना शहर में.
1: एक दीवाना नहीं, एक दीवानी भी.
2: दो दीवाने शहर में.

0: घरोंदा या चित्रपटातलं रुना लैला आणि भूपिंदर यांच्या स्वरात आपण गीत ऐकलं. संगीतकार होते जयदेव आणि गीतकार होते गुलजार.
1: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणकांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या अर्थात 20 मे 2026 म्हणजेच आजचा विषय आहे लहान मुलांचे सुदृढ आरोग्य आणि आयुर्वेद. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य मैत्रेयी लिमये. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-2-42-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं. श्रोतो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोते हो, ऐकूया बातो बातो में या चित्रपटातलं योगेश यांचं गीत. संगीत राजेश रोशन यांचं आणि गायक आहेत आशा भोसले आणि अमित कुमार.

योगेश यांचं गीत आपण ऐकलं, आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या स्वरात. संगीतकार होते राजेश रोशन आणि चित्रपट होता बातो बातो में. श्रोते हो, यानंतरचं गीत आहे मुंबई मिरर या चित्रपटातलं सत्याप्रकाश यांचं. संगीत आनंद राजा आनंद आणि गायिका आहेत श्रेया घोषाल.

0: मुंबई मिरर या चित्रपटातलं सत्या प्रकाश यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आनंद राजानन आणि गायिका होत्या श्रेया घोषाल. श्रोते, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. संध्याकाळचे 6:30 वाजत आहेत. ऐकूया काही निवेदनं.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
6: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
5: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
7: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
5: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
8: विजिट आत्मा मलिक online.com.
9: श्रोते हो, सोमवार दिनांक 25 मे च्या साज संगीत कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पियानो या पाश्चिमात्य वाद्याविषयी. हे वाद्य भारतातही तितकंच लोकप्रिय आहे. पियानोला वाद्यांचा राजा देखील म्हणतात, कारण यात एकाच वेळी सूर, ताल आणि भावना या गोष्टी 10 बोटांनी जिवंत होतात. गाणं, तबला आणि बेस यांना सगळं वाजवता येतं. श्रोते हो, तेव्हा सोमवारी रात्री 9:30 वाजता जरूर ऐका साज संगीत, हा संगीतावर आधारित कार्यक्रम.

श्रोते हो, आकाशवाणीच्या अहिल्या नगर केंद्रावरून प्रसारित होणारा झरोका हा कार्यक्रम म्हणजे एक अशी चौकट जी आपल्या शब्दांनी माहितीला नजर देते. जगातील अनुभव सारे, ज्ञानाचा आरसा, माहितीचे महत्व सारे, संगीताचा कवडसा, असा काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित झरोका हा कार्यक्रम आपण ऐकू शकता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या मंगळवारी सकाळी 8:40. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात कुठेही.

श्रोते हो, एक निवेदन. विचार भारती अहिल्यानगर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 16व्या ग

असा काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित झरोका हा कार्यक्रम आपण ऐकू शकता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या मंगळवारी सकाळी 8:40 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात कुठेही.

श्रोते हो, एक निवेदन. विचार भारती अहिल्यानगर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 16व्या ग म मुळे स्मृती व्याख्यानमालेचे दिनांक 24 ते 28 मे 2026 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. वेळ सायंकाळी 6:30 ते 8:30 वाजेपर्यंत. ठिकाण माऊली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर. व्याख्यानमालेसाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन दिनांक 24 मे रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा इथले विश्वस्त वेदांताचार्य हरिभक्तपरायण देवीदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. तरी जास्तीत जास्त अहिल्यानगरवासियांनी या व्याख्यानमालेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 21 मे 2026 विषय आहे माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृदू सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतीशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 34 71 आणि 242 36 72. निवेदन संपलं.

शंभर अंश एक मेघाट स्वर श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 कार्यक्रम लोकसंगीताचा. आज ऐकणार आहोत सुभाष हरिभाऊ थोरवे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेले भारूड. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमात सुरुवातीला डाळींचं मानवी आहारातील महत्त्व याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय इथले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके यांची मुलाखत आणि माती परीक्षण आणि खत व्यवस्थापन याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथले मृदविज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अश्विनी योगेश सहाणे यांची मुलाखत. रात्री 8:15 साहित्य सौरभ या कार्यक्रमात सुधीर मुळे यांचा ललितबंध. रात्री 8:35 सुगम संगीत. रात्री 9:00 हॅलो डॉक्टर हालायू फोन इन कार्यक्रम. आज या

कार्यक्रमात ऐकूया लहान मुलांचे सुदृढ आरोग्य आणि आयुर्वेद. सहभागी तज्ज्ञ आहेत आयुर्वेदिक बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मैथिली लिमये. रात्री 10 वाजता जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा.

आता जाणून घेऊया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसंबंधी. उद्याची प्रसारण सभा सुरू होईल 5:51. यात 6:05 मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:25 दिनविशेष, 6:30 चिंतन सत्कार्य, लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात जाणून घेऊया अझाडिरॉक्टिन याविषयी जाणून घेऊया. 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती सादर करते मुकसित मुजावर. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात जैव विविधता याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. 7:50 सुगम संगीत. 8:15 गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया. 8:20 सुगम संगीत. 8:40 आणि 8:15 अहिल्यानगरचे अंतरंग या कार्यक्रमात महाराष्ट्रात सुबक नक्षीकाम करणारे अहिल्यानगर इथले कारागीर स्वप्नील नाळके यांची भारती कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादर करते सुदाम बटुळे. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10:00 आपण ऐकू शकता विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी अहिल्यानगर सहक्षेपित करेल. सकाळी 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 मिश्र संगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:28. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम. 1:00 ते 5:02 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. संध्याकाळची प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:00 मराठी चित्रपट संगीत. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भजन सादर करतील चंद्रकांत पाटील आणि सहकारी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. उद्या या कार्यक्रमात कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. उद्याचा विषय आहे माती परीक्षणाचं महत्त्व आणि जमिनीचं आरोग्य. सहभागी तज्ज्ञ आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर भीमराव कांबळे. अहिल्यानगर इथल्या मृद संरक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतीशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. 8:35 सुगम संगीत. 9:00 हॅलो गीतबहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन आहे अंजली बडवे यांचं. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. श्रोते याशिवाय सर्व बातमीपत्र नियोजित वेळी सहक्षेपित होतील. श्रोते आज प्रसारित होणाऱ्या आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर आहे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:41 झाले. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

श्रोत्यो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात भारूड. श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन. श्रोते हो, येत्या बुधवारच्या म्हणजे आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 20 मे 2026 विषय आहे लहान मुलांचे सदृढ आरोग्य आणि आयुर्वेद. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य मैत्रेयी लिमये. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 242-3672. निवेदन संपलं. श्रोत्यो, आपण पुन्हा ऐकणार आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकत आहोत भारूड. सुभाष हरिभाऊ थोरवे आणि सहकारी ते सादर करीत आहेत.

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलत भारूड. सादरकर्ते होते सुभाष हरिभाऊ थोरवे आणि सहकारी. श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7 वाजतायत. यानंतर पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जात गणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली

0: संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली आहे. दोन्ही देशातलं सहकार्य वाढीस लागावं यासाठी यावेळी सखोल चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो, त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: हम डिझाईन अँड डेव्हलप इन इंडिया अँड इटली अँड डिलिव्हर फॉर द वर्ल्ड के सिद्धांत पर आगे बढेंगे. फॅशन से लेकर फिनटेक तक, लेदर से लेकर लॉजिस्टिक तक, मोबिलिटी से लेकर मैन्युफैक्चरिंग तक, हर क्षेत्र में हम अपनी ताकतों को जोड़कर पूरी मानवता की भलाई के लिए काम करेंगे.
0: महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज US न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेत बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. यावेळी अमेरिकेतल्या न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कोसर्निक उपस्थित होत्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले,
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करतो.
0: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. ख्रिस्तोदौलिदेस या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची भेट घेतील. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशात चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जीरामजी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन

0: औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नागपूर इथे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं संविधान चौकात निदर्शनं केली तर ठाण्यातल्या 800 औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला. सांगली आणि बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. क्रिकेट. IPL क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथे 46.8 सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या 1 दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. 7:50 होत आहेत. ऐकूया प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात स्वच्छ भारत अभियान गीत.

स्वच्छ भारत अभियान गीत प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकत होतात. संध्याकाळचे 7:15 वाजतायत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, अभ्यास, नोकरी, व्यवसाय आणि कौशल्य प्राप्ती हे विद्यार्थी दशेतलं ध्येय असतं। विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावं यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत। विविध अभ्यासक्रमांमध्ये राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेमार्फत देशव्यापी परीक्षा घेतल्या जातात। अशाच प्रकारे वैद्यकीय प्रवेशासाठीच्या आवश्यक असलेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि देशभर एकच गदारोळ झाला। या परीक्षा, त्यांची व्याप्ती, त्यांची आवश्यकता आणि या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून घेण्याची काळजी याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत। श्रोते हो, यंदा नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि त्या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर सरकारने तातडीने कारवाई सुरू केली। एका शहरात पेपर फुटल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे श्रम वाया जातात। केवळ नीटच नव्हे तर जेईई, कॅट अशा अनेक ज्ञानशाखांच्या परीक्षांना न्यायालयात आव्हान दिलं जातं। न्यायालयाचे निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांच्या करिअरला खीळ बसते। यामुळे अशा परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का? निवड परीक्षेनंतरचा अभ्यासक्रम आणि आपली क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांनी या निवड चाचणी परीक्षांसंदर्भात भूमिकेत काही बदल केले पाहिजेत का? याविषयी करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ श्रीराम गीत यांनी सांगितलं।
1: पहिली गोष्ट म्हणजे चाचणी परीक्षा घेण्याची फार मोठी गरज आहे नीटमध्ये।

23 लाखाचा आकडा खरे परीक्षार्थी जेमतेम 3 लाखावर येतील. ज्याप्रमाणे जेईई ऍडव्हान्स ही जेमतेम 2 लाख मुलं देतात त्या पद्धतीत ही परीक्षा घ्यायला पाहिजे. दुसरा मुद्दा, ऑनलाईन परीक्षा घेणं हे जगभर आता रुळलेलं आहे. ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात पेपर लीक झाला असं समजलं तर शेवटच्या मिनिटाला सुद्धा पेपर बदलता येतो. प्रश्नांचा सिक्वेन्स बदलून परीक्षा घेणं हाही एक उपाय आहे. त्याच्यामुळे हे सगळे उपाय पुढच्या वर्षी अंमलात येतील असं मला वाटतं. तशी धर्मेंद्र प्रधान आणि एनटीएचे अध्यक्ष या दोघांनी ग्वाही दिलेली आहे. डॉक्टर झाल्यानंतरची परिस्थिती काय आहे याच्याबद्दल पालक आणि विद्यार्थी पूर्ण अंधारात असतात. तर असं लक्षात येईल की वैद्यकीय करिअरमध्ये पैसा हा एकमेव जोडीला प्रतिष्ठा ही सगळी संपलेली आहे. सध्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हा तिथे राबणारा कामगार म्हणून असतो याची पालकांना अजिबात कल्पना नसते. ती त्यांनी जर घेतली तरी सुद्धा या परीक्षेचं या करिअरचं आकर्षण कमी होत जाईल. दुसरा मुद्दा असा, डॉक्टरांवर होणारे हल्ले, डॉक्टरांना येणाऱ्या कायदेशीर अडचणी आणि लागणारा पैसा हा इतका चमत्कारिक पद्धतीत वाढत गेलेला आहे अशी सध्याची परिस्थिती आहे. पण याची कल्पना कोणचीही नसल्यामुळे डॉक्टरच बनायचंय असा हट्ट असतो आणि तो वेडा हट्ट कमी होण्याची गरज आहे. जेईला माझ्या माहितीत यंदाच्या वर्षी माझ्या जवळचे ओळखीचे अनेक विद्यार्थी बसले आहेत. आयआयटी करता जेईची परीक्षा द्यायची असते म्हणून त्यांनी क्लास लावला, अभ्यासाला सुरुवात केली. यांच्यातला फार तर 2 किंवा 3 विद्यार्थी आयआयटी पर्यंत पोहोचतील. 2000 किंवा 3 जर विद्यार्थी या पद्धतीत जर आयआयटी ला पोहोचणार असतील किंवा नीट ची परीक्षा तयारी केली, नीट चा क्लास लावलाय म्हणून सुरुवात केली आणि सरकारी किंवा खाजगी कॉलेजात प्रवेश मिळत नाही अशांची संख्या याच प्रमाणात असते. तिसरी एक परीक्षा एमबीएच्या एंट्रन्सच्या संदर्भात सर्व पदवीधर एमबीए करायला कॅट ची परीक्षा द्यायची जी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात असते अशी सुरुवात करतात. पण कॅटचं सिलेक्शन अत्यंत टफ असतं आणि 22 आयएम मध्ये जाणारा मुलगा शोधून सुद्धा पुण्यात सापडत नाही. तर ती परीक्षा किती कठीण आहे. पण पुण्यात कॅटचे क्लासेस प्रचंड प्रमाणात आहेत. मी 3 प्राइम परीक्षांची तुम्हाला उदाहरणं दिली. खासगी मेडिकल कॉलेजला लागणारी फी ही सध्या साधारणपणे 60 ते 80 लाख असते फक्त एमबीबीएस करता. याऐवजी 10 लाख रुपये देऊन जर 100 पालक निघणार असतील की पेपर आम्हाला द्या तर क्लास चालक तो पेपर मिळवण्याच्या किंवा फोडण्याच्या मार्गाचा अवलंब करू शकतात ना. तोच प्रकार यंदा तिसऱ्यांदा घडला आहे. पण यंदा पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेलेली आहे. याच्या आधी 2 ज्या ज्या सेंटरला हा प्रकार घडला तेवढ्या पुरताच ठेवलेला होता. पण पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेली आणि मुलांचं 3 मे पासून 21 जून पर्यंत सगळं मानसिक आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. सुमारे 15 साल पासून इंटिग्रेटेड किंवा टायअप नावाची व्यवस्था संपूर्ण भारतात अस्तित्वात आलेली आहे आणि महाराष्ट्रात ती बोकाळलेली आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे जेईच्या संदर्भात किंवा नीटच्या संदर्भात फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या कुवती बाहेरचे आहेत म्हणून क्लासची गरज असते. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजचा वेळ वाया जातो त्याच्याऐवजी टायअप मध्ये जा. तिथेच तुमची हजेरी लागेल, बसण्याची परीक्षेला व्यवस्था होईल. खरं सांगायचं तर या सगळ्यावर शिक्षण खात्याने बंदी घालायला पाहिजे. शिक्षण खातं याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. 11वी 12वीच्या वर्गामधली 75% उपस्थिती नसेल तर फॉर्म परीक्षेचा मिळणार नाही, परीक्षेला बसता येणार नाही. हा नियम पूर्णपणे धुडकावून टायअप किंवा इंटिग्रेटेडची व्यवस्था पॅरलली चाललेली आहे आणि त्याला पालक बळी पडतायत. शेवटचा एक महत्वाचा मुद्दा सांगतो. इयत्ता 11वी पास झाली की अनेक मुलांच्या डोक्यात मला एनडीएला जायचंय असं सुरू होतं आणि एनडीएला जाण्याकरता सायन्स घेतलंच पाहिजे अशी एक भूमिका चुकीची असते. या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक अकॅडमी सुरू झालेल्या आहेत. पुण्यात काही जुन्या जाणत्या

0: ही आहेत. मूळचा मुद्दा इंडियेत जाण्याकरता सायन्स लागतं हीच कल्पना चुकीची आहे हे पालकांना माहीत नसतं. सायन्स सगळ्यांना झेपतं असं नाही. इंडियेत जाण्याकरता सर्व विषय लागतात आणि मुख्य म्हणजे मोठा विषय गणित असतो. गणिताचा अभ्यास तुम्ही कॉमर्स घेऊन करू शकता, आर्ट्स घेऊन करू शकता, पण त्याच्याऐवजी सायन्स घेतलं तर सायन्स न झेपणं, सायन्स मध्ये बोऱ्या वाजणं आणि एनडीए पण न मिळणं अशा सगळ्या बाजूनी नाराजी आयुष्यावर दाटून येते.
1: श्रोतेहो, नीट सारख्या परीक्षांमधून वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो, पण चांगल्या करिअरसाठी केवळ MBBS हाच एक पर्याय आहे का? केवळ डॉक्टर बनूनच रुग्णांची सेवा किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करता येते का? त्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांविषयी विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. औषध निर्माण, संशोधन, साथरोगांचं संशोधन, भौतिकशास्त्रावर आधारित वैद्यकीय उपकरणं, नर्सिंग आणि इतरही अनेक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. या पर्यायांविषयी व्यवसाय मार्गदर्शक आनंद मापुसकर यांनी सांगितलं.
2: विद्यार्थी आणि पालकांनी हे विचार केला पाहिजे की त्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचंय, तर त्याच्यामध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. साधारणतः भारतामध्ये जर का आपण विचार केला तर जो MBBS डॉक्टर आहे त्याला खूप महत्व दिलं जातं आणि त्याच्या अंडरच सगळ्या गोष्टी आहेत असं आपल्याला साधारणतः वाटतं. पण मला वाटतं की हे तितकंच बरोबर नाही. आता वैद्यकीय क्षेत्राचा जर का आपण विचार केला तर डॉक्टर जे आहेत MBBS किंवा MD असतील, स्पेशालिस्ट असतील, तर ते साधारणतः आपण बघतो की रुग्ण असेल तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करतात आणि त्याच्यातून रोगाचं निदान करण्याचं काम करतात आणि त्यानंतर त्याला औषधं वगैरे लिहून देतात. म्हणजे मग लक्षात आलं की फक्त डॉक्टर्स नाही तर औषधं निर्मिती करणारे सुद्धा गरजेचे आहेत. मग आपल्याला लक्षात येतं की अरे औषध तयार करण्याचं जे शास्त्र आहे त्याला आपण औषध निर्माण शास्त्र किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला फार्मसी म्हणतो. आता फार्मसीचा आपण विचार केला तर फार्मसीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला लागतं की त्याच्यामध्ये केमिस्ट्री हा विषय येतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला औषधं किंवा ड्रग्ज किंवा लसी ह्या शोधण्याचं काम जे आहे हे साधारणतः फार्मास्युटिकल कंपन्या करतात. त्यामुळे रिसर्च मध्ये ज्यांना जायचं आहे त्यांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा वाव ह्या फार्मसी या शाखेकडे आहे. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात त्याच्यावर संशोधन करायला लागतं. मग आपल्याला लक्षात येतं की अरे याच्यामध्ये रिसर्चर लागतात. मग आपण विचार करूया की रिसर्चर कुठल्या प्रकारचे लागतील. मग काही केमिस्ट्री मधले रिसर्चर लागतात, काही मायक्रोबायोलॉजी या विषयातले रिसर्चर लागतात. आता काही विद्यापीठांमध्ये व्हायरॉलॉजी म्हणजे व्हायरसचा अभ्यास करणारी लोक सुद्धा असतात. आता हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय फक्त MBBS डॉक्टर करत नाही. त्यामुळे मग आपल्याला BSc केमिस्ट्री असेल, BSc मायक्रोबायोलॉजी असेल किंवा MSc आपल्याला व्हायरॉलॉजी असे विषय घेऊन सुद्धा आपल्याला मला वाटतं की हे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा काम आपल्याला करता येऊ शकतं. डेंटिस्ट सुद्धा आपण बनू शकता. त्यानंतर आपण विचार जर केला तर आता आपल्याला भारतीय ज्ञान परंपरेतून आलेली जी आयुर्वेद आहे म्हणजे BAMS नावाची जी पदवी आहे त्या BAMS आपण शिक्षण घेऊ शकतो. ज्यांना युनानी पद्धतीचा अभ्यासक्रम शिकायचा आहे तर त्यांच्यासाठी बॅचलर इन युनानी मेडिसिन अँड सर्जरी नावाचा अभ्यासक्रम आहे. आणि एक वेगळ्या प्रकारचा अतिशय पण जो खूप लोकप्रिय होतोय तो अभ्यासक्रम जो आहे नॅचरोपॅथी आपण म्हणतो ज्याला, तर त्याची सुद्धा आपल्याकडे बॅचलर डिग्री आहे. तर अजून पर्याय त्याच्यामधले असे आहेत की सगळेच रोगांवर MBBS डॉक्टर उपचार करू शकत नाहीत. मग आपल्याला लक्षात येतं काही अस्थिव्यंग वगैरेचा आजार असेल किंवा काही दुखापत झालेली असेल, परत माणसाला चालायचंय, तर मग त्याला फिजिओथेरपीची गरज पडते. आणि मग फिजिओथेरपी हे सुद्धा खूप महत्वाचं फील्ड आहे. आपण बघतो की अनेक वेळेला म्हातारी माणसं असतील, अपघात झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण ऍथलीट्स बघतो किंवा स्पोर्ट्स पर्सन बघतो त्या सगळ्यांना फिजिओथेरपीस लागतो मदतीला. कारण स्नायू बळकट कसे करायचे, कोणी कुठला व्यायाम करायचा हे सांगणारा, हे शिकवणारा असं लागतो. त्यामुळे फिजिओथेरपी हे सुद्धा एक मेडिकल ब्रँचेस आहे, ती सुद्धा चांगली आहे. आता दुर्दैवाने कधी कधी काय होतं की काही मुलं जन्माला येतात काही ना काही व्यंग घेऊन जन्माला येतात, मग सेरेब्रल पाल्सी असेल किंवा काही जणांना आयुष्यामध्ये नंतर काही अपघात होतात त्याच्यानंतर त्यांना चालता येत नाही. तर अशा लोकांना रोजच्या जीवनातली कामं कशी करायची हे शिकवणारे जे असतात ते ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात. त्यामुळे ऑक्युपेशनल थेरपी हा सुद्धा कशा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर अजून एक आगळा वेगळा अभ्यासक्रम जो आहे तो म्हणजे बॅचलर इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी. आता याच्यात काय होतं की कानाने काही जणांना ऐकू येत नाही, बोलतानाही त्रास होतो, स्टॅमरिंग नसतं किंवा काही गायक वगैरे असतात तर त्यांना गळा जो आहे गळ्याचा ट्रेन ती वाढवायची असेल तर अशा वेळेस मदत करणारे जे असतात ते बॅचलर इन ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी वाले. आपल्याला आश्चर्य वाटेल पण भारतीय ज्या परिचारिका आहेत त्यांना युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, विकसित देशांमध्ये खूप मोठ्या

0: वारंवार मागणी आहे. त्यामुळे आपण बीएससी नर्सिंग हा एक अभ्यासक्रम आहे आणि त्यामुळे जनरल नर्सिंग जीएनएम हा पण एक अभ्यासक्रम आहे. आता याच्यानंतर आपण बघतो की रोग निदान करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञांची आपल्याला आवश्यकता भासत असते, तर ते पण शिकण्याचं आहे. म्हणजे आपल्याला जर का त्यातलं चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला आश्चर्य वाटेल की बायोमेडिकल इंजिनिअरिंग सारखं एक शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आपण जी उपकरणं वापरली जातात, मग एमआरआय स्कॅन असेल, सीटी स्कॅन असेल, वेगवेगळ्या प्रकारची शरीराची आपण स्कॅनिंग करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण टेस्ट घेत असतो आणि त्याच्यातून रोग निदान होत असतं, तर असे तंत्रज्ञ सुद्धा आपल्याला लागत असतात. म्हणजे साधा आहे की बीएससी केमिस्ट्री आणि नंतर डीएमएलटी केलं तर तुम्ही पॅथॉलॉजिकल लॅब मध्ये खूप चांगल्या प्रकारचे टेक्निशियन म्हणून काम करू शकता. तुमचा जर का डिप्लोमा झाला असेल तर टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर सोनोग्राफी यासारखे अभ्यासक्रम जे आहेत आणि एमआरआय स्कॅन सारखे अभ्यासक्रम जे आहेत हे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मला वाटतं की ते बघता येऊ शकेल. त्यामुळे अशा प्रकारे टेक्निशियन होणं आणि वेगवेगळी जी यंत्र असतात ती यंत्र हाताळणं, प्रसंगी ती यंत्र जी आहेत त्यानंतर रिपेअरिंग करणं, या सगळ्यांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या संधी जे आहेत या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. हे सगळे जे अभ्यासक्रम मी सांगितले त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे अभ्यासक्रम आहेत, स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम आहेत, हे सगळे आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती ही केवळ एमबीबीएस या एका अभ्यासक्रमापुरती नाहीये, तर ती मला वाटतं की वेगवेगळ्या कोर्सेस मधनं वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन आपल्याला करता येऊ शकतं, त्याचा विद्यार्थी आणि पालकांनी जरूर विचार केला पाहिजे.
1: श्रोते हो, देशाच्या विकासात या विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा ठरून त्याप्रमाणे सर्वच संबंधित यंत्रणा आणि संस्थांनी तसंच पालकांनीही सजगतेने निर्णय घेतले तर देशाचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला केव्हाही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. निर्मिती, संपादन आणि निवेदन गौरी देशमुख, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे.

0: वृत्तविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: 100.1 MHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 30 वैशाख 1948 20 मे 2026। अच्छा, आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी संतोष मते आपलं स्वागत करतो। शेतकरी बंधू भगिनींनो, सुरुवातीला ऐकूयात अहिल्यानगर जिल्ह्यातले शेतीमालाचे आजचे बाजार भाव। अवक क्विंटलमध्ये असून भाव प्रति क्विंटलचे आहेत। गहू 10 2309 ते 2350, मका 9 1791, आंबा 110 3000 ते 4500, लिंबू 15 6000 ते 10000, आले 32 3500 ते 3400, बटाटा 150 1000 ते 1400, भेंडी 17 1500 ते 2000, दुधी भोपळा 15 500 ते 1000, फ्लॉवर 32 1000 ते 1400, गवार 5 1500 ते 2500, कैरी 70 2000 ते 3000, काकडी 32 1000 ते 1500, उन्हाळी कांदा 8784 2000 ते 1600, कारली 13 1500 ते 2500, कोबी 25 500 ते 700, लसूण 25 4000 ते 7000, ढोबळी मिरची 15 1500 ते 2500, शेवगा 9 2000 ते 2500,

दोडका शिराळी 22 1000 ते 2000 टोमॅटो 50 750 ते 1500 वांगी 25 800 ते 1200 भुईमुग शेंग ओली 17 3000 ते 4000 हिरवी मिरची 26 2500 ते 3500 आता जाणून घेऊ विविध भाज्यांविषयी भाज्यांची आवक जुड्यांमध्ये असून भाव प्रति जुडीचे आहेत मेथी भाजी 4600 10 ते 15 रुपये कोथिंबीर 4700 10 ते 20 रुपये करडई भाजी 1700

0: आरोग्याच्या बाबतीत जागरूक असलेली मंडळी बऱ्यापैकी डाळींच्या बाबतीतही जागरूक असतात. मानवी आहारामध्ये मग त्या डाळीमध्ये सुद्धा कुठली डाळ खायची आहे, कुठली डाळ नको खायला, या सगळ्यांचं गणित जे आहे हे आपल्या शेतकरी बांधवांकडे आहे, आपल्या श्रोत्यांकडे आहे. त्याच अनुषंगानं आज आपल्याला ऐकायचंय डाळीचं मानवी आहारातलं महत्त्व याविषयीची मुलाखत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके यांची ही मुलाखत घेतली आहे अंकुश जोशी यांनी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपला आहार हा चौरस असायला पाहिजे, सर्व घटकांचा त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे अशी शिफारस आहे. आज आपण आपल्या आहारामधलं डाळींचं महत्त्व काय आहे आणि डाळ खाणं हे कसं आरोग्यपूर्ण आहे तर याच विषयीचं मार्गदर्शन घेणार आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके सरांकडून. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार सर.
1: आपल्या आहाराच्या दृष्टीने जर विचार केला तर डाळी म्हणजे नेमकं काय आणि आपल्या आहारामध्ये त्यांचं काय स्थान आहे तर याविषयी आपण सुरुवातीला काय सांगाल?
2: डाळी म्हणजे शेंगावर्गीय पिकांचे वाळलेले खाद्यबीज. कडधान्य सोलून दळून किंवा प्रक्रिया करून त्यांची डाळ बनवली जाते. भारतामध्ये डाळींना गरिबांचे मांस असेही म्हटले जाते कारण त्या प्रथिनांचा एक स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा स्रोत आहेत. भारतीय आहारात त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे कारण त्या रोजच्या जेवणात विशेषतः शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांची आणि इतर पोषक तत्वांची मुख्य गरज पूर्ण करतात. आपल्या महाराष्ट्रात डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यामुळे ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत.
1: म्हणजे प्रथिनांचा सगळ्यात मोठा शाकाहारी लोकांसाठी स्रोत जर आहे तर तो म्हणजे डाळी आहेत आणि त्यामुळे डाळींचं सेवन आपल्याला रोजच्या आहारात असणं गरजेचं आहे. भारतीय स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या डाळींचे कोणते कोणते प्रकार आहेत?
2: भारतीय स्वयंपाकघरात डाळींचे अनेक प्रकार वापरले जातात. ते चव आणि पोषण दृष्टीने भिन्न आहेत. मुख्य प्रकारामध्ये ते समाविष्ट आहेत जसे की तूर डाळ, सर्वात जास्त वापरली जाणारी डाळ जी सांबर आणि आमटीमध्ये प्रमुख घटक असते. तसेच मूग डाळ जी की पचायला हलकी आणि सूप खिचडीसाठी उपयुक्त आहे. आणि मसूर डाळ जी लवकर शिजणारी आणि पौष्टिक अनेक करी आणि सूपमध्ये वापरली जाते. तसेच हरभरा डाळ, आपण त्याला चणा डाळ असेही म्हणतो, ती बेसन आणि डाळ प्रक्रियेसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे उडीद डाळ जी की इडली, डोसा, वडा यासारख्या दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांचा मुख्य घटक आहे. त्याचप्रमाणे आपण मटकी, त्यालाच आपण मट डाळ असेही म्हणतो, ती उसळ आणि मिसळीसाठी वापरली जाते. त्याचप्रमाणे राजमा ज्याला आपण किडनी बीन्स म्हणतो ती उत्तर भारतीय पदार्थामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. आणि काबुली चणा छोले बनवण्यासाठी वापरले जातात. या विविधतेमुळे आपल्याला आहारात अनेक पर्याय उपलब्ध होतात.
1: नक्की सर, डाळींना वनस्पतीजन्य प्रथिनांचा राजा असं का म्हणतात आणि शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही व्यक्तींसाठी त्यांचं महत्त्व कसं वेगवेगळं आहे काय सांगाल?
2: हो, जसे डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात जे आपल्या शरीरातील पेशी, स्नायू, एन्झाईम्स आणि हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आणि दुरुस्तीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. शाकाहारी लोकांसाठी डाळी हा प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत आहे, मुख्य स्रोत आहे कारण त्यांना मांसाहारातून मिळणारे प्रथिन उपलब्ध नसतात. मांसाहारी व्यक्तींसाठी सुद्धा डाळीचे सेवन अतिशय महत्त्वाचे आहे कारण त्यांना प्रथिनांचा एक आरोग्यदायी आणि कमी चरबीयुक्त पर्याय देतात. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता कमी होते.
1: मग डाळींमध्ये आढळणारे मुख्य पोषक घटक कोणते आहेत आणि ते आपल्या शरीराच्या कोणत्या कार्यासाठी आवश्यक आहेत काय सांगाल?
2: डाळीमध्ये प्रथिनांव्यतिरिक्त अनेक सूक्ष्म पोषक घटक आढळतात जे शरीराच्या विविध कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामध्ये प्रामुख्याने लोह आहे जे रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी आणि ऑक्सिजनच्या आवाहनासाठी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे फोलेट ज्याला आपण व्हिटॅमिन बी नाईन असे म्हणतो, ते पेशींच्या वाढीसाठी, DNA संश्लेषणासाठी आणि रक्ताच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे मॅग्नेशियम जे की स्नायू आणि मज्जासंस्थेच्या योग्य कार्यासाठी तसेच हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. तसेच पोटॅशियम जे की रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि शरीराचे आरोग्य राखण्यास मदत करते. त्याप्रमाणे यामध्ये झिंक आणि व्हिटॅमिन्स बी सुद्धा आहे जे की ऊर्जा निर्मिती, चयापचन क्रियासाठी महत्त्वपूर्ण आहेत. या सर्व घटकामुळे शरीराची पोषण गरज पूर्ण होतात आणि ते निरोगी राहते.
1: डाळींमध्ये असलेले फायबर म्हणजे ज्याला आपण तंतुमय पदार्थ म्हणतो आपल्या आरोग्यासाठी याचं काय महत्त्व आहे आणि विद्राव्य आणि अविद्राव्य फायबरचे नेमके मग फायदे तोटे काय आहेत का, फायदे काय आहेत?
2: डाळीमध्ये फायबर हे मोठ्या प्रमाणात असते जे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि या फायबरचे दोन प्रकार पडतात ज्यामध्ये विद्राव्य फायबर आणि अविद्राव्य फायबर, त्यालाच आपण सोल्युबल आणि इनसोल्युबल असे म्हणतो. विद्राव्य म्हणजे जे पाण्यात विरघळते आणि पचन संस्थेत जेलसारखा पदार्थ तयार करते, त्यामुळे रक्तामधील जी साखरेचं शोषण हळूहळू होते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. रक्तातील साखर

0: त्याचे प्रमाण त्यामुळे नियंत्रित राहते. आणि अविद्राव्य फायबर हे पाण्यात विरघळत नाही, त्यामुळे बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे ती दूर होण्यास मदत होते. या दोन्ही प्रकारच्या फायबरमुळे पचन संस्था निरोगी राहते, आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन मिळते आणि एकूणच पचनक्रिया सुधारते.
1: नक्कीच. म्हणजे शेतकरी बंधूंनो, या दोन्ही प्रकारचे फायबर या डाळीमध्ये असतात आणि ते आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करतात आणि जे आपल्या आरोग्यासाठी म्हणून अत्यंत हितकारक असतात. डाळींच्या सेवनानं मधुमेहाच्या नियंत्रणाला कशी मदत होते आणि मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या प्रकारच्या डाळींना आपल्या आहारामध्ये प्राधान्य द्यावं, आरोग्यदृष्टी कसं उपयुक्त आहे, काय सांगाल?
0: हो, डाळींचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो अतिशय कमी असतो, म्हणजे रक्तातील साखर हळूहळू वाढवतात. यातील फायबरमुळे ग्लुकोजचे शोषण नियंत्रित होते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्यापासून प्रतिबंधित होते आणि यामुळे शरीरातील साखर स्थिर राहते. मधुमेहाच्या रुग्णांनी हरभरा डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ यासारख्या कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या डाळींना प्राधान्य द्यावे, कारण त्या रक्तातील साखरेचे व्यवस्थापन सुधारण्यास मदत करतात.
1: नक्कीच, म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये डाळी या महत्त्वाच्या आहेत. जसं आता हृदयाच्या विकारांचे काही रोगी असतात, तर हृदयाच्या आरोग्यासाठी डाळींचं काय महत्त्व आहे आणि कोलेस्टेरॉल आणि हृदय विकाराचा धोका यामुळं कसा कमी होतो, याविषयी काय सांगाल?
0: हां, डाळीमध्ये कोलेस्ट्रॉल अजिबात नसते, त्यामध्ये फायबर, फोलेट, पोटॅशियम असते, अनेक घटक मोठ्या प्रमाणात असतात जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. डाळीमध्ये विद्राव्य फायबर शरीरातील व्हाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL-ची पातळी कमी करते, ज्यामुळे धमन्यामध्ये चरबी साचण्याचा धोका कमी होतो. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते, तर फोलेट हे हृदयाच्या कार्यासाठी आवश्यक आहे. या सर्व घटकामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.
1: नक्की सर, म्हणजे डाळींचं नियमित सेवन केल्यामुळं वजन नियंत्रणाला काही मदत होती का आणि लठ्ठपणावरती याचा काही उपाय होतो का?
0: नक्कीच, डाळीमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, आपण चर्चा केलेलीच आहे. त्या खाल्ल्यानंतर पोट दीर्घकाळ भरलेलं राहते, यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होत नाही आणि अनावश्यक कॅलरीजचे सेवन टाळता येते. आणि प्रथिनांमुळे स्नायूंचे प्रमाण वाढते, जे चयापचन क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारते आणि अधिक कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. त्यामुळे डाळींचे नियमित सेवन वजन नियंत्रण राखण्यास आणि लठ्ठपणा कमी करण्यास अतिशय मदत करते.
1: समाजामध्ये काही ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय असे व्यक्तीही आढळतात, तर अशा व्यक्तींसाठी डाळींचं सेवन का गरजेचं आहे आणि लोहाच्या कमतरतेवरती डाळी कशा प्रभावी उपायकारक असतात, काय सांगाल?
0: नक्कीच, ॲनिमिया हा शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे होणारा एक सामान्य आजार आहे, ज्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होतो. आणि डाळीमध्ये लोहाचे प्रमाण अतिशय चांगले आहे, विशेषतः मसूर डाळ आणि चणा डाळ. या डाळींचे नियमित सेवन केल्यास शरीरातील लोहाची पातळी वाढण्यास मदत होते, त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची निर्मिती सुधारते आणि ॲनिमियाचा धोका कमी होतो. लोहाच्या शोषणासाठी व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थासोबत डाळींचे सेवन करणे अतिशय फायदेशीर ठरते.
1: गरोदर महिलांसाठी डाळींचं सेवन का महत्त्वाचं आहे आणि गर्भाच्या आरोग्यासाठी त्या कशा उपयुक्त आहेत, कोणत्या प्रकारच्या डाळींना गर्भवती महिलांनी प्राधान्य द्यावं, तर याविषयी काय सांगाल?
0: गरोदर महिलांसाठी डाळीमध्ये असलेले फोलेट जे की व्हिटॅमिन बी अत्यंत महत्त्वाचे असते. फोलेट गर्भाच्या योग्य विकासासाठी, विशेषतः त्याच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी आवश्यक आहे. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या टप्प्यात पुरेसे फोलेट सेवन केल्याने न्यूरल ट्यूब दोषांचा जो धोका आहे तो लक्षणीयरित्या कमी होतो, जे गर्भात गंभीर जन्मदोष टाळण्यास मदत करतात. मसूर डाळ आणि हरभरा डाळ या फोलेटचे चांगले स्रोत आहेत, त्यांना गरोदर महिलांनी आपल्या आहारात प्राधान्य द्यावे.
1: सर, आज आपण डाळींच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक पैलूंवर चर्चा केली, अनेक आजारांविषयी याच्यावरच्या उपयुक्ततेविषयी जाणून घेतलं. आता या सर्व माहितीचा सारांश म्हणजे थोडक्यात आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रोत्यांसाठी, शेतकरी बांधवांसाठी डाळींचा आपल्या रोजच्या आहारात नियमितपणे समावेश करणं का गरजेचं आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने आहारात म्हणजे याचं काय महत्त्व आहे, काय सांगाल?
0: नक्कीच, माझ्या मते डाळी या आपल्या आरोग्य विमा पॉलिसी म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसारख्या आहेत. त्या केवळ आपल्या शरीराला आवश्यक प्रथिने, फायबर आणि सूक्ष्म पोषक तत्वे पुरवत नाहीत, तर मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, स्थूलता यासारख्या अनेक दीर्घकालीन आजारापासून संरक्षण देतात. त्या परवडणाऱ्या, सहज उपलब्ध आहेत, आपल्या भारतीय पाककृतीचा अविभाज्य भाग आहेत. म्हणून प्रत्येक भारतीय कुटुंबाने आपल्या रोजच्या आहारात विविध प्रकारच्या डाळींचा नियमित आणि योग्य प्रकारे समावेश करणे निश्चित सशक्त आणि आनंददायी आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. डाळीचे सेवन करून आपण आपले आरोग्य जपतो आणि अर्थात आपल्या भविष्यातील आरोग्यासाठी आजच गुंतवणूक करतो. धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपल्या आहारामध्ये डाळींचं नेमकं काय योगदान आहे, डाळींचं आहारातलं काय महत्त्व आहे, याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे.

0: हे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके सरांनी. आपल्याला जर याविषयी काही शंका असतील, काही मार्गदर्शन हवं असेल तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 95 61 777 282. पुन्हा एकदा 95 61 777 282. सर, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपण जे मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
2: डाळीचं मानवी आहारातलं महत्त्व याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश शेळके यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, आता खरीप हंगाम येऊ घातला आहे आणि या खरीप हंगामाच्या दृष्टीनं आपली माती कशी आहे, त्यासोबतच आपलं पाणी कसं आहे, आपण कशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करतो, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच अनुषंगानं आज आपल्याला माती परीक्षण आणि खत व्यवस्थापन याविषयीचं मार्गदर्शन जाणून घ्यायचं आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या मृदविज्ञान विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक अश्विनी योगेश सहाने यांच्याकडून. त्यांची मुलाखत घेतली आहे संतोष मते यांनी. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज माती परीक्षण आणि खत व्यवस्थापन या विषयावर आपण बोलणार आहोत. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या मृदशास्त्र विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक अश्विनी योगेश सहाने यांच्याशी. अश्विनी मॅडम नमस्कार.
3: नमस्कार सर.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आपण शेतामध्ये कोणतंही पीक करत असताना जर का माती परीक्षण केलं आणि माती परीक्षणाच्या आधारे जो काय आपल्याला रिपोर्ट येणार आहे त्या आधारे आपण खत व्यवस्थापन करू शकलो तर जमिनीला लागणारे आणि त्यासोबतच पिकाला लागणारी अन्नद्रव्य आपल्याला देता येऊ शकतील, साहजिकच त्यामुळे आपलं उत्पादन वाढणार आहे. या संदर्भात आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे माती परीक्षण आणि खत व्यवस्थापन कशा पद्धतीने गरजेचं आहे याविषयी काय सांगू शकाल.
3: जसं आता तुम्ही म्हणालात की जर आपण माती परीक्षण केलं आणि त्याच्यातनं त्याच्यानुसार त्याचे जे काही आपल्याला रिझल्ट मिळणार आहेत त्याच्यानुसार जर आपण खत व्यवस्थापन केलं तर पिकांना लागणारी अन्नद्रव्य आपण योग्य प्रमाणात देऊ शकतो आणि त्याच्यामुळे काय होतं की जमिनीची सुपीकता पण आपल्याला टिकवता येते. तर पिकाच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी माती परीक्षण करून त्याच्यानुसारच अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी खते देणे खूप गरजेचं आहे. प्रत्येक वर्षी पीक घेतल्याने जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर होतो. माती परीक्षणामुळे पिकांना जी खते आपण देतो त्याची मात्रा ठरवता येते व त्यामुळे आपण जे काही अवाजवी खते देतो त्याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता येतं. माती परीक्षणामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण समजण्यास मदत होते. तसंच शाश्वत शेतीसाठी मातीचा प्रातिनिधिक नमुना घेणे व त्याचे योग्य प्रकारे पृथक्करण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी परत एकदा सांगते की मातीचा नमुना योग्य पद्धतीने जर घेतला गेला तरच त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे त्याच्यातनं आपल्याला रिझल्ट मिळू शकतो आणि त्याच्यातनं आपल्याला योग्य प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येऊ शकतं. परीक्षणाची सत्यता व त्यापासून मिळणारे फायदे मुख्यतः नमुना घेण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. त्यामुळे नमुना हा शास्त्रोक्त पद्धतीने घेणंच खूप गरजेचं आहे.
2: शाश्वत शेती करायची आहे आणि मातीचा नमुना घ्यायचा आहे तर कशा पद्धतीनं हा मातीचा प्रातिनिधिक नमुना घेतला गेला पाहिजे, त्याची शास्त्रीय पद्धत काय आहे याविषयी सांगा.
3: तर मातीचा प्रातिनिधिक नमुना घेणं म्हणजे आपल्याला आता आपली जमीन जे आपल्याला ज्या जमिनीमध्ये पीक घ्यायचंय तर त्या जमिनीचा रंग, खोली, चढ उतार, उंच सकलपणा, जमीन चोपण आहे की त्याच्यामध्ये पाणी साठून राहतंय की पाणथळ जमीन आहे की हे सगळं आपल्याला बघून त्या त्या ठिकाणावरचा जमिनीचा जो एरिया आहे तो बऱ्यापैकी मोठा असतो तर त्या पूर्ण जमिनीमधनं ह्या सगळ्या रंग, खोली, चढ उतार, उंच सकल्पना हे बघून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणावरून एकत्र नमुने करून त्याच्यातनं एक प्रातिनिधिक नमुना घ्यायचा असतो. तर त्याच्यासाठी नमुना ज्या जमिनीवर घ्यायचा आहे त्या क्षेत्रावर सर्व क्षेत्राचा समावेश होईल अशी काल्पनिक नागमोडी रेषा गृहीत धरून रेषेच्या प्रत्येक टोकावर एक याप्रमाणे 10 ते 12 ठिकाणचा नमुना आपल्याला घ्यावा लागेल. तर 10 ते 12 ठिकाणचा नमुना घेतोय आपण कारण एका जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारचा जसं तुम्हाला सांगितलं रंग, उंच सकलपणा, खोली याच्यानुसार आपल्याला नमुना घ्यायला लागतो. त्याच्यामुळे 10 ते 12 ठिकाणचा आपल्याला नमुना घ्यायला लागेल. नमुना घ्यायच्या जागेवरचा काडी कचरा बाजूला करून कुदळ किंवा फावड्याच्या सहाय्याने नमुना घ्यावा. त्यासाठी

0: साठी 20 ते 25 सेंटीमीटर पर्यंत इंग्रजी व्ही आकाराचे खड्डे घ्यावेत प्रत्येक ठिकाणी. जिथे आपल्याला 10 ते 12 ठिकाणचा नमुना घ्यायचा तिथे प्रत्येक ठिकाणी 20 ते 25 सेंटीमीटर खोलीचे व्ही आकाराचे खड्डे घ्यावेत. त्याच्यानंतर त्या खड्ड्यातली सगळी माती पहिल्यांदा काढून टाकायची आहे आणि त्यानंतर जमिनीच्या वरील पृष्ठभागापासून तळापर्यंतची माती व्ही आकाराच्या कडेच्या भागातनं आपल्याला खरडून गोळा करायची. 10 ते 12 ठिकाणच्या एकत्र केलेल्या मातीचे 4 समान भाग करून समोरासमोरील 2 भाग काढून टाकावेत व उर्वरित 2 भाग एकत्र मिसळून 1 किलो माती शिल्लक राहील तोपर्यंत ही क्रिया करावी. तर हे कशासाठी करायचं आपल्याला की आपण वेगवेगळ्या ठिकाणचे 10-12 ठिकाणचे नमुने घेतलेत ते पूर्णपणे एकत्रित व्यवस्थित मिसळावेत जेणेकरून आपल्याला अन्नद्रव्यांचं प्रमाण किंवा मूलद्रव्यांचं प्रमाण त्याच्यातनं योग्य प्रकारे कळू शकेल. माती गोळा करण्यासाठी खुरपे, गिरमिट, घमेले इत्यादी वापरावे. माती ओली असल्यास ती कापडावर सावलीत वाळवावी व नंतर स्वच्छ कापडी किंवा पॉलिथिन पिशवीत भरून योग्य माहितीसह प्रयोगशाळेत पाठवावी. तर आता आपण जेव्हा पिशवीत माती घेणार आहे, जो नमुना घेतलाय 10 ते 12 ठिकाणचा एकत्र करून एक प्रातिनिधिक नमुना आपण घेतो, तर त्या पिशवीवर तुम्हाला माहिती टाकायला लागते जेणेकरून नमुना कुणाचा आहे, कुठल्या क्षेत्रातनं आलेला आहे, त्याच्यानंतर शेतीचा प्रकार कुठला आहे हे सगळं कळेल. तर त्या नमुन्याच्या पिशवीवर तुम्हाला माहितीमध्ये शेतकऱ्याचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, नमुना कुठल्या दिवशी घेतलाय त्या दिवशीची तारीख, सर्वे नंबर किंवा गट क्रमांक, शेतीचा प्रकार कुठला आहे, तुमची बागायती शेती आहे की कोरडवाहू शेती आहे, त्याचप्रमाणे ओलिताचं साधन म्हणजेच पाण्याचा स्रोत कुठला आहे, जमिनीचा निचरा कशा प्रकारे होतो, चांगला होतो, मध्यम होतो, कमी प्रमाणात होतो, त्याच्यानंतर जमिनीचा प्रकार कुठल्या प्रकारची जमीन आहे, वाळूची जमीन आहे, पोयटायची जमीन आहे किंवा चिकणमाती आहे, जमिनीचा उतार कसा आहे, जमिनीची खोली कशी आहे, मागच्या हंगामात कुठलं पीक घेतलंय, त्या पिकांसाठी कुठली खतं वापरलीत ते आणि पुढील हंगामात कुठलं पीक घेतलंय, तर हे सगळी माहिती तुम्ही त्या ज्या पिशवीत आपण नमुना देणार आहे त्या पिशवीवर किंवा त्याच्यासोबत ही माहिती तुम्हाला प्रयोगशाळेत द्यायची आहे.
1: बऱ्याच महत्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहे, पण आता आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की माती परीक्षण करत असताना, प्रातिनिधिक नमुना घेत असताना काय काळजी घेतली पाहिजे याविषयी सांगा.
0: तुम्हाला जसं मी आधी सांगितलं की प्रातिनिधिक नमुना आपल्याला घ्यायचा आहे तो कशासाठी घ्यायचा आहे की आपण मुळात उपलब्ध अन्नद्रव्यांचं प्रमाण किती आहे जमिनीमध्ये ज्याच्यावर आपल्या पिकांची वाढ आपल्याला ठरते किंवा आपल्याला किती प्रमाणात उत्पादन मिळणार आहे ते आपल्याला त्याच्यावरनं ठरतं. तर जेव्हा आपण जमिनीतून नमुना घेतो तेव्हा शेतात जनावरं बसण्याच्या जागा, खत व कचरा टाकण्याच्या जागा, झाडाखालची जागा, उकिरडा इत्यादी जागेतून मातीचे नमुने घेऊन येत, कारण तिथल्या ठिकाणचा आणि जिथे आपल्याला मूळ पीक घ्यायचं आहे त्या ठिकाणची जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण हे वेगळं असू शकतं, त्यासाठी या ठिकाणचा नमुना घ्यायचा नाही आहे. त्यानंतर मातीचा नमुना साधारणपणे पिकाची काढणी झाल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा. नांगरणी झाल्यानंतर जर काही आधीच्या पिकाचे अवशेष तिथे असतील तर त्याचं विघटन व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे पुन्हा अन्नद्रव्यांच्या प्रमाणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. यासाठी नांगरणीपूर्वी मातीचा नमुना घ्यायचा आहे. त्यानंतर शेतात पीक असल्यास 2 ओळीतील जागेतून नमुना घ्यायचा. शेतामध्ये रासायनिक खते, शेणखत किंवा कंपोस्ट खत देण्यापूर्वी मातीचा नमुना घ्यावा आणि जर अशा प्रकारचं कुठलंही खत दिलेलं असेल तर साधारणपणे 2 ते 2.5 महिन्यांपर्यंत मातीचा नमुना घेऊ नये. निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे तसेच निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत, कारण पुन्हा निरनिराळ्या जमिनींमध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण हे वेगळं वेगळं असतं. रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्या मातीचा नमुना घेण्यासाठी वापरू नयेत, कारण रासायनिक खतांच्या पिशव्यांमध्ये पण अन्नद्रव्यांचे अवशेष असतात त्याच्यामुळे ते वापरू नये. मातीचा नमुना घेताना कृषी सहाय्यक किंवा ग्राम विस्तार अधिकारी यांचे मार्गदर्शन घेतले तर तुम्ही चांगल्या प्रकारे मातीचा नमुना, प्रातिनिधिक नमुना घेऊ शकता.
1: माती परीक्षणानुसार खतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करता येऊ शकेल आणि सोबतच माती परीक्षणामुळे काय काय फायदे होऊ शकतील?
0: सगळ्यात महत्वाचं आहे की मातीचा नमुना घेणं. मातीचा नमुना जर व्यवस्थित घेतलेला असेल तर माती परीक्षण करून त्याच्यातनं योग्य अन्नद्रव्यांचं प्रमाण, उपलब्ध मूलद्रव्यांचं प्रमाण आपल्याला कळू शकतं. तर माती परीक्षण करणे हे चांगल्या भरघोस पीक उत्पादनासाठी खूप महत्वाचं आहे. त्यानुसार खतांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. आता आपण जर माती परीक्षण केलं आणि त्याच्यात आपल्याला उपलब्ध अन्नद्रव्यांचं प्रमाण कळलं तर आपल्याला खतांचं प्रमाण कमी करता येतं. जर ऑलरेडी जमिनीमध्ये जर उपलब्ध अन्नद्रव्य असतील तेवढ्या प्रमाणात कमी जर खतं वापरली तर खतांचा, रासायनिक खतांचा जो विपरीत परिणाम होतो जमिनीवर तर ते कमी होईल आणि तसंच जमिनीची भौतिक आणि जैविक जी स्थिती आहे ती आपल्याला

0: सुधारता येईल. माती परीक्षणात प्रामुख्याने जमिनीतील मुख्य अन्नद्रव्ये नत्र, स्फुरत, पालाश, दुय्यम अन्नद्रव्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधक आणि तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण तपासले जाते. त्याचप्रमाणे जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म देखील तपासले जातात. तसेच जमिनीचं सामू, क्षारांचं प्रमाण, जमिनीतील सेंद्रिय गर्भाचे प्रमाण इत्यादी बाबी सुद्धा तपासल्या जातात. जमिनीचं सामू जर आपल्याला माहीत असेल तर समजा 6.5 ते 7.5 असं जमिनीचं सामू असेल तर जी काही उपलब्ध अन्नद्रव्य आहेत जमिनीमध्ये ती पिकांना मिळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. जर 6 पेक्षा कमी आणि 8 पेक्षा जास्त जर जमिनीचं सामू असेल तर जी अन्नद्रव्य आहेत ती पिकांना मिळत नाही आणि त्यातून पिकाच्या वाढीवर, उत्पादन क्षमतेवर जमिनीचा परिणाम होऊ शकतो. माती परीक्षणामुळे जमिनीमध्ये बरेच फायदे आपल्याला होऊ शकतात. जसं आपण तुम्हाला आत्ता सांगितलं की सामू जर माहीत असेल तर आपल्याला माहीत असणार आहे की जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य ती पिकांना उपलब्ध होणार आहेत की नाही. तसेच जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या आधारे पिकाला योग्य वेळी योग्य प्रमाणात रासायनिक खते देणे आपल्याला शक्य होते. म्हणजेच किती प्रमाणात द्यायची आहेत आणि कुठल्या वेळी द्यायची आहेत तेही आपल्याला माती परीक्षणामुळे समजू शकते. अनावश्यक खतांचा वापर कमी होऊन आपल्या खर्चात बचत होते. जमिनीची सुपीकता, क्षारांचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, सामू इत्यादी बाबींची माहिती मिळते आणि त्यातून जमिनीच्या नेमक्या समस्या जाणून वेळीच उपाययोजना करता येते. पिकांचे योग्य नियोजन करता येते. उदाहरणार्थ जमिनीत 10% पेक्षा अधिक चुनखडीचे प्रमाण आढळल्यास संत्रवर्गीय पिके न घेण्याचा सल्ला दिला जातो.
1: एक शेवटी जाता जाता विचारायचं की माती परीक्षण अहवालातून काय काय गोष्टी समजू शकतात आणि कशा पद्धतीने त्याचं शेतीमध्ये आपल्याला योग्य तो बदल करून घेता येऊ शकेल शेतकरी बांधवांना.
0: पिकांसाठी एकात्मिक पद्धतीने खते कोणती व किती प्रमाणात द्यावी याच्यासाठी सूचना दिलेल्या असतात. आता एकात्मिक पद्धतीने म्हणजे जेव्हा आपण रासायनिक खते वापरतो त्याचबरोबर आपण सेंद्रिय खते, जैविक खते ही पण जर वापरली तर जमिनीमध्ये जे सूक्ष्म जीवाणू असतात त्याची संख्या वाढून जे काही पिकांना न मिळणारे घटक आहेत ते पिकांना उपलब्ध स्वरूपात आपण देऊ शकतो आणि त्यातून आपलं उत्पादन वाढू शकतं. त्यानुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास खत मात्रेत बचत होते. आपण सगळ्या प्रकारची सेंद्रिय आणि जैविक खतं पण वापरतोय रासायनिक खतांबरोबर तर त्यामुळे काय होतं की आपल्या खत मात्रेत बचत होते. म्हणजेच रासायनिक खते कमी देण्याची गरज भासते आणि जमिनीची सुपीकता आपली टिकून राहते. वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या मातीचा नमुना घेण्याची गरज नाही. फक्त वर सुचवलेल्या पद्धतीप्रमाणे फळ पिकाकरता व सर्वसाधारण पिकांकरता वेगवेगळ्या पद्धतीने नमुने घ्यावेत. साधारणतः 3 ते 4 वर्षातून एकदा माती परीक्षण करून घेणे चांगले. शेवटी तुम्हाला सांगायचं झालं तर माती परीक्षण हे जमिनीचं आरोग्य तपासण्याचं एक साधन आहे आणि खत व्यवस्थापन हे त्या आरोग्याच्या आधारावर योग्य पोषण पुरवण्याची प्रक्रिया आहे. योग्य माती परीक्षण व खत व्यवस्थापन करून आपण कमी खर्चात अधिक उत्पादन घेऊ शकतो व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवू शकतो.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, माती परीक्षण आणि खत व्यवस्थापन याविषयी आज आपण सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या मृदशास्त्र विभागातल्या सहायक प्राध्यापक अश्विनी योगेश सहाने यांच्याशी बोललो. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9890878910. मॅडम, आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
1: माती परीक्षण आणि खत व्यवस्थापन याविषयी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर इथल्या मृदविज्ञान विभागातल्या सहाय्यक प्राध्यापक अश्विनी योगेश सहाने यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, आता एक आठवण उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात जाणून घेणार आहोत ॲझाडेर ॲक्टिन विषयी आणि संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात ऐकणार आहोत कृषी अदालत हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा विषय आहे माती परीक्षणाचं महत्व आणि जमिनीचं आरोग्य. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागातले विभाग प्रमुख डॉक्टर भीमराव कांबळे, अहिल्यानगरच्या जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कांचन तागड आणि मुक्काम पोस्ट रायतळे तालुका पारनेर इथले प्रगतशील शेतकरी अर्जुन माधव साबळे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे नंबर्स आहेत 02-241-242-3471 आणि 242-3672. तर कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या प्रश्नांचं उत्तरही जाणून घ्या. शेतकरी बंधू भगिनींनो, आमचं शेत आमचा परिसर हा कार्यक्रम तुम्हाला कसा

वाटला याविषयी आम्हाला नक्की कळवा. पत्र पाठवण्यासाठीचा पत्ता आहे किसान वाणी विभाग द्वारा कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अहिल्यानगर सावेडी रोड अहिल्यानगर पिनकोड आहे 4140003. आणि आपण आम्हाला मेलही करू शकता. मेल आय डी आहे tutiroomahilyanagar@gmail.com. आम्ही आपल्या अभिप्रायाची वाट पाहतो आहोत. बरं तर शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमातून मी संतोष मते आपला निरोप घेतोय. नमस्कार.

0: आमचं शेत आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आव्हान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
0: 100° 1 MHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8 वाजतायत. ऐकूया काही निवेदनं आणि जाहिराती.
2: अहो अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
3: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
2: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
3: रेटिनाचं ऑपरेशन, लेजर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
2: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
4: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
5: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची अँजिओप्लास्टी व स्टेंटिंग.
4: थायरॉइडच्या गाठी,
5: गर्भाशयातील फायब्रॉइड,
4: वाढलेली प्रोस्टेट,
5: विविध बायोप्सीज,
4: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
5: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
4: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
5: फोन 74008448088.
4: 74008448088.
6: तिन्ही कॉलेजला
7: काळजी करू नकोस.
6: फीस पाहिलीस का?
8: काय कसं आहात?
6: काय झालं?
7: फीस अटेन्शन.
8: राहुलचा बँक अकाउंटर आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कॉलॅटरल. ती कुठे मिठाई?
9: RBI सांगते,
10: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
11: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
12: आत्मा मालिक online.com.

श्रोते हो, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही संक्षिप्त करीत आहोत.

0: आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळीय चर्चा। द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय। सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार। महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन। जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 नीचांकी पातळीवर। आणि आता बातम्या विस्तारानं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली। व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते। यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा केली। चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं। भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं मोदी यांनी यावेळी जाहीर केलं। भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025 ते 2029 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यविधी चौकट निश्चित केली असल्याचं ते म्हणाले। भारत इटली संरक्षण उद्योग रोडमॅपनं लष्करी सामुग्रीच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे असं त्यांनी सांगितलं।
1: दोनों देशों के स्टार्टअप्स, रिसर्च सेंटर्स और उद्योगों को आपस में जोड़ने के लिए हम इंडिया इटली इनोवेशन सेंटर पर काम कर रहे हैं। हमारी सेनाओं के साथ साथ दोनों देशों के रक्षा उद्योगों के बीच भी सहयोग बढ़ रहा है। मैरिटाइम पावर्स के रूप में भारत और इटली के बीच करीबी सहयोग स्वाभाविक है। हम मिलकर शिपिंग, पोर्ट्स मॉडर्नाइजेशन, लॉजिस्टिक और ब्लू इकोनॉमी पर काम करेंगे।
0: इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षम

0: भारता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो, त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. भारत आणि इटली यांच्यातले संबंध परस्पराबद्दल आदर आणि विश्वासावर आधारलेले आहेत असं इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात सायप्रसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कॉन्स्टँटिनोस कोम्बोस तसंच इतर वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग जगताचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत भारत सायप्रस राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होत आहेत. तसंच युरोपीय संघाचं अध्यक्षपद सध्या सायप्रसकडे असल्यानं या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. ख्रिस्तोदोलिदेस या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज US न्यूक्लिअर एक्झिक्युशन मिशन इन इंडिया या अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेमध्ये बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
0: ग्रामीण भागामध्ये रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जी रामजी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यामध्ये दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिला. जागतिक बाजारात आज तेलाच्या दरामध्ये घसरण झाली. कच्च्या तेलाचा दर 2.3% खाली येऊन $108.07 प्रति बॅरल इतका झाला. परकीय चलन बाजारामध्ये रुपयाचं 30 पैशांनी अवमूल्यन झालं आणि त्यानं प्रति डॉलर 96.83 रुपये इतकी नीचांकी पातळी गाठली. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. यंदा GDP किंचित घट झाली तरी पुढच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 8 प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात यावर्षी एप्रिलमध्ये 1.7% वाढ झाली, जी मार्चमधील 1.2% जास्त आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या

0: महिन्यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 9.4%, पोलाद उत्पादनामध्ये 6.2% आणि वीज निर्मितीमध्ये 4.1% वाढ झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये आज कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 4 बाद 50 धावा झाल्या होत्या. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथे 46.8° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज खांडुरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचा निर्णय. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:15 झालेत. साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण ऐकूया सुधीर मुळे यांचा ललितबंध थोड्याच वेळात.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन. आत्मा मालिक ये.
3: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
4: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
3: 02-41-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर.
5: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
6: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
5: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
7: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
5: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी. 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
8: विजिट आत्मा मालिक online.com.
1: श्रोतेहो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर मुळे यांचा ललितबंध.

0: करून देते. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. सुप्रीमो, टॉम बॉय, एक सेकंड लेट, आव्हान, ओ नो, तिथे पाहिजे जातीचे, बिन बोभाट, ब्ल्यू लेडी, रानवादळ, अर्धांगिनी, अशा वेगवेगळ्या कादंबऱ्या आजपर्यंत त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत. काही विनोदी कथासंग्रहही त्यांचे वाचकांसमोर आलेले आहेत. त्यामध्ये उल्लेख करण्यासारखे म्हणजे ह्युमन गॅरेज, किचन गुणिया आणि वाईन फ्ल्यू. अबोलीच्या बिया या नावाने त्यांनी सदर लेखनही केलेलं आहे. काव्यकळ्या या नावाचा त्यांचा कविता संग्रहही प्रसिद्ध आहे. आणि अजून पुढे ब्ल्यू लाईन आणि पार्सल नंबर 11 या दोन कादंबऱ्या आगामी काळामध्ये त्यांच्या प्रकाशित होणार आहेत. त्याचबरोबर मुळ्याचा किस हा विनोदी कथासंग्रहही वाचकांसाठी लवकरच येणार आहे. सुधीर मुळे यांनी दैनिक पुढारीच्या बहार या पुरवणीतून 3.5 वर्ष दर रविवारी विनोदी कथेचं सादरीकरण केलेलं आहे. दैनिक संचार या सोलापूरच्या इंद्रधनु रविवार पुरवणीतून अर्धांगिनी आणि एक सेकंड लेट या कादंबऱ्या क्रमशः पद्धतीनं त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. दैनिक तरुण भारतच्या आसमंत या रविवार पुरवणीतून मुळ्याचा किस हे सदरही त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांना आत्तापर्यंत अनेक वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये मिळून साऱ्याजणी तर्फे आयोजित रेऊ कथा स्पर्धा या स्पर्धेमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर जिल्हा ग्रंथालय अहिल्यानगर इथे विनोदी कथा स्पर्धेचाही त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. अहिल्यानगरमधल्या विनोदी कथा स्पर्धा ज्या आहेत जिव्हाळा प्रतिष्ठानच्या तिथलाही पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याबरोबर लोकमत दिवाळी अंक कथा स्पर्धा जो आहे तिथेही असे वेगवेगळे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आत्तापर्यंत त्यांनी दैनिक पुढारी कोल्हापूर आयोजित विनोदी कथा स्पर्धेचं परीक्षणही केलेलं आहे. मराठी साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा माजी कार्यकारिणीचे ते सदस्य राहिलेले आहेत. तर श्रोतेहो आता ऐकूया सुधीर मुळे यांचा हा ललितबंध.
1: या लेखाचं नाव आहे माझा संगीत प्रवास. खरं तर माझा संगीत प्रवास हे शीर्षक वाचूनच मला ओळखणाऱ्या अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. या लेखाच्यानं कधी संगीताचा प्रवास केला आहे असा प्रश्न हे शीर्षक वाचल्या वाचल्यास त्यांच्या मनात आला असणार यात काहीच शंका नाही. कारण खरोखरच म्हणण्यासारखा तो प्रवासच नाही. एखाद्या चौथी नापास माणसानं माझी शैक्षणिक कारकीर्द वगैरे असं म्हणून बोलायला सुरुवात केली तर जसं वाटेल तसंच हे आहे. पण छोटासा असला तरी प्रवास हा प्रवासच असतो. मग तो शेजारच्या तालुक्यापर्यंतचा असेल किंवा कोलंबसानं केलेल्या प्रवासासारखा जगप्रवास असेल, प्रवास हा शेवटी प्रवासच असतो. इच्छित ठिकाणी न पोचताच गाडी बंद पडली म्हणून माघारी फिरलेल्या माणसानं देखील प्रवास केलेला असतोच. खरं म्हणजे या सगळ्या भयंकर प्रकाराला सुरुवात फार पूर्वीच झाली. आम्ही लहान असताना आमच्या घराशेजारी एक सद्गृहस्थ राहत होते. खरंच सद्गृहस्थच होते ते, कारण ते आम्हाला स्वतःहून गाणं शिकवायला बोलवायचे. त्यांनीच पहिल्यांदा आम्हाला सूर समजावून सांगितले, हार्मोनियमवर बोटं कशी फिरवायची ते शिकवलं. ते आम्हाला जमलं नाही तर आमच्या गालांवर त्यांची बोटं कशी उमटतात तेही दाखवून दिलं. आम्ही लगेच उत्साहानं वह्या वगैरे बनवून त्यांनी सांगितलेलं त्यात उतरवून काढलं. पण थोड्याच दिवसांमध्ये ते संगीत शिक्षण थांबलं, आम्हीही ते विसरून गेलो. आमच्या वर्गात महेश भालेराव नावाचा एक मुलगा होता. अवली असतो तो जन्मल्या जन्मल्याच सुरात रडला असावा असं आम्हाला नेहमी वाटायचं, कारण संगीताचं त्याला उपजतच ज्ञान होतं. बासरी म्हणू नका, माउथ ऑर्गन म्हणू नका, ते सगळं तो त्याही वयात अत्यंत सुंदर वाजवायचा. शाळेत तो बँडही वाजवायचा आणि याच सवयीमुळं त्यानं माझाही एकदा बँड वाजवला होता, पण तो वेगळाच किस्सा आहे. तर या महेशच्या वाजवण्यामुळे मलाही माउथ ऑर्गन शिकण्याची इच्छा झाली. महेश शिकवायला तयार होताच लगेच एक चायना मेड माउथ ऑर्गन घेऊन आमचं प्रशिक्षण सुरू झालं. महेशकडून 2-3 गाड्यांची नोटेशन्स लिहून घेतली. घरी जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा मी माउथ ऑर्गन वाजवण्याचा प्रयत्न करायला लागलो. अर्थात माउथ ऑर्गनमधून जे आवाज बाहेर पडायचे ते केवळ विशिष्ट सूर नसून एखाद्या गाण्याचे बोल आहेत हे मला मी संगीत शिकण्यासाठी उत्सुक असल्यानं ओळखता येत असलं तरी माझ्या घरच्या लोकांना संगीताचं ज्ञान नसल्यामुळं ते ओळखता येत नसायचे. मी आपला नुसताच काहीतरी वाजवतो आहे असं त्यांना वाटायचं. एकदा असंच मी माउथ

श्रोतेहो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात शासकीय तंत्रनिकेतन अहिल्यानगर इथले संगणक अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख सुधीर मुळे यांचा ललित बंध आपण आज कार्यक्रमात ऐकणार आहोत. सुरुवातीला त्यांचा परिचय

ऑर्गन वाजवत असताना वडिलांनी काहीतरी विचारलं. त्यावर उत्तर देण्याऐवजी मी माउथ ऑर्गन वाजवतच राहिलो. त्यामुळे चिडून जाऊन वडील ओरडले, गाढवा, तो माउथ ऑर्गन फुंकण्याऐवजी देवानं माउथ नावाचा जो ऑर्गन दिला आहे ना, तो नीट वापरायला शिका दे. परंतु संगीतासाठी वेडापिसा झालेला साधकच मी, त्याच्यावर अशा क्षुल्लक अडचणींचा परिणाम होत नसतो. मीही माउथ ऑर्गन वाजवायचं बंद केलं नाही, फक्त घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून ते झोपल्यानंतर माउथ ऑर्गन वाजवायला लागलो. त्यानंतर दोनच दिवसांनी माझा माउथ ऑर्गन आश्चर्यकारकरित्या दिसेनासा झाला. तोपर्यंत माझंही वेड कमी झालं होतं. खरं म्हणजे आपल्याला हे काम जमणार नाही हे माझ्या लक्षात आलं होतं, कारण माउथ ऑर्गन वाजवणं हे भलतंच लफड्याचं काम आहे हे माझ्या तोपर्यंत ध्यानात आलं होतं. त्यामुळे मीही तो नाच सोडून दिला होता. पण पुढे कॉलेजमध्ये शिकताना हॉस्टेलमध्ये एका सिनियर मित्राला, मित्र कसला, आमची रॅगिंग घेणारा सिनियर होता तो, पण आत्ता मित्र म्हणावं लागतंय, माउथ ऑर्गन वाजवताना पाहिलं आणि पुन्हा एकदा मनानं उसळी खाल्ली. पुन्हा नवीन माउथ ऑर्गन आणला. आता हॉस्टेलमध्ये कोणी अडवणारं नव्हतं, कारण अनेक जण काही ना काही वाजवणारे होतेच. ज्यांना कुठलंच वाद्य वाजवणं जमत नव्हतं ते स्वतःचंच तुणतुणं वाजवायचे. परंतु दुर्दैवानं इथं वाद्य विकणाऱ्या दुकानदारानं मला फसवलं. चांगला माउथ ऑर्गन न देता त्यानं खूप ताकद लावून फुंकल्यावरही न वाजणारा माउथ ऑर्गन माझ्या गळ्यात मारला होता. बहुतेक दुकानदार असंच करतात. पण ज्या दुकानदाराचा गाण्याशी संबंध असतो, निदान त्यानं तरी गळ्यात मारणे, गळा कापणे, गळ्यात पडणे असल्या गोष्टी करू नयेत असं माझं मत आहे. शेवटी नाईलाजानं मला पुन्हा ते वाजवणं बंद करावं लागलं. मधली अनेक वर्षे अशीच गेली. संगीताबद्दल विसरच पडला होता. मग अचानक एका दिवशी काय झालं कोणास ठाऊक, पुन्हा संगीताची आठवण झाली. मात्र मागचा अनुभव गाठीशी असल्यामुळे वाद्य वगैरे अशा बाह्य साधनांवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्या आंतरिक शक्तींचा वापर करावा असं मला वाटायला लागलं. आपण गाणं शिकावं अशी इच्छा जागृत झाली. मात्र आपण आपला स्वर फार उंच लावला तर त्याचं गाढवाच्या रेखण्याशी साम्य वाटतं याची मला प्रामाणिक जाणीव होती. खरं तर ती मला घरातल्या वडीलधाऱ्यांकडून एका प्रसंगी करून देण्यात आली होती. मात्र ते तसं नसून आपल्याला किशोरकुमारसारखं यॉडलिंग करता येतं अशी मी स्वतःची समजूत घातली होती. मग क्लासची शोधाशोध सुरू झाली. एका ठिकाणी क्लास लावून रितसर गंडा बांधून घेतला. मात्र फी भरल्यानंतर पुढच्याच आठवड्यात तो क्लासवाला नाहीसा झाला. आपल्याला खरोखरच गंडा घालण्यात आलेला आहे हे माझ्या ध्यानात आलं. तेवढ्यात माझी बदली झाली. बदलून गेल्यानंतर नवीन गावी पुन्हा नवीन क्लास शोधला. सुदैवानं हा क्लास घराजवळच होता. थोडंसं डोकावून पाहिलं तर मला माझ्या घरातून क्लास दिसायचा. शिवाय क्लास आणि सरांचं घर हे एकच होतं. म्हणजे हा क्लासवाला अचानक नाहीसा होण्याची भीती नव्हती. तसा तो होणार असता तर मला नाहीसा होताना घरातूनच दिसला असता. म्हणून मी लगेच तो क्लास लावून टाकला. खरं म्हणजे मला मुकेशची काही गाणी म्हणता यावीत म्हणून मला गायला शिकायचं आहे हे पहिल्याच दिवशी मी गुरुजींना सांगून टाकलं होतं. पण त्यांनी त्याकडे ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि हार्मोनियमवर सूर लावायला सुरुवात केली. मग टप्प्याटप्प्यानं एक एक राग वगैरे घ्यायला त्यांनी सुरू केलं. आता मजा यायला लागली होती. म्हणजे मला गाताना मजा येतच होती, पण माझं गाणं ऐकून सरांसकट इतरांनासुद्धा मजा यायला लागली होती. माझा उत्साह आणि एक विद्यार्थी कमी होऊ नये म्हणून सर मला प्रोत्साहन देत होते. हळूहळू प्रगती होत होत होत आम्ही काफी रागापर्यंत पोचलो. तो राग आळवत असतानाच माझी बदली झाल्याची ऑर्डर हातात पडली आणि सगळा रसभंग झाला. क्लासची मैफिल अर्ध्यात सोडून मी बदलीच्या गावी आलो. पण गाणं सोडायचं नाही हा निश्चय होताच, कारण आता गोडी लागली होती. बदलीच्या गावी सगळं मार्गी लागल्यानंतर क्लासेसचा शोध सुरू केला. त्यातच एक दिवशी समजलं की आपला एक सहकारी गातो. त्याला विचारलं की अरे बाबा मला शिकवशील का, तर तो पठ्ठ्या चक्क मला शिकवायला तयार झाला. झालं दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळी मी त्याच्या घरी. पहिल्याच दिवशी त्यानं हार्मोनियम काढली, काळी एक, पांढरी चार वगैरे गोष्टी सुरू केल्या. खरं म्हणजे त्यानं ती हार्मोनियम वापरून वापरून इतकी खराब केली होती की त्यातल्या काळ्या पट्ट्या कुठल्या आणि पांढऱ्या पट्ट्या कुठल्या हेच समजत नव्हतं. कारण हात लावून लावून त्याच्या पांढऱ्या पट्ट्यासुद्धा काळपट झाल्या होत्या. हां, मात्र कुठल्याही पट्टीपासून सुरुवात केली तर सारे

ए ग म असे सातही स्वर क्रमानं वाजवता येतात ही अजब माहिती त्यानं दिली तेव्हा काय आश्चर्य वाटलं होतं. मंद्र, कोमल, तीव्र, तार असले शब्द या माणसाच्या तोंडून लिलया बाहेर पडत होते. शिवाय सा रे ग म असं गावंढळासारखं न म्हणता तो ऋषभ, गंधार, धैवत, निषाद वगैरे शब्द वापरून मला गोंधळात पाडत होता. मला शिकवताना माझ्यापेक्षा तो स्वतःच जास्त गात होता. असं सगळं नीट सुरू होतं. मी मुकेशचं एखादं गाणं मला आता तरी म्हणता यावं म्हणून धडपडत होतो. पण या सगळ्या गायन मास्तरांना माझ्या या महत्त्वाकांक्षेविषयी काय शत्रुत्व होतं देव जाणे. मी मुकेशचं गाणं शिकवा असं म्हटलं तरी ते न ऐकता ही मंडळी त्यांच्याच पद्धतीनं जात होती. एकामागून एक राग शिकवत आम्ही काफी रागापर्यंत पोचलो. काफीचं शिक्षण सुरू असतानाच एक दिवस अचानक या सहकार्याचं निधन झालं. त्यानंतर मी एक दोन दिवस खूप टेन्शनमध्ये होतो. कशामुळे याचं निधन झालं असेल हा मला प्रश्न पडला होता. मनात धाकधुकही होतीच की समजा डॉक्टरांनी तपासणी करून असं सर्टिफिकेट दिलं की मठ्ठ विद्यार्थ्याला गायन कला शिकवताना हृदयावर अतीव ताण आल्यामुळे हृदयविकारानं मृत्यू. मग पण सुदैवानं तसं झालं नाही. निधनाचं कारण वेगळंच होतं. त्याच्या वैद्यकीय प्रमाणपत्रात तसं स्पष्ट लिहिलेलं होतं. माझ्या गायन शिक्षणाचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. मृत्यूचं कारण अतिमद्यप्राशन असं डॉक्टरांनी नोंदवलं होतं. त्या सहकार्यानं बऱ्याच लोकांना उसने पैसे दिले होते. ती मंडळी यांनी खरं म्हणजे यापूर्वीच जायला हवं होतं, व्यसन खूपच वाढलं होतं त्यांचं वगैरे म्हणताना मला आढळली. माझ्या संगीत शिक्षणात पुन्हा एकदा अडथळा आला. पण मी डगमगलो नाही. पुन्हा क्लास शोधला, पुन्हा नव्यानं सुरुवात. तेच धडे, तेच राग. इथे मात्र वेगळीच तरा होती. एका मोठ्या हॉलमध्ये आम्ही 15-20 विद्यार्थी एकावेळी बसायचो. कोणी हार्मोनियम शिकतंय तर कोणी तबला बडवतंय, कोणी तंबुऱ्याच्या तारा पिळतंय तर कोणी ढोलकीवर थाप मारतोय. साऱ्या हॉलभर विविध वाद्यांचा एकच कल्लोळ. माझ्यासारखे 2-3 जण हार्मोनियमचा आधार घेऊन त्या गदारोळातच सूर लावायचा प्रयत्न करायचे. मधूनच सर आमच्या समोर येऊन बसायचे, आमचे सूर ऐकायचे, मान डोलवायचे. इथे माझाच आवाज मला स्वतःला ऐकायला येत नव्हता, पण सरांना मात्र माझा आवाज अगदी व्यवस्थित कसा ऐकायला यायचा हे गूढ मला अजूनही उलगडलेलं नाही आहे. कधीकधी ते हार्मोनियम माझ्याकडून हिसकावून घ्यायचे आणि आम्हाला गाऊन दाखवायचे. मग उठून ढोलकीवर थाप देणाऱ्या विद्यार्थ्याच्या पाठीवर थाप मारायचे. अशा सगळ्या वाद्यांच्या गदारोळात मी संगीत शिकण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मग तो दिवस आलाच. सरांनी आम्हाला काफी राग शिकवायला सुरुवात केली आणि माझा डावा डोळा फडफडायला सुरुवात झाली. का कुणास ठाऊक, पण हा क्लास देखील बंद होणार असं माझं मन मला सांगायला लागलं. दुर्दैवानं तसंच झालं. 2-3 दिवसात सरांनी काही अपरिहार्य कारणामुळे आपण ही जागा सोडून क्लास दुसरीकडे हलवत असल्याचं सांगितलं. वाढीव भाडं द्या नाही तर जागा खाली करा असं घरमालकानं सरांना अल्टिमेटम दिला होता हे ते अपरिहार्य कारण होतं हे मला मागाहून समजलं. नव्या ठिकाणी जाणं मला शक्य होणार नव्हतं, त्यामुळे मग मी क्लासच बंद केला. एकूण काय तर या सगळ्या प्रकारात काफी रागाशी माझं काय वैर आहे हे तो काफी रागच जाणे. काफी शिकायला सुरुवात केली की बहुधा आता याचं गाणं शिकणं काफी झालं असंच नियतीला वाटत असावं. पण ज्यांना ज्यांना मी हे सांगितलं त्यापैकी काही जणांनी संशयानं माझ्याकडे पाहत खरंच काफी आला की तुझं शिक्षण बंद व्हायचं का फी दिली नाही म्हणून बंद व्हायचं असं विचारलं. त्यानंतर आस्था गायत मी संगीताच्या वाटेला गेलेलो नाही आणि माझ्याही वाटेला संगीत आलेलं नाही. पण मधूनच कधीतरी पुन्हा गाणं शिकण्याची उभळ येते. यावेळी आपण काफी राग न शिकता त्याला ओलांडून त्यानंतर थेट उडी मारावी म्हणजे आपलं गाणं बंद पडणार नाही अशी मला भाबडी आशा वाटते. प्रत्येक रागामध्ये जसे काही सूर वर्ज्य असतात तसं आपण अख्खा काफी रागच वर्ज्य करावा असं मला वाटतं. आता कोणी याला अंधश्रद्धा म्हणेल पण अजून काही तो योग आलेला नाही. तर असा आहे हा माझा संगीत प्रवास. त्यात माधुर्यापेक्षा खडखडाटच जास्त आहे. ही सगळी परिस्थिती पाहिली की मग मला असं वाटतं की पुढच्या जन्मी जन्म देतानाच संगीताचं ज्ञान आणि जाण देवानं आपल्याला घालून पाठवलं तरच काही शक्य आहे. अन्यथा या जन्मी तरी आपल्याला गाता येणं शक्य नाही. या जन्मात

0: मला यदा कदाचित गाता आलंच तर आपल्याला गाता येत नाही या रडगाण्याशिवाय मी दुसरं काही गाऊच शकणार नाही.
1: श्रोते हो, लेखक सुधीर मुळे यांचा हा ललितबंध आजच्या कार्यक्रमात आपण ऐकलात. आजच्या पुरतं साहित्य सौरभ या कार्यक्रमात थांबूया इथेच. नमस्कार.

0: श्रोते हो, काही व्यक्तिमत्वच उत्साहानी भारलेली असतात, त्यामुळं वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाही.
1: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्या बरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
0: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात, दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सकाळी 8:40
1: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्सवर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:35 झालेत. ऐकणार आहोत सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीचं गीत आहे सुधीर मोघे यांचं आणि गायक आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी.

सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं पंडित जितेंद्र अभिषेके यांच्या स्वरात. श्रोते हो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन. श्रोते हो, येत्या बुधवारचा म्हणजे आजचा हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 20 मे 2026 विषय आहे लहान मुलांचे सुदृढ आरोग्य आणि आयुर्वेद. आपल्या शंकांचं निरसन करतील आयुर्वेदाचार्य मैत्रेयी लिमये. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं. श्रोत्यो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया उमाकांत काणेकर यांचं गीत, संगीत बाळ परते यांचं आणि गायिका आहेत कविता कृष्णमूर्ती.

उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते बाळ परते आणि गायिका होत्या कविता कृष्णमूर्ती. श्रोतेहो, याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. रात्रीचे 9:15 वाजतायत. समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: असावं यासाठी काय करायला पाहिजे यावर जरूर तुमचे प्रश्न विचारा. तेव्हा मॅडम, स्वागत आहे आपल्या आजच्या कार्यक्रमात.
1: धन्यवाद मॅम. नमस्कार.
0: अगदी आज आपण जो विषय घेतला आहे की लहान मुलांचं सुदृढ आरोग्य आणि आयुर्वेद, तर सुरुवातीला मला असं विचारायचं आहे की तुम्ही गेल्या 12 वर्षांपासून कार्यरत आहात स्त्रीरोग आणि बालरोग तज्ज्ञ म्हणून. तर सगळ्यात सुरुवातीला मला असं सांगा की आयुर्वेदानुसार बाल्यावस्था कशाला म्हणायचं?
1: तर आयुर्वेदानुसार लहान मुलांमध्ये बऱ्याचशा पालकांचा आधी मोठा गैरसमज असतो की आयुर्वेदामध्ये स्पेशलाइज ब्रँचेस नाही आहेत, म्हणजे आयुर्वेदिक बालरोगतज्ञ असू शकतो. हीच मुळात बऱ्याच पालकांना माहितीच नाही आहे. तर आयुर्वेदानुसार बाल्यावस्था म्हणजे काय? तर गर्भावस्थेपासून बाल्यावस्था सांगितली आहे, म्हणजे गर्भ बालकुमाराख्या म्हणजे प्रेग्नन्सी पिरियड हा सुद्धा बाल्यावस्थामध्ये इन्क्लूड केला आहे. कारण काय? तर 37 वीक्समध्ये जेव्हा बाळ पोटात असतं तेव्हा 75% ब्रेन ग्रोथ त्याची पोटातच होत असते, म्हणजे गर्भावस्थेत होत असते. आणि तो खूप महत्त्वाचा पिरियड असतो बाळाच्या पुढच्या भविष्यासाठी. नंतर बाळाची नवजात बाळक म्हणजे बाल्यावस्था, शिशुअवस्था, कुमारावस्था, तरुणावस्था या स्टेजेस असतात. तर गर्भावस्थेपासून 16 वर्षापर्यंत आपण आयुर्वेदानुसार बाल्यावस्था मानतो. आणि आपले आचार्य चरकाचार्यांनी ते अगदी 35 वर्षापर्यंत म्हणजे अगदी पूर्ण धातू सहत होईपर्यंत बाल्यावस्था सांगितलेली आहे. पण आपण 16 वर्षापर्यंत इन जनरल लहान मुलांना ट्रीट करत असतो.
0: अच्छा, 16 वर्षापर्यंत आपण त्याला बालक म्हणू शकतो.
1: येस.
0: अच्छा, आणि मग सुदृढ बालकाची व्याख्या काय सांगता येईल?
1: तर आयुर्वेदानुसार कसं आहे ना की सुदृढ बालक, आता बरेचशा पालकांच्या मनात काय असतं की त्याचं वजन किती, त्याची उंची किती, ह्याच्यानुसारच आपण हेल्थ किंवा आरोग्य त्याचं डिसाईड करतो. पण आयुर्वेदानुसार वजन आणि उंचीपेक्षा समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिय प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधी येते. म्हणजे तुमचा बाळाची दोष मल मूत्र म्हणजे हे सगळं काही सुरळीत आहे का? म्हणजे तो खातो, खेळतो, झोपतो, शिशु व्यवस्थित करतो. वजन उंची हा वेगळा क्रायटेरिया आहे, पण ह्या जर त्याच्या ॲक्टिव्हिटीज नॉर्मल आहेत, तो व्यवस्थित खेळतोय, व्यवस्थित शिशु करतोय, झोपतोय शांतपणे आणि भूक व्यवस्थित लागते त्याला, ठीक आहे, त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम आहे,
0: अच्छा,
1: तर त्याला आरोग्य म्हणावं.
0: अच्छा, तर ते बालक सुदृढ आहे.
1: तर ते बालक सुदृढ आहे.
0: अच्छा, म्हणजे वेळच्या वेळी त्याला भूक लागणं, वेळच्या वेळी त्याला झोप
1: लागणं, वेळच्या वेळी तहान लागणं, मलमूत्र संवेदना येणं आणि त्या प्रॉपरली येणं रोजच्या रोज, ठीक आहे, झोप शांत येणं, याला आपण आरोग्य म्हणावं.
0: अच्छा, सुदृढ बालकाची व्याख्या तर आपल्याला समजली, पण मग आई वडिलांचं त्या बाळाशी त्या मुलाशी असलेलं नातं कसं असायला हवं?
1: नातं म्हणजे लहान बाळ जेव्हा घरात येतं तर अर्थातच सगळेजण अगदी एक आनंदी वातावरण असतं. मात्र एक प्रकारची आजकाल लहान बाळ घरात आलं की बऱ्याचशा शंका असतात.
0: बरोबर.
1: की हरडतो का? ठीक आहे, हरडला तर मग काय कारण असेल? आणि लगेच हॉस्पिटलची पायरी चढल्या जाते. कारण आजकाल कसं एकल कुटुंब असल्यामुळे बऱ्याचदा आजीबाई घरात नसतात, मग खूप साऱ्या शंका असल्या त्या शंकाचं निरसन होत नाही. आईला दूध येतं की नाही येत, त्याला पोचतं की नाही हे कळत नाही. मग आईला आईचं दूध बाळापर्यंत नवजात बालकापर्यंत उत्तम प्रकारे पोचतं याची व्याख्या काय आहे? की ते बाळ शुशु करते का व्यवस्थित दिवसातनं 5-7 वेळा? ठीक आहे, त्याचं वजन वाढते का मुख्यतः? ठीक आहे, तो शांत झोपतोय का? हा क्रायटेरिया आहे की आईचं दूध बाळाला उत्तम प्रकारे पोहोचतं. ठीक आहे. सेकंड थिंग की बाळाचं वाढ म्हणजे वाढ आणि विकास या दोन वेगळ्या घटना आहेत. अगदी लहान बाळ आहे हे मोठ्यांपेक्षा वेगळं काय आहे की त्याची वाढ सतत होत असते, त्याचे वजन आणि उंची सतत वाढत असतं आणि मानसिक वाढ पण त्याची टप्प्याटप्प्याने होत असतं. म्हणजे वर्षभरात आपण हातात असलेलं बाळ वर्षभराने चालायला लागतं, म्हणजे हे 1 वर्षामध्ये जो बदल होतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा क्रुशियल पिरियड आहे आई वडिलांसाठी, डॉक्टरांसाठी, कुटुंबासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी सुद्धा. सो ह्या कालावधीमध्ये ते बाळ आजारी पडू नये म्हणून काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. पहिले 6 महिने तर आईचं दूध हेच बाळाचा आहार असतो. तर बऱ्याचदा काय असतं की बाळाला काय झालं तर बाळालाच औषध देण्यात येतं. पण आयुर्वेदामध्ये वेगळा कन्सेप्ट आहे की स्तन्य दृष्टी म्हणजे आईच्या दुधामध्ये जे काही दोष असतील त्याच्यावर ट्रीटमेंट आम्ही देतो. म्हणजे नुसतं बाळाला औषध देऊन होणार नाही. बाळ काही वडापाव कोकोकोला तर घेत नाही, म्हणजे आईच्या दुधामुळेच त्याला जे काही त्रास होतील ते होतील. मग आईचा आहार, आईला काही स्ट्रेस आहे का, आईची दिनचर्या चुकती आहे का, तिला काही शारीरिक व्याधी आहेत का, आणि मग त्यामुळे तिच्या दुधावर परिणाम होत आहे का, त्या दुधामुळे त्या बाळाला काही त्रास होत आहेत का, याचा सुद्धा विचार केला पाहिजे.
0: बरं,
1: ठीक आहे. वाढीचं कसं असतं की म्हणजे लहानग बाळ आपण 3 किलोचं समजा घेतलं तर ते वर्षभरामध्ये तिप्पट पटीने वाढणार आहे. म्हणजे वर्षभरामध्ये 9 किलोपर्यंत साधारणतः त्याची म्हणजे ग्रोथ होते, म्हणजे वजन.

0: नुसार आणि उंची एका वर्षामध्ये 25 सेंटीमीटर वाढते, दुसऱ्या वर्षामध्ये 12 सेंटीमीटर आणि तिसऱ्या वर्षामध्ये 5 ते 6 सेंटीमीटर वाढते.
1: असं
0: ठरलेला क्रायटेरिया आहे. ह्या क्रायटेरियामध्ये आपलं बाळ येतं की नाही हे बघायला पाहिजे. दुसरा महत्वाचा हे आहे की बाळ एक वर्षाचं झालं की त्याच्या उंचीला विशेष लक्ष द्यायला पाहिजे, ना की वजनाला. वजन काय असतं की बाळ आजारी पडलं, थोडे जुलाब झाले तर वजन 1/2 किलो कमी जास्त होऊ शकतं, पण उंची एकतर थांबेल किंवा वाढेल, कमी होत नाही उंची. पण बऱ्याचदा काय होतं ना, पालकांचं उंचीकडे लक्षच नसतं किंवा बरेचसे आपण बघतो बालरोगतज्ञ की उंचीकडे लक्ष देत नाही, आणि म्हणून दर महिन्याला आपण घरात सुद्धा उंची मेन्शन करू शकतो, उंची घेऊ शकतो. बऱ्याचदा आपण कपड्यांवरनं वगैरे करतोच की बाळ वाढतंय, कपडे लहान होत आहेत वगैरे, पण उंची हा क्रायटेरिया जास्त गरजेचा आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी.
1: अच्छा,
0: त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 3 वर्षाचं बाळ झालं की त्याच्यानंतर वय गुणिले 3 + 2 असा क्रायटेरिया आहे वजनाचा, आणि वाढीसाठी 8 × 6 + 77 असा क्रायटेरिया आहे उंचीचा.
1: सो
0: यानुसार आपण रूट म्हणजे हे घेतलं, आणि आजकाल सगळ्यांकडेच मोबाईल आहे, त्याच्यामुळे आपण ते बघून ठरवू शकतो की बाळाची उंची आणि वजन काय आहे. तरी तज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे त्या त्यावेळी जर आपल्याला पालकांना काही शंका असतील तर.
1: बरोबर आहे,
0: ठीक आहे.
1: पण म्हणजे उंची आणि वजन या ज्या 2 गोष्टी आहेत या बालकांनी पहिल्या वर्षीमध्ये बघायला पाहिजे, बरोबर तेवढी वाढ होते की नाही.
0: आणि विकास म्हणजे बाळ दुसऱ्या महिन्यामध्ये आईला ओळखायला लागतो, चौथ्या महिन्यामध्ये मान पकडतो, सहाव्या सातव्या महिन्यामध्ये साधारणतः बसायला लागतो.
1: अच्छा,
0: ठीक आहे. म्हणजे हँड माउथ कोऑर्डिनेशन सुरू होतं. 6व्या महिन्यानंतर आपण त्याला वरचं द्यायला लागतो, मग थोडेसे चेंजेस होतात. कारण वरचं देताना बऱ्याच शंका कुशंका पालकांना असतात, आणि आजकाल तर सगळ्यांच्या हातात मोबाईल असल्यामुळे युट्यूब घेऊन त्याच्यावर सारखे रेसिपीज बघणे, आणि दिवसभर आईला मोठा प्रश्न पडलेला असतो की याला काय खायला देऊ.
1: आपण बोलूच यावर. अजून एक फोन कॉल येतोय, तेवढा घेऊ. हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे.
2: काय म्हणता मॅडम?
1: हा कोण बोलताय आपण? आधी नाव सांगा ना आपलं.
2: हॅलो.
1: हा नाव सांगा ना म्हटलं आपलं.
2: कांबळे बोलतोय मॅडम. कांबळे.
1: हा बोला, विचारा प्रश्न.
2: लहान मुलगी तिला झोपतच नाही, काय करावं?
1: किती वर्षाची
2: आहे? 6 महिन्याची.
1: अच्छा मॅडम, काय सांगाल?
0: हा तर झोप हा खूप इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे.
2: दूध आपण पिती,
0: दूध वरच आहे की आईचं आहे? दूध वरच पिती आहे की आईचं पिती आहे? 6 महिन्याची.
2: वरच पिती ना आईचं पिती?
0: आईचं पिती. वजन व्यवस्थित आहे? वजन वाढतंय व्यवस्थित? आणि टोटल किती तास झोपते ती?
2: झोपतच नाही आजीबा.
0: म्हणजे दिवस रात्र झोपतच नाही?
2: काय करावं?
0: ठीक आहे. तर बऱ्याचदा लहान मुलांमध्ये काय होतं, जेव्हा 6 महिन्याचं बाळ होतं, आधी झोपायची का ती व्यवस्थित? आधी झोपायची का व्यवस्थित? हा त्रास कधीपासून
2: आहे?
0: 6 महिने झोपतच नाही. तर बऱ्याचदा लहान मुलं चिडचिड होण्याचं किंवा झोप शांत न होण्याचे 3 कारणं मोस्टली असतात, ठीक आहे. आता सध्या उष्णता आहे, ते एक कारण आहे की खूप जास्त गरम असलं तर लहान मुलांना स्वस्त म्हणजे गरमीमुळे झोपत नाही. सेकंड थिंग आहे की बाळांमध्ये गॅसेस जर जास्त होत असतील तर ते अस्वस्थ असतात, ठीक आहे. कारण लहान
2: मुलं
0: हो ते एक कारण आहेच, पण लहान मुलांमध्ये आपण जेव्हा वरचं सुरू करतो किंवा वरचं दूध देतो 6 महिन्यानंतर, तेव्हाही बरेचदा गॅसेसचं प्रमाण वाढतं. आणि गॅसेस असलं तर मग ॲबडॉमिनल कोलिक म्हणजे सतत पोट दुखणं किंवा पोटात गॅसेस झाल्यावर बाळ बोलू शकत नाही ना, त्याच्यामुळे ते रडतं, चिडचिड करतं, ठीक आहे. बऱ्याचदा जंत झालेले असतात, बऱ्याचदा म्हणजे तहान लागलेली सांगता येत नाही, मग तेव्हा रडतं. तेव्हा बाळाची शिशू व्यवस्थित होते का? बाळाचं वजन वाढतंय का? ठीक आहे, याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे. आणि बाळाची रात्री झोप म्हणजे असं दिवस रात्र असं काही बाळाला कळत नसतं, त्याच्यामुळे ॲटलिस्ट बाळाची 12 ते 15 तास झोप होणं अत्यंत आवश्यक आहे. बाळाची झोप कशासाठी? तर त्याच्या उत्तम वाढीसाठी, शारीरिक आणि मानसिक.
1: कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. एक आत्ता उल्लेख झाला मॅडम की उष्णतेची लाट सध्या चालू आहे.
0: येस.
1: आणि त्या उष्णतेमुळे बाळांना झोप लागत नाही, तर अशा वेळेत त्याच्यापासून बचाव करण्यासाठी मग पालकांनी काय केलं पाहिजे?
0: नुसतं झोपेचंच नाही तर उष्णतेची लाट इतकी वाढलेली आहे की लहानांसोबत मोठ्यांनाही खूप त्रास होतो आहे. पण स्पेशली जे 3 वर्षापर्यंत बाळ आहेत किंवा अगदी 10 वर्षापर्यंत आपण म्हणूया की लहान बाळांना हायड्रेशन मेंटेन करणे म्हणजे शरीरात पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी काय नुसतं पाणी देऊन होणार नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे लहान बऱ्याचदा एक प्रश्न असतो पालकांचा की 6 महिन्याचं बाळ

0: किंवा चार महिन्याचं बाळ आहे, खूप उष्णता आहे, मग पाणी देऊ का त्याला? स्तनपान करते, पाणी देऊ का? तर पालकांना माझं सांगणं आहे की 6 महिन्यापर्यंत पाणी द्यायची अजिबात गरज नाही, उष्णता किती असो, कारण आईच्या दुधामध्ये 90% पाणीच असतं. फक्त फिडिंग प्रॉपरली करा आणि हायड्रेशनची काही लक्षणं असतील तर आयुर्वेदानुसार आम्ही काय सांगतो की गार दूध असतं ते रुमालात भिजवून दुधाच्या पट्ट्या आपण पोटावर किंवा मांडीवर ठेवू शकतो, म्हणजे हायड्रेशन मेंटेन होतं, त्याला पाणी पाजायची गरज नाही. आणि खूपच लूज मोशन्स, वॉमिटिंग अशा कंडिशन्स असतील समजा उष्णतेशिवाय, तर ते पाणी जे आहे ते सिद्ध असावं, म्हणजे नुसतं साधं पाणी न देता सुंठ वावडिंग टाकलेलं धने जिऱ्याचं पाणी, किंवा सगळ्यात उत्तम आहे लहान बाळांसाठी ज्या लाह्या असतात ना आपल्या लक्ष्मीपूजनाला ज्या वापरतो आपण, त्या लाह्यांचं पाणी जर दिलं तर बाळाचं जे काही उष्णता आहे ती कमी व्हायला मदत होते, हायड्रेशन व्हायला मदत होते आणि त्याचं पोषण व्हायला पण मदत होते.
1: अच्छा,
0: ठीक आहे. त्यामुळे लाजामंड म्हणजे लाह्यांचं पाणी हा उत्तम सोर्स आहे. नंतर बाकी 6 महिन्यानंतर कोकम शरबत आहे किंवा कुठली शरबत आहेत ती इलेक्ट्रोलाइट जे आहेत ते गेले पाहिजे याच्याकडे. जे स्पोर्ट पर्सन आहेत म्हणजे 9-10 वर्षाची बाळ आहेत जे बाहेर खेळतायत खूप, तर अंदाजे 12-4 पर्यंत त्यांना घरातच ठेवायला हवं. पण त्यानंतरही त्यांना बाहेर खेळताना इलेक्ट्रोलाइटची म्हणजे ORS ची वगैरे बॉटल सोबत द्यायला हवी, कारण खूप स्वेटिंग झाल्यानंतर डिहायड्रेशन होतं आणि मग त्यांना काफ मसल पेन म्हणजे पाय दुखणे किंवा मग लघवी कमी होणे, लघवीचे इन्फेक्शन होणे असं होऊ शकतं. त्यामुळे शरबत किंवा काळ्या मनुका सुकी अंजिऱ्यांचा काढा असे सोपे सोपे उपचार घरगुती, ठीक आहे. पॅक्ड फूड नाही, म्हणजे फ्रुटी माझा असं अपेक्षित नाहीये त्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यामध्ये फक्त शुगर कंटेंट असतं, आपल्याला पाहिजे घरगुती,
1: बरोबर,
0: ठीक आहे. आणि घरी बनवलेलं आईनी उत्तम प्रकारे बनवलेलं असलं तर त्याचा नक्कीच परिणाम बाळावर दिसतोच.
1: अगदी खरं. आणि आहार कसा असायला पाहिजे? पण मग
0: आहार आयुर्वेदामध्ये खूप महत्वाचा आहे, म्हणजे आपण आहाराला आयुर्वेदामध्ये लहान मुलांसाठी महाभेषज अशी संज्ञा आहे. महाभेषज म्हणजे काय? भेषज म्हणजे औषध. सगळ्यात श्रेष्ठ औषध काय असेल तर आहार, ठीक आहे. आयुर्वेदामध्ये विषादो रोग वर्धनाना म्हणजे रोग कशाने वाढतात तर विषादो म्हणजे विष अधिक आदो म्हणजे अद म्हणजे अन्न, म्हणजे आज जे आपण जल जंगल आणि जमीन जे पोल्युशन झालेलं आहे त्यामुळे आपण जे काही खातो पितो त्या सगळ्यांमध्येच पोल्युशन आहे,
1: बरोबर,
0: ठीक आहे. आपल्याला कुठे ऑर्गॅनिक मिळतंय आज आणि त्या सगळ्या परिणामी जे काही खाणं आहे लहान मुलांचं सगळ्या परिणामी बाळ सारखं सारखं आजारी पडतं. कितीही इम्युनायझेशन करा तुम्ही, कितीही लसीकरण करा तरी पण 1 वर्षामध्ये बाळ 5-6 वेळा तरी आजारी पडतं, दुसऱ्या वर्षामध्ये 4-5 वेळा, जेव्हा ते शाळेमध्ये इंट्रोड्यूस करतात तेव्हा बाकीच्यांची इन्फेक्शन घेऊन परत तिसऱ्या वर्षी आजारी, कारण आता शाळेत फार लवकर टाकण्यात येतं,
1: बरोबर.
0: तर आहार कसा असावा तर षडरसात्मक असावा, म्हणजे मधुर आम्ल लवण कटु तिक्त कशाय, म्हणजे गोड तिखट आंबट खारट तुळ त्या सगळ्या चवींनी युक्त असावा,
1: बरोबर,
0: ठीक आहे. आजकाल बरेचदा मी यूट्यूब किंवा मीडियावर ऐकते की लहान मुलांना मीठ देऊ नये किंवा काय साखर देऊ नये,
1: हे खूप पांढरे पदार्थ देऊ
0: असं आहे, तर मैदा व्यसन अर्थातच उत्तम नाही लहान बालकांसाठी. पण खडी साखर जी आहे किंवा दोरा मिश्री जे म्हणतो आपण ती उत्तम प्रकारे, किंवा सैंधव मीठ ह्याचा वापर नक्कीच आहे, कारण लहान बाळ हे वाढीचं वय आहे,
1: बरोबर.
0: आणि खूप खेळल्यामुळे त्यांना कॅलरीजची किंवा ग्लुकोजची गरज असते, मग ती ग्लुकोजची गरज नुसतं ग्लुटेन देऊन म्हणजे गहू किंवा तांदूळ देऊन भागणार नाही, त्यामुळे थोड्या प्रमाणात साखर आणि थोड्या प्रमाणात मीठ अगदी मिनिमम, कारण चवी कळायला हव्या. 6 महिन्यानंतर त्याच्या जिभेवरच्या टेस्ट बड्स डेव्हलप झालेले असतात, म्हणजे चवी कळतात आणि तेव्हा आपण साखर मीठ देऊ नाही तर मग त्याला कळणार कधी सवी. आणि मग बरेचशा पालकांचं काय होतं जेव्हा ते 3 वर्षाचं त्याला कळायला लागतं तेव्हा त्यांना आईस्क्रीमची सवय लागते, मग तेव्हा काय फायदा?
1: अगदी खरं. तेव्हा आपण अजून बोलूया, एक फोन घेऊ. हॅलो.
2: हॅलो, हा मॅडम.
1: हा, विचारा आपला प्रश्न.
2: मॅडम, माझी मुलगी 2 वर्षाची आहे आणि ती अजून काही असं बोलत नाही, असं फक्त आई म्हणते, बाबा म्हणते, नाही म्हणते.
1: अच्छा, एवढे 3 शब्द बोलते आता? एवढे 3 शब्द आता बोलते?
2: हो, 2 वर्षाची झाली ती आता.
1: बर बर बर, डॉक्टर बोलतील आपल्याला.
0: साधारण ह्यालाच आपण जे आपण वाढ आणि विकास जो पहिला मुद्दा घेतला होता तर हा विकासाशी संबंधित प्रश्न आहे की हे लँग्वेज डिले आहे, म्हणजे भाषेचा विकास जो आहे तिच्यामध्ये तो विलंबित झालेला आहे. मग जनरली काका मामा दादा हे शब्द 8-10 वर्षापासून 1 वर्षापर्यंत बाळ बोलायला लागतं, ठीक आहे. पण अजून 2 वर्षाची झाली आणि तरीही काका मामा बाबा दादा एवढे शब्द बोलते आहे, म्हणजे ह्या वयामध्ये तिने 1 पूर्ण वाक्य बोललं पाहिजे की आई मला पाणी दे, मला भूक लागली, पण अजूनही ती बोलत नाही. याचा अर्थ आयुर्वेदानुसार काय होतो की आपण मानसिकच नाही तर तिच्या शारीरिक समस्या काय आहेत याच्याकडे लक्ष द्यायला गरजेचं आहे. कारण

0: आयुर्वेदानुसार वाणीची जी उत्पत्ती आहे ती नाभीच्या देठापासून सांगितली आहे. म्हणजे स्वरयंत्र जरी आपल्या घशात असलं तरी परापश्यंती मध्यमा वैकरी म्हणजे बेंबीपासून शब्दाची उत्पत्ती होते. मग आपण ह्याच्या अशा पेशंटमध्ये फक्त बोलण्यासाठी विचार करताना शारीरिक समस्या काय आहेत याचाही विचार करायला हवा. ठीक आहे, पोट साफ होते की नाही, कृमी आहेत का, लघवीची तक्रार आहे का, या सगळ्या समस्याचा विचार करून आपण ट्रीटमेंट देतो. आणि विदिन 2 महिन्यामध्ये बाळ छान बोलायला लागतात, म्हणजे अगदी पालक कंटाळेपर्यंत बोलायला लागतात.
1: आता त्यांनी प्रश्न विचारला पण मला त्याच्यातनं एक उपप्रश्न आला की अक्कल करा वगैरे असं मुलांना देतात खायला, ते कितपत योग्य आहे?
0: जे मुलं उशिरा वगैरे बोलतात त्यांच्यासाठी हे घरगुती उपाय आहेत. ठीक आहे, सरसकट सगळ्यांना अक्कल करा असं नसतं. ठीक आहे, आता अक्कल काळाच नाही तर वेखंड आहे, ज्येष्ठमध आहे, असे बऱ्याच आहेत. पण आपण कसं करतो की एखाद्याला म्हणजे आजी जर असली आणि ती अनुभवी असली तर हे सगळे उपाय आत्ता करणं म्हणजे ठीक आहे. पण ज्या घरी असे सोर्सेस नाही तर गुगल वरनं असे उपचार करू नये.
1: नाही नाही, अगदी खरं. अजून एक फोन कॉल घेतोय. हॅलो,
2: नमस्कार.
1: हा नमस्कार, विचारा प्रश्न.
2: मॅडम, लहान मुलांना सुवर्ण भस्म देतात तर त्याचा ऍक्च्युअली उपयोग काय असतो आणि ते देणं गरजेचं आहे का?
1: अच्छा,
0: हा आत्ता तुम्ही जे सुवर्ण भस्म म्हटलं तर नुसतं सुवर्ण भस्म नाही तर आपण जर पुष्य नक्षत्राला आयुर्वेदामध्ये सुवर्ण प्राशन ही करतात. ठीक आहे, तर आयुर्वेदाचे आचार्य जे आहेत महर्षी काश्यपृती ऋषी, तर आधी आजकाल जसं लसीकरण होतं तसं लसीकरण नव्हतं. म्हणजे ह्या ह्या आजारासाठी अमुक अमुक लस दिली तर मग त्या ते आजार होणार नाही, त्याच्या विरुद्ध प्रतिकार क्षमता माझ्या शरीरात असेल. पण सुवर्ण प्राशन म्हणजे काय की आजार कुठलाही होऊ दे. म्हणजे पाकिस्तान आता माझ्यावर कधी अटॅक करेल की माझे सैनिक तिथे तैनात आहेत. ठीक आहे, आता पाकिस्तान हिंमत करणार नाही माझ्यावर अटॅक करण्याची भारतावर, कारण आपली आर्मी नेव्ही सगळे एअरफोर्स सगळे सक्षम आहेत. तसंच सक्षम करणं शरीराला म्हणजे सुवर्ण प्राशन. तर आत्ता मी बोलले तसं जल जंगल जमीन जे पोल्युशन झालेलं आहे, आपण रोज काहीतरी केमिकल्स डायजेस्ट करतोय, काहीतरी केमिकल टाकतोय, तर सुवर्णाला सगळ्यात श्रेष्ठ विषग्न औषध मानलेलं आहे. म्हणजे जे शरीरातलं विष नष्ट करतं. ठीक आहे, आणि मग आपण जे काही सुवर्ण प्राशन करतो याचा हेच उद्देश आहे की सुवर्ण किंवा रौप्य म्हणजे चांदीचं भस्म जे आहे हे दोन्ही विषग्न म्हणून तर आहेतच पण मानसिक वाढीसाठी पण ते उत्तम आहेत.
1: बरं,
0: ठीक आहे. म्हणजे शरीरातले IgG IgM जे घटक आहेत प्रतिकार क्षमता निर्माण करणारे, पांढऱ्या पेशी आहेत त्यांना बळ देणारं हे सुवर्ण भस्म आहे. मग सुवर्ण भस्म नुसतं देत नाही आम्ही, तर सुवर्ण भस्मासोबत काश्यपोक्त म्हणजे ग्रंथात सांगितलेले जे औषधी वनस्पती आहेत त्यामध्ये भरपूर खल करून आम्ही स्वतः प्रिपेअर करतो आणि मग ते देतो. म्हणजे आजकाल सुवर्ण प्राशनाचं कसं हे झालंय, मार्केटिंग झालेलं आहे. मग कुणीतरी बॉटलमध्ये देतं, कुणीतरी चहाचं पाणी देतं. पालकांना असं वाटतं की आपल्या बाळाला जे जे चांगलं आहे ते द्यायचं आहे मला.
1: बरोबर,
0: ठीक आहे. आणि मग ह्या अशा याच्यामध्ये मार्केटिंगच्या याच्यामध्ये ते फसतात. ठीक आहे, त्यामुळे तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांकडनंच ते सुवर्ण प्राशन घ्यायला हवंय, कुणाकडनं घेणं योग्य नाही असं माझं मत आहे.
1: बरोबर आहे. आणि असं पण ऐकलं होतं की लहान जेव्हा बाळ असतं आपल्याकडे तर त्यावेळेस त्याला म्हणजे प्युअरचा सोन्याचं जे असेल तर ते पाण्यामध्ये घालून ते पाणी उकळून दे,
0: पाणी उकळून दिलेलं नक्कीच चांगलं.
1: अच्छा,
0: म्हणजे वळ जे आहे किंवा सुवर्ण आणि
1: म्हणजे चोख सोनं जे असतं ते पाण्यामध्ये उकळून सिद्ध जल देऊ शकतो.
0: म्हणजे सिद्ध जल ही कन्सेप्ट जी आहे ती आयुर्वेदाचीच आहे की तो काढाच असतो ना एक प्रकारचा.
1: हो बरोबर,
0: ठीक आहे. ते अपेक्षित नसतं की सोनं जे आहे सोनं आणि चांदी त्याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणजे आपण अंगावर सोनं घालतो याच्या मागे हेतूच आहे की नाही, की आपण नुसतं म्हणजे सौंदर्याच्या दृष्टिकोनातून नाही तर त्याच्याने प्रतिकार क्षमता वाढते. म्हणजे मंगळसूत्र जेव्हा घालतो तेव्हा ती हृदयाजवळ असतं म्हणून मग त्याच्या पालपेट म्हणजे ह्याच्यामध्ये बिट्स मध्ये फरक पडतो.
1: बरोबर,
0: ओके. नाही
1: म्हणून
0: प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे.
1: ठीक आहे,
0: ठीक आहे. आणि सोनं कुठे घालायचं, चांदी कुठे घालायचं हे ठरलेलं आहे, हे शास्त्र आहे आपलं.
1: खरं आपल्या शंकेचं निरसन झालं, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. आपण बोलत होतो आता त्यांनी जसं विचारलं की सुवर्ण प्राशन तर कितव्या वर्षापर्यंत हे सुवर्ण प्राशन दिलेलं चालतं?
0: जन्म झाल्यापासून आपण साधारणतः टीनेजर पर्यंत देतो, कारण मग सुवर्ण प्राशनाची जी मात्रा आहे ती टीनेजर्समध्ये मग आपल्याला दुसऱ्या फॉर्ममध्ये देता येते. पण अप टू म्हणजे आज जन्म झालेल्या बाळापासून ते अप टू टीनेजर आपण देत असतो.
1: बरं बरं, म्हणजे पहिल्या महिन्यापासून आपण देऊ शकतो सुरू.
0: अगदी पहिल्या दिवसापासून लेखन अध्यायामध्ये हे सगळं वर्णन आहे. आणि याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही, याच्यावर संशोधन झालेलं आहे.
1: अच्छा,
0: ठीक आहे. कारण बऱ्याचदा आपण बघतो की ह्या विषयी बऱ्याचदा बोलल्या जातात.

0: की हे किती ऑथेंटिक आहे.
1: अच्छा
0: ठीक आहे. पण ह्याचे याच्यावर बराच रिसर्च झालेला आहे आणि याचे उत्तम परिणाम पालक आम्हाला सांगतात.
1: अच्छा.
0: पालकांकडनं फीडबॅक येतो की याची इम्युनिटी वाढलेली आहे, हा सारखा आजारी पडत होता आता पडत नाहीये सुवर्ण प्राशन केल्यापासून, याची ग्रोथ चांगली झाली, याच्या त्वचे बुद्धीमध्ये आणि त्वचेमध्ये सुद्धा फरक पडतो. म्हणजे धीर धृती स्मृती म्हणजे कुठलीही गोष्ट साठवण्याची क्षमता म्हणजे रजिस्ट्रेशन रिटेन्शन आणि रिकॉल या तिन्हींमध्ये सुवर्ण प्राशनाचा नक्की परिणाम दिसतो.
1: अच्छा. एक फोन येतोय तो घेऊया. हॅलो.
2: हां नमस्कार.
1: हां नमस्कार.
2: कुलकर्णी ताई आणि डॉक्टर ताई नांदेडून प्रकाश जयंत नमस्कार.
1: हां बोला प्रकाश जी.
2: हां ते आता जी सुवर्ण प्राशन दिल्यानंतर जी लसी असतात ना, लस घ्यायची असतात ना प्रत्येक वयामध्ये एक वर्ष सहा महिने दोन वर्ष, ती लस घेण्याची गरज पडत नाही का म्हणलं.
1: अच्छा.
0: असं नाही आहे. लसीकरण जे आहे म्हणजे इम्युनायझेशन शेड्यूलमध्ये जे गव्हर्नमेंटमध्ये जे सांगितले आहे त्या लसी घेतल्या पाहिजे. ठीक आहे. त्या लसींचा उद्देश वेगळा आहे. जसं आपण BCG लस देतो हे आपल्याला ट्युबरक्युलस म्हणजे राजयक्षमा होऊ नये TB होऊ नये म्हणून घेतो. आपण म्हणजे हेपॅटायटिसची लस घेतो ती काबीळ होऊ नये म्हणून देतो. तसं सुवर्णप्राशन हे पर्टिक्युलर आजाराविरुद्ध नाही आहे. ठीक आहे. तो वेगळा म्हणजे जो आहे तो वेगळा कन्सेप्ट आहे. आणि लसीकरण जे गव्हर्नमेंट मध्ये.
1: हॅलो. हॅलो.
0: तर गव्हर्नमेंट मध्ये ज्या सांगितलेल्या असतात लसी, कारण ऑप्शनल लसीकरण पण आजकाल भरपूर आहे. ठीक आहे. ते द्यावं की ना द्यावं हा पालकांचा वैयक्तिक प्रश्न असतो किंवा त्यांनी ठरवावं. पण मी माझं मत असं आहे की गव्हर्नमेंट सप्लायमध्ये ज्या लसी असत म्हणजे लसीकरण असतं ते द्यायला हवं. अदरवाईज आणि त्या व्यतिरिक्त सुवर्ण प्राशनाचे फायदे नक्कीच आहेत.
1: बरोबर आहे. हॅलो.
3: हां हा मी जयश्री दिनते बोलतीये.
1: हा बोला.
3: हा ऍक्च्युली माझा मुलगा 3.5 वर्षांचा आहे आणि आता एवढी हीट आहे तर मी त्याला रोज ताजं ताक आणि ताजं लोणी देत असते. तर मग ते उन्हाळ्यामध्ये कितपत योग्य आहे.
0: अगदी योग्य आहे.
3: हायड्रेशन मेंटेन होतं का आणि म्हणजे हीट कंट्रोल होते का बॉडी हीट.
0: हीट म्हणजे लोणी आणि ताक हे तर उत्तम सोर्सेस आहेतच. त्याच्याशिवाय तूप. ठीक आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लाजामंड लाह्यांचं पाणी, कोकम शरबत. ठीक आहे. किंवा काळ्या मनुका, अंजीर, आवळा आणि डाळिंब ह्याचं शरबत हे उत्तम सोर्सेस आहेत. ताक प्यायला काही हरकत नाही. मात्र दही नाही, दही नको देऊया कारण दही उष्ण असतं. ठीक आहे. दही उष्ण आहे आणि बाकी कसं भूक या कालावधीमध्ये कमी होते उन्हाळ्यामध्ये. ठीक आहे. आणि मुलांना पाणी जास्त जातं त्याच्यामुळे मुलं जेवण कमी करतात. पालकांना वाटतं की अरे जेवण याचं कमी झालं, आधी हा 2 पोळ्या खायचा आधी एकच खातो. पण तेव्हा पाण्याचं प्रमाण जास्त गेल्यामुळे त्यामुळे लिक्विड डाएट इज मस्ट. आणि ताक भात ताक पोळी असं द्यायला काहीही हरकत नाही. लोणी खाताय तर काहीही हरकत नाही.
1: अच्छा. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. आता उष्णतेवरती तर त्यांनी विचारलं पण हां. आणि एक महत्त्वाची गोष्ट की आजकाल मुलींना अगदीच कमी वयामध्ये पाळी यायला सुरुवात झाली, तर त्याबद्दल काय सांगता येईल.
0: हा खूप मोठा प्रश्न आहे आणि सगळ्या पालकांना हा प्रश्न भेडसावत आहे की अगदी 9-10 वर्षांच्या मुलींना आजकाल मासिक पाळी सुरू होत आहे.
1: हो.
0: तर काय होतंय ना की आहार तर आहेच पण विहाराचा पण प्रश्न आहे. म्हणजे तुमची दिनचर्या कशी आहे. आजकाल सुट्ट्या लागल्यापासून बघा 12-1 पर्यंत जागरण होत आहे. दिवसभर खाणं म्हणजे आधी कसं व्हायचं, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्या तरी भूक लागल्याशिवाय जेवण मुलं खायची नाही. आजकाल फक्त म्हणजे भुकेसाठी खात नाही, चवीसाठी खाणं वाढलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे माझं तर पालकांना सांगणं असतं की चुकीचं खाऊन मूल झोपण्यापेक्षा उपाशी झोपलेलं कधीही चांगलं. ठीक आहे. आणि मुलींमध्ये हे फास्ट फूडचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे म्हणजे ब्रेड बिस्किट खारी पाव चिप्स कुरकुरे खारी मारी सकाळी उठल्याबरोबर. ठीक आहे. आजकाल म्हणजे आपण जेव्हा विचार करतो ह्या मासिक पाळीचा तेव्हा नुसता मासिक पाळीचा नाही तर तिच्या भविष्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. मग चित्र पात्र क्षेत्र वस्त्र शस्त्र शास्त्र या सगळ्यांचा विचार ह्याला ह्यामध्ये व्हायला पाहिजे.
1: अच्छा.
0: चित्र म्हणजे ती काय बघतीये, स्क्रीन मध्ये काय बघतीये, TV वर काय बघतीये, तिच्या आजूबाजूला पात्र म्हणजे कुठल्या व्यक्ती आहेत, मित्रमैत्रिणी कशा आहेत ह्याचा विचार व्हायला पाहिजे. कुठल्या ठिकाणात राहते म्हणजे तिच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट कसं आहे, कुठल्या प्रकारची वस्त्र ती घालतीये. म्हणजे आजकाल बघा मुली फ्रॉक्स घालत नाही.
1: बरोबर आहे.
0: मुलांचे कपडे घालायला लागले आहेत. म्हणजे जीन्स टी शर्ट हा आज मुलींचा

0: पेहराव झालेला आहे, अशा वेळी तिचे हॉर्मोनल बदल होतात.
1: होणार
0: बरोबर आहे. शस्त्र म्हणजे हातात आज पेन न येता मोबाईल आलेला आहे. शास्त्र, आजकाल भाषेमध्ये पण खूप बदल झालेला आहे. मराठी भाषा मराठी मुलींना येत नाहीये, म्हणजे पालकांना कौतुक वाटतं की माझ्या मुलीला की नाही दीड आणि अडीच मधला फरक कळत नाही, हे कौतुक असं नाहीये, याची लाज वाटली पाहिजे. आणि आपल्या भाषामध्ये म्हणजे भाषेचाही आपल्या शरीरावर संस्कार होत असतो, ठीक आहे. त्यामुळे आई वडिलांनी हे संस्कार आपल्या मुलींमध्ये जर रुजवले तर 100% पाळी यायचं जे प्रमाण लवकर आहे ते पुढे जाईल. आहाराकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. मीठ मैदा बेसन याचं प्रमाण कमी करायला पाहिजे. तिला उत्तम व्यायाम शिकवायला पाहिजे. व्यायाम ज्या मुली व्यवस्थित करतात त्यांना लवकर पाळ्या येत नाही.
1: बरोबर आहे,
0: ठीक आहे. आणि ह्या सगळ्यांचा मानसिक जो ताण येतोय तो खूप आहे, ठीक आहे. तर मानसिकरित्याही तिला सक्षम केलं पाहिजे.
1: अगदी खरं आहे,
0: ठीक
1: आहे. बरोबर आहे. आणि मला असं म्हणायचं की त्यातल्या त्यात व्यायामामध्येही आपण सूर्यनमस्कार रोज घालायला सांगू शकतो का, की काय कुठले व्यायाम पाहिजे?
0: आवडता खेळ म्हणजे कुठलाही छंद असेल, कुठलाही स्पोर्ट हॅबी हॉबी
1: असेल, म्हणजे मैदानी खेळ,
0: मैदानी खेळ पाहिजे. म्हणजे मोबाईल मधले खेळ नको, ठीक आहे. मैदानी खेळ,
1: शारीरिक हालचाल जास्तीत जास्त
0: झाली पाहिजे. बॅडमिंटन खेळू शकते, टेनिस खेळू शकते, फुटबॉल, कुठलेही ज्याच्यामध्ये शरीर आणि मेंदू दोन्ही काम करतील. म्हणजे बैठे खेळ तर आपण उन्हाळ्यामध्ये घरी बसून कॅरम चेस खेळतो, पण मैदानी खेळ खेळला गेले पाहिजे जेणेकरून तिचे हॉर्मोन्स प्रॉपर. आजकाल काय होतं ना, खूप खाणं असतं, त्याच्यामुळे लेप्टिन नावाचा हॉर्मोन सिक्रेट होऊन तो HPO ऍक्सिस बिघडवतो. आणि त्या परिणामी आजकाल भारतामध्ये म्हणजे चाइल्ड ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे आता जागतिक स्तरावर भारत पहिल्या नंबरवर येईल का? म्हणजे पहिल्या कसं कुपोषणाची व्याधी होते, आता माल न्यूट्रिशन न येता मॉल न्यूट्रिशन म्हणजे सुपोषित मुलं आणि त्याच्या संबंधित तक्रार, म्हणजे मुलीच नाही तर मुलांना सुद्धा अति वजन वाढण्याच्या समस्या आणि कमी वयामध्ये प्री डायबेटिक होण्याच्या समस्या, कमी वयामध्ये जाडभिंगाचा चष्मा लागण्याच्या समस्या वाढत आहेत.
1: खरंय.
0: मग याच्याकडे आहाराकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे.
1: अगदी खरं आहे. अजून आपण पुढे जाणारच आहोत, पण एक म्युझिकल ब्रेक इथे घेऊयात आणि त्यानंतर आपण बाकीच्या प्रश्नांकडे वळणार आहोत. नक्की.

0: श्रोतेहो, या सुंदरशा गीतानंतर पुन्हा एकदा वळूया हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाकडे. आजचा विषय आहे लहान मुलांचे सुदृढ आरोग्य आणि आयुर्वेद. सहभागी तज्ज्ञ आहेत आयुर्वेदिक बालरोग तज्ज्ञ मैत्रेयी लिमये. चला तर ऐकूया हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम.
1: श्रोते हो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. एकदा पुन्हा मी नंबर सांगते आहे 02142-42-34-71 आणि 42-46-36-72. तेव्हा मुलांचं सुदृढ आरोग्य आणि आयुर्वेद याविषयी जर आपल्या काही शंका असतील तर जरूर संपर्क साधा. आता मला असं विचारायचं आहे की आयुर्वेद म्हणजे सगळ्यांना असं माहिती आहे की बाळगुटी दिली जाते किंवा मॉलिश केलं जातं, ह्याच्यावरच सगळं होतं. तर बाळांच्या इमर्जन्सी कंडिशनमध्ये आयुर्वेदिक औषधं काय काम करतात?
2: 100% खूप छान प्रश्न आहे हा. की बऱ्याच पालकांना हे माहीतच नसतं की आयुर्वेद हा इमर्जन्सीमध्ये सुद्धा काम करू शकतो. म्हणजे लहान मुलांना जनरली कुठले आजार होत असतात, सर्दी, खोकला, ताप, जुलाब, उलट्या, ठीक आहे, हे बेसिक आजार लहानपणी होत असतात. आणि बऱ्याचदा अशा वेळी ॲलोपॅथीमध्ये बऱ्याचदा अँटीबायोटिक्स दिल्या जातात ज्याची गरज नसते.
1: अच्छा,
2: ठीक आहे. म्हणजे जुलाब झाल्यावर पहिल्या लाईन ऑफ ट्रीटमेंट काय की ORS देणे,
1: हो,
2: ठीक आहे. पण पालक इतके पॅनिक होतात, म्हणजे पालकांचा पॅनिक मोड लगेच ऑन होतो आणि दोन उलट्या झाल्या की लगेच त्याला ऑनडेन दे किंवा काहीतरी उलटी दाबायचं औषध दे, दोन जुलाब झाले की जुलाब बंद करायचं औषध दे, ठीक आहे. तर आयुर्वेद आहारावर भर देतो, ठीक आहे, त्याची पचनशक्ती सुधारून आजार बरा कसा होईल ते इन केस ऑफ इमर्जन्सी ऑल्सो. म्हणजे असं नाही की त्याला 8 दिवस लागतील, ठीक आहे. इमर्जन्सीमध्ये आयुर्वेद उत्तम काम करतो. आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न असतो लहान मुलांना, आमचं बाळ आयुर्वेद घेईल का हो, जे कडू औषध काढे तर त्याच्या वासनेच घेणार नाही. पण आता माझ्या 12 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये वडिलांना, आई वडिलांना औषधं लपवून ठेवावे लागतात.
1: बरं,
2: म्हणजे इतकं ते त्यांना कळतं. कारण लहान मुलं, लहान मुलं कसं असतं ना की बऱ्याचदा लहान मुलं एक्सप्रेस करू शकत नाही त्याच्या फिलिंग्स, ठीक आहे. आणि माझ्या आई, माझ्या डोळ्यांची आग होत आहे, माझ्या लघवीमध्ये आग होते, हे कुठल्या टेस्टमध्ये करणार, कुठल्या पॅथॉलॉजी टेस्टमध्ये करणार? जेव्हा ते कुठलं तरी आयुर्वेदिक औषध घेतात तेव्हा त्यांना ते आतून बरं वाटणं हे कळतं. आणि मग ते म्हणतात की नाही आपण हे आयुर्वेदिकच घेऊया. म्हणजे बाळ मग पालकांना घेऊन येतं आयुर्वेदाकडे.
1: बरोबर.
2: सो इमर्जन्सीमध्ये सर्दी, खोकला, ताप, जुलाब, कुठलीही कंडिशन असू द्या, त्यामध्ये आयुर्वेद उत्तम प्रकारे काम करतो असा माझा अनुभव आहे, ठीक आहे. आणि तेही बालकांना पॅलेटेबल म्हणजे सहज साध्य अशा औषधां.
1: अच्छा, बर बर. एक फोन कॉल येतोय. हॅलो, हा नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात. तुमचा रेडिओचा आवाज

0: थोडा बारीक कराल. आता विचारा प्रश्न.
1: आमचा नात होता 7 वर्षाचा.
0: हा,
1: तो हाताने जेवतो बळच घालावं लागतं.
0: अच्छा, स्वतःच्या. किती वर्षाचा आहे नातू?
1: 5 वर्षाचा होता ना.
0: 5 वर्षाचा. बर, डॉक्टर बोलतील आपल्याशी.
2: सगळ्यात महत्त्वाचं माझं सांगणं असतं की बाळ 2-3 वर्षाचं झालं तर त्याला हाताने जीव द्यावं. किंवा अगदी माझं तर म्हणणं असतं, जेव्हा त्याला हँड माउथ कोऑर्डिनेशन येतं, म्हणजे स्वतःच्या हाताने कुठली गोष्ट जेव्हा तोंडात जायला लागते, तेव्हापासूनच त्यांनी हाताने
0: अन्न
2: खायला पाहिजे. आता 6-7 वर्षाचं असूनही जर बाळ जेवण करत नाही,
0: बरोबर,
2: किंवा त्याला कुठला तरी मोबाईल दाखवून किंवा टीव्ही दाखवून जर तोंडात घास टाकत असेल, तर ही ट्रीटमेंट, हा, ही ट्रीटमेंट आई वडिलांना द्यायला हवी ना, की बाळाला 2 दिवस उपाशी राहू द्यावं, ठीक आहे, खाण्यासाठी अजिबात त्याला विचारू नये. तिसऱ्या दिवशी भूकेचा डोम पोटात उसळला की आपोआप तो जेवायला लागेल. भूक काय असते ही संवेदना जोपर्यंत मुलांना होत नाही तोपर्यंत बडच त्याला खाऊ घालणे हे अत्यंत चुकीचं आहे.
0: अगदी खरं आहे,
2: ठीक आहे. आणि याला कुठले औषध नाही, ठीक आहे. जर शारीरिक काही तक्रार असेल तर 100% औषध देऊया, पण बडच खाऊ घालणं ही खूप मोठी चूक आहे, ठीक आहे. आणि चुकीचं खाऊ घालणं त्यामध्ये, मग त्याला आवडतं म्हणून मी हे करते, त्याला नाही आवडत म्हणून हे करत नाही, असं अजिबात करायला नको पॅरेंट्सनी. किंवा माझं बाळ 2 दिवस जेवलं नाही तर अगदी कुपोषित होईल,
0: बरोबर.
2: आणि ते एक चित्र असतं ना की ते गिदाळ खाता येईल कुपोषित मुलाला, ते आई वडिलांच्या डोळ्यासमोर येतं, ते अगदी चुकीचं आहे. बिंदास राहा, जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण करेल, जेव्हा तहान लागेल तेव्हा तो पाणी पिईल, कुठली जबरदस्ती नाही. कारण देव जेव्हा जन्म देतो तेव्हा या संवेदना शरीरात निर्माण करूनच पाठवतो. म्हणजे अगदी 2 दिवसाचं बाळ भूक लागली की क्या क्या करतं, रडतं. मग 5 वर्षाच्या मुलाला नक्कीच कळायला हवं, बरोबर.
0: धन्यवाद, सहभागी झालात, धन्यवाद. हॅलो
3: हॅलो.
0: हा
3: मॅडम, मला हे विचारायचं होतं, सुवर्ण प्राशन जेव्हा आपण द्यायचं म्हणतात तेव्हा ते कशा प्रकारे द्यायचं? म्हणजे माझा एक नातू 2.5 महिन्याचा आहे, एक नात 3 वर्षाची आहे आणि एक नातू 10 वर्षाचा आहे.
0: अच्छा, सुवर्ण प्राशन तुम्ही घरी देता का?
3: म्हणजे मी विचारते तुम्हाला की ते आधीच्या बायका म्हणायच्या ना की प्युअर सोन्याचं जर वळ असेल तर ते पाण्यामध्ये उकळायचं आणि ते पाणी आपण बाळाला पाजू शकतो,
0: बरोबर.
3: ते तसं जमेल का केलं
2: तर? ते सिद्ध जल झालं, म्हणजे आता तुम्ही जे म्हटलं ते पाणी सिद्ध करून, तर आपण 6 महिन्यापर्यंत तर पाणी देतच नाही, द्यायची गरजही नसते, कारण आईला दिलेलं चालेल ते पाणी, म्हणजे आईच्या दुधातनं ते जाईल. पण सुवर्ण प्राशन ही वेगळी कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण औषधं तयार करून दर महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर बाळाला देत असतो, ते ड्रॉप फॉर्ममध्ये असतं आणि आपण जिथे असाल तिथे कोणी आयुर्वेदिक तज्ज्ञ ते देत असतील तर त्यांच्याकडे जाऊन सल्ला घेऊन ते द्यायला हवं. तुम्ही ज्या एरियात राहता तिथे तिथे,
0: बरोबर.
3: हे असं रेडीमेड बॉटलमध्ये येत नाही?
2: रेडीमेड बॉटलमध्ये येत नाही, कारण आता जेव्हा आम्ही करतो तयार तेव्हा ते ऋतूनुसार बदलतो, त्याच्यामध्ये चेंजेस करतो. एखाद्या बाळाला जर जास्त गरज असेल, म्हणजे ज्यांना मानसिक जसं ऑटिझम ADHDचे जी बाळं असतात, म्हणजे चंचलत्व जास्त असतं, किंवा कुठले मानसिक आजार आहेत, कुठल्या शारीरिक तक्रारी आहेत, जसं सर्दी ताप खोकला ज्यांना सारखा होत आहे, त्यांना आम्ही सुवर्ण प्राशनाचे डोस फक्त पुष्य नक्षत्रापुरते ठेवत नाही तर सारखे द्यायला लावतो, जेणेकरून त्यांची प्रतिकार क्षमता त्या आजाराविरुद्ध वाढेल. सो मग बाळाचं वजन उंची हे बघून त्या बाळाला किती प्रमाणात द्यायला पाहिजे हे ठरतं. त्यामुळे घरगुती देण्यापेक्षा तुम्ही जिथे आहात तिथले जे आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेऊन तुम्ही प्रॉपरली द्या.
3: ओके मॅडम, थँक्यू. ओके,
0: सहभागी झालात, धन्यवाद. आता तुम्ही जसं म्हणालात की ऑटिझम किंवा मग चंचलत्व बालकांमध्ये असतं किंवा काही मुलं उशिरा चालतात, मग अशी आपल्याला एक प्रश्न आला, तर याच्यामध्ये आयुर्वेदिक उपचार काय आहेत?
2: हा ऑटिझम किंवा ADHD हा खूप मोठा भेडसावणारा प्रश्न आहे, ठीक आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि माणूस हा समाजशील प्राणी आहे, बरोबर आहे. म्हणजे पूर्वी कुठले समर क्लासेस समर कॅम्प लावावं लागत नव्हतं, आपण मामाच्या गावी जायचो, बिंदास लंगा करायचो, 2 महिने कसे जायचे कळायचं पण नाही. आजकाल तसं नाही, कुठल्या तरी कॅम्प्स लावावे लागतात, कुठला तरी क्लास लावावा लागतो आणि मुलं मग कशाच्या आहारी जात आहेत, तर मोबाईलच्या स्क्रीनच्या आहारी. ऑटिझम हा वेगळा आजार आहे ज्याच्यामध्ये तुमचं जे काही कनेक्शन असतं म्हणजे समाजाशी ते नसतं लहान मुलांमध्ये. म्हणजे हे माझे आई बाबा काका मामा आहेत ते ओळखत नाही, किंवा तो ओळखत पण नाही, किंवा त्यांच्या त्याला कळत पण नाही की हे माझे कोण आहेत, ठीक आहे. तर हा सगळा मानसिक त्रास आहे. ऑटिझम मुलांमध्ये आयुर्वेदिक खूप सुंदर उपचार आहेत ज्याच्यामध्ये भरपूर, म्हणजे लहान मुलांमध्ये पंचकर्म,
0: अच्छा,
2: ठीक आहे, बस्ती चिकित्सा, शिरोधारा, विद्धकर्म आणि औषधं, या सगळ्यांचा

0: एकत्रित उपयोग करून ऑटिझम उत्तम प्रकारे बरा करता येतो. आणि चंचलत्व ही तर खूप कॉमन, म्हणजे माझा मुलगा एका ठिकाणी एका वेळी बसतच नाही, ठीक आहे, म्हणजे एका ठिकाणी बाळ बसलं तर जनरली ट्रीटमेंट करावी लागते की हा खूप सुस्त आहे. बाळ चंचलच पाहिजे, पण इतकं चंचलत्व असतं की ते डिस्ट्रक्टिव्ह नेचरचं होतं. मग अशा वेळी आपण म्हणतो की अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे, म्हणजे मोठ्यांमध्ये पण बघा जी रील असते ती 30 सेकंदाच्या वर असली की लगेच स्क्रॉल करण्यात येतं.
1: बरोबर,
0: म्हणजे मोठ्यांचाही अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे, लहानांचा त्याहून अधिक झालेला आहे. 2018 स्टडी झाला आहे जेव्हा अटेन्शन स्पॅन हा 12 सेकंद होता, आणि आता जो स्टडी झालाय त्यामध्ये असं लक्षात आलंय की आपण घरात जो गोल्ड फिश ठेवतो ना मासा, त्याचा 9 सेकंद म्हणजे जो सतत पोहत असतो त्याचा 9 सेकंद अटेन्शन स्पॅन आहे, लहान मुलांचा 7 सेकंद झालेला आहे. म्हणजे इतकं चंचलत्व त्यामध्ये वाढलेलं आहे, त्याचा त्याला कारणीभूत हे स्क्रीन आहे किंवा मोबाईल आहे. फक्त सतत काहीतरी काहीतरी करण्याच्या नादात असतो. आणि सगळीकडे म्हणजे निसर्गामध्ये आपण बघतो का चिमणी कावडे हे कुठे चंचल नसतात, ते आपलं काम सतत सारखं करत असतात.
1: बरोबर,
0: म्हणजे निसर्गाला नाही घाई नाही आहे, माणसाला खूप घाई आहे, आणि त्या सगळ्या घाईमुळे हे चंचलत्व वाढलं आहे. त्यामुळे मायक्रो लेवलवर तुमचा मेंदू जेव्हा शांत झाला पाहिजे ती स्टेटमेंट आयुर्वेदामध्ये आपण करत असतो. आणि त्याच्यासाठी नुसतं औषधं नाही तर औषधासोबत पंचकर्म, म्हणजे त्याला ज्ञान धारणा शिकवते, ओंकार जप करणे, नाभिपूरण करणे, अभ्यंग करणे, ह्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असतात आणि उत्तम त्याचे परिणाम दिसतात.
1: बरं, आता बऱ्याच वेळा आता आपला विषय झाला की खूप मुलांना असं सर्दी खोकला ताप या गोष्टी वारंवार होतात, हे कशामुळे होतं?
0: आपण ह्याला ॲलर्जी म्हणू, ठीक आहे, म्हणजे सारखी सारखी कुठल्या तरी गोष्टीची ॲलर्जी असणे, म्हणजे सतत काही धुळीत गेला किंवा कुठलंही वेगळं काही खाण्यात आलं की त्याला त्या असात्म्य असल्यामुळे लगेच सर्दी खोकला होणार, शिंका सुरू होणार, किंवा मग ते विशिष्ट गोष्टीचं पचन न झाल्यामुळे त्याला उलटी जुलाब तरी होणार.
1: बरोबर,
0: ठीक आहे. मग हे सारखं सारखं होण्यामध्ये काय की त्याची प्रतिकार क्षमता यामध्ये कमी पडते, म्हणजे काय की ती गोष्ट पर्टिक्युलर तो पचवू शकत नाही. म्हणजे ह्यामध्ये परत आयुर्वेदामध्ये जे अग्नीचा कन्सेप्ट आहे, म्हणजे पचन शक्तीचा कन्सेप्ट आहे, तो परत आलेला. म्हणजे त्याचा अग्नी उत्तम करणे, त्याचा आहार जो आहे, म्हणजे लहान मुलांमध्ये मी जे बघते 3 वर्षापर्यंत की साधारणतः जेवण काय असतं, दूध आणि पोळी कुस्करून देतात. आता दुधामध्ये असतं लॅक्टिक ऍसिड आणि गव्हामध्ये असतं ग्लुटेन, हे चिकट जो पदार्थ असतो त्याच्याने खायला तर गोड लागतं ते, आणि आईला पण भारी वाटतं, अरे माझ्या मुलांनी 2 पोळ्या अगदी खाल्ल्या, पोटभर झाले संपलं, पण त्याच्यामुळे कृमी उत्पत्ती होते, आतड्यांमध्ये जाऊन ते चिकटल्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं, आणि बऱ्याचदा कॉन्स्टिपेशन झाल्यामुळे पण सर्दी खोकला सारखा सारखा होतो. त्यामध्ये आयुर्वेद हा अग्नीवर भर देतो, आणि मग अग्नी व्यवस्थित केला की हे सर्दी खोकल्याचे प्रमाण कायमस्वरूपी बंद होतं. ठीक, आणि सोपी गोष्ट सांगते, जेव्हा मुलं ट्रॅव्हल करतात स्कूल बसेसमध्ये सकाळी उठून लवकर किंवा खेळायला जातात, तेव्हा सिम्पल एक गोष्ट करा पालकांनो की लहान मुलांच्या नाकपुड्यांमध्ये गावरान तूप किंवा खोबरेल तेल जरी लावून तुम्ही बाहेर पाठवलं तरी बाहेरचे पोल्युटंट्स ट्रॅप होणार.
1: बरोबर,
0: आणि त्याचं बऱ्याचशे अंशी प्रमाण कमी होणार. आणि आहारावर भर द्या, लेट नाईट मिल्कशेक पिणे, दूध पाजणे बंद करा. सातच्या तोंड बंद झालं की बरेचसे आजार कमी होतात.
1: अगदी खरं,
0: ठीक आहे.
1: म्हणजे जे आपण पूर्वापार म्हणतोय की सातच्या आत
0: येस
1: तुमचं जेवण झालं पाहिजे संध्याकाळी
0: दिव्यात्वात. आणि
1: हा तसं अजून एक असं विचारायचं आहे की खूप वेळा आई वडिलांचं काय असतं की दुसऱ्या मुलांकडे बघितलं की त्यांना असं वाटत असतं की आपलं मूल खूप बारीक आहे,
0: बारीक आहे,
1: म्हणजे अंगाने भरण्यासाठी काहीतरी त्यांनी आता करायला पाहिजे, ते डॉक्टरकडे जातात आणि विचारतात. तर नेमकं याच्यामध्ये काय, म्हणजे तो बारीक असतो का, कशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे?
0: येस, मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनेच की बारीक असणे, लठ्ठ असणे ह्या कधी कधी अनुवंशिक गोष्टी असतात.
1: बरोबर,
0: तुमच्या आहारावर डिपेंड आहे, तुम्ही कुठल्या प्रदेशात आहात, ठीक आहे. म्हणजे आयुर्वेद विचार काय करतं, दुश्य देश बल काल अनल प्रकृती वय, म्हणजे पंजाबी मुलगा आणि महाराष्ट्रातला मुलगा, ठीक आहे, किंवा गुजरातमधला मुलगा, ह्याचं कॉन्स्टिट्युशनल किंवा अमेरिका आणि इंडिया ह्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल डिफरन्स असेल,
1: ठीक आहे.
0: अमेरिकेतल्या व्हॅल्यू आपण इंडियामध्ये लावू शकत नाही किंवा पंजाबच्या व्हॅल्यू तुम्ही महाराष्ट्रात लावू शकत नाही, म्हणजे पंजाबच्या 10 वर्षाच्या मुलाचं वजन एवढं आहे तर महाराष्ट्रातल्या तेवढंच राहील असं नाही, पण तो आजारी पडत नाही आहे. जसं मी सुरुवातीलाच वर्णन केलं, तो त्याचे दैनंदिन दिनचर्या जी आहे ती अगदी उत्तम आहे, तो मानसिकरित्या सक्षम आहे.
1: बरोबर,
0: ठीक आहे, म्हणजे अभ्यासात व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन आहे, झोप शांत लागतंय, मलमूत्र म्हणजे शिशूच्या संवेदना व्यवस्थित आहेत, भूक लागल्यावर व्यवस्थित जेवण करतोय आणि ते पचत आहे, हे बेसिक फॉलो करायला पाहिजे, ठीक आहे. खूप बारीक आहे, खूप जाड आहे, याच्यापेक्षा ह्या जर घटना आपण लक्षात घेतल्या तर बाळ आजारी वाढत नाही, कारण कम्पॅरिझन करू शकत नाही ह्या गोष्टी.

0: खरे ठीक आहे. आपला मुलगा किती ऍक्टिव्ह आणि प्लेफुल आहे ठीक आहे, आणि पर्टिक्युलर पाचही बोटं सारखी नसतात, त्याच्यामुळे अमुक मुलांनी हे करतोय म्हणजे हे पण कंपॅरिझन होतं, नुसतं शारीरिकच नाही तर अभ्यासामध्ये पण कंपॅरिझन केलं जातं, तर सगळे बोटं सारखे नसतात, म्हणजे हत्तींनी पोहायला लागलं पाहिजे माशापेक्षा फास्ट असं झालं ते
1: ठीक आहे
0: ना. त्या बाबतीत पण पालकांनी विचार करायला पाहिजे माझं मूल कशात चांगलं आहे, त्यांनी ते करावं
1: बरोबर, त्याचा कल कुठे आहे,
0: कल कुठे आहे, आणि त्या कलेमध्ये त्यांनी त्याच्यात ग्रोथ करायला
1: त्याला अगदी पाहिजे अगदी,
0: आणि हा कल अंदाजे 8-9 वर्षी आपल्याला कळतो
1: बरोबर आहे. पण मग ते मूल सुदृढ व्हावं याच्यासाठी त्याचा आहार, परत मी त्याच्यावरच येते की कसा द्यायला हवा आहार, कसा असायला हवा सगळ्याच मुलांचा
0: ठीक आहे. जिथे जे पिकतं तिथेच ते पचतं सगळ्यात महत्वाचं
1: बरोबर आहे.
0: की आता काय होतं ना की माझं बाळ आता उन्हाळा आहे, मग मी ते काय स्ट्रॉबेरी आणेल नगरमध्ये, मग ॲव्हॅकाडो आणि काय काय ते नाव असतात ना वेगवेगळे, काय ड्रॅगन फ्रूट वगैरे अशी नवीन नवीन फळं आली आहेत फॅन्सी ठीक आहे. पण आपलं लोकल जिथे पिकत आहे, नगरमध्ये आंबा होतोय, पपई होते, चिकू होते, ते फळं द्यायला हवेत. नगरमध्ये गहू जास्त खाल्ला जातो तांदूळपेक्षा, मग गहू ज्वारी बाजरी हे अन्न द्यायला हवं, म्हणजे लोकल फूड्स. मग आजकालची मुलं पिझ्झा बर्गर नूडल्स या भानगडीत पडलेली आहे, जी की पचन म्हणजे आपल्या जीन्सला, आपल्या पूर्वजांनी खाल्लेलं नसल्यामुळे आपल्या जीन्सला माहितच नाही की हे कसं पचवायचं, त्याच्यामुळे त्याचं पचन होत नाही, ते आतड्यांमध्ये जाऊन फसतं आणि मग बाकीचे प्रॉब्लेम सुरू होतात. मग तुमचा जो आहार आहे, तुमच्या शारीरिक तुमची कष्ट किती आहे त्यानुसार असायला पाहिजे. तुम्ही दिवसभर 8 तास क्लासरूम मध्ये बसणार आणि तुम्ही काय म्हणतात ग्लासभर दूध आणि 20 बदाम खाणार तर ते पसणार कधी,
1: काय उपयोग
0: आहे ठीक आहे. त्याच्यामुळे आहार आणि दिनचर्या हा खूप महत्वाचा विषय आहे लहान मुलांबद्दल ठीक आहे. खूप खाण्यापेक्षा मोठ्या माणसांसारखंच सकाळ आणि रात्री संध्याकाळ 2 वेळा जेवण ठीक आहे, मधल्या भुकेला काहीतरी फळं आणि हलकं अन्न, म्हणजे समजा स्पोर्ट पर्सन असेल तर त्याला प्रोटीनची जास्त गरज असणार आहे, मग मूग मसूर चवळी हे व्हेजिटेरियनसाठी उत्तम सोर्स आहे, तर नॉनव्हेजमध्ये एग व्हाईट आणि मांसरस म्हणजे सूप्स जे असतात, मटन सूप चिकन सूप, जे स्पोर्ट पर्सनॅलिटीज असतात जे बॅडमिंटन किंवा क्रिकेट खेळत आहे त्यांचं प्रोटीन लॉस जास्त होत आहे, अशाने ते इंट्रोड्यूस करावं. म्हणजे जे जे तुमचं काम आहे त्यानुसार तुम्ही आहार दिला पाहिजे. सरसकट सगळ्यांना सारखं नसतं, तुमची पचनशक्ती कसं आहे, काय खाता यापेक्षा काय कसं पचवता हे जास्त महत्वाचं आहे, त्यानुसार आहार द्या
1: बरोबर आहे. अजून बोलूया, एक फोन कॉल घेऊया. हॅलो
2: हॅलो,
1: हां विचारा प्रश्न.
2: हां नमस्कार, मी वैभव देशमुख बोलतोय.
1: हां बोला.
2: सध्याच्या काळामध्ये जे लहान मुलांमध्ये विशेषतः 10 वर्षाच्या आतल्या मुलांमध्ये जी असुरक्षिततेची भावना जोपासली जाते वाढते, ती आपण कशी कमी करावी, आणि दुसरी गोष्ट ह्या 10 वर्षाच्या वयामध्ये त्यांच्या वयापेक्षा जास्त मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये दिसते येताना, त्याचे काय कारण असतात नाही का.
1: अच्छा
0: बरोबर, खूप छान प्रश्न आहे हा. की बऱ्याचदा असं बोलण्यात येतं ना की आई वडिलांनी मित्रवत वागावं ठीक आहे, पण मित्र कोण असू शकतो, म्हणजे 8-9 वर्षी आपला मित्र आई वडील नसू शकतात, कारण मित्र कसा असावा, समकालीन, समविचारी, सानुभावी, समदुःखी ठीक आहे, त्या त्या वयाचेच मित्र होऊ शकतात. आपण जर मुलांचे मित्र व्हायला गेलोत ना तर मुलं अनाथ होतात, त्यांना आई वडील राहणार नाही. सो आपण आई वडील म्हणून काय करू शकतो की आपण अनुभवी आहोत, तर काय चांगलं काय वाईट याचा सारासार बुद्धी त्याला डेव्हलप करणे हे आपल्या हातात आहे. मग संस्कार म्हणजे मी काय करते आहे आई म्हणून तेच मुलीमध्ये मुलांमध्ये रुजू होणार उतरणार आहे, हे संस्कार आहे. संस्कार म्हणजे अशी काही रूम नाही एका दारात निघाला दुसऱ्या बाजूला पडलं असं नाही. संस्कार म्हणजे तुम्ही जे काही करताय त्याचं तुमची नेक्स्ट वर्जन जे आहे ते म्हणजे आई वडिलांकडनं होणारे संस्कार
1: बरोबर
0: ठीक आहे. मग हे संस्कार करताना असुरक्षिततेची भावना जी वाढीस लागलेली आहे त्याच्यासाठी तुमचं सत्व म्हणजे मानसिक जी ताकद आहे ती चांगली करायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्राणायाम योगासनं याची उत्तम जर तुम्ही लहानपणापासून सवय लावली तर तुमचं सत्व चांगलं राहतं ठीक आहे. असं म्हणतात ना, बल ही नको नई पूजता, बल बलवानो को विश्व पूजता, तर मानसिक बल जर चांगली असेल ठीक आहे तर तुमचं तुम्ही किळकिळीत जरी असलात आणि तुमच्याकडे 50 किलोचा आहे तुम्ही 30 किलोचा आहे तरी तुमचं मानसिक बळ तुम्हाला जिंकवून देतं
1: बरोबर
0: ठीक आहे. त्याच्यामुळे अरेला कार्य कसं म्हणायचं हे लहानपणापासून स्पेशली मुलींना शिकवायला हवं ठीक आहे. आणि पालक म्हणून आपला एक खूप मोठा याच्यामध्ये सहभाग असतो, पालक गुरु शिक्षक आहेत आणि आजूबाजूचे वातावरण, तसंच मुलांना, हे मुलींच्या बाबतीत झालं पण मुलांनाही बऱ्याचदा असुरक्षिततेची भावना असते, त्यांना मुलांना मुलींबद्दल

0: आदर कसा निर्माण होईल, त्यांचा भावनिक विकास कसा होईल. कारण कसं होतं की पाळी येणं वगैरे ह्या मुलींच्या समस्या असतात, मुलांमध्ये काही बदलच होत नाही असा गैरसमज असतो, पण मुलांमध्ये भरपूर बदल होत आहेत आणि त्यांचाही विचार समाज म्हणून आपण केला पाहिजे. ठीक आहे, त्यांच्यामध्ये पण असुरक्षितता आहे, व्यसनांचं प्रमाण वाढतंय आज. ठीक आहे, आपण स्क्रीन ॲडिक्शन हा पांढर पेश व्यसन आहे, पण बाकीचे ॲडिक्शन्स म्हणजे अगदी तुम्ही काय म्हणतात ते कोका कोला किंवा पेप्सी हे व्यसन असू शकतं. एखादी गोष्टी सारखी खावी वाटणे, मॅगी सुद्धा सारखी खावी वाटणे हे व्यसनच झालं ना.
1: बरोबर,
0: ठीक आहे, मग त्याकडे सुद्धा पालकांनी लक्ष द्यायला हवं. आणि दुसरा प्रश्न काय होता त्यांचा? मॅच्युरिटी लेवल, मग ह्याला कारणीभूत मी मगाशी वर्णन केलं तसं तेच. तुम्ही काय चित्र म्हणजे चित्र पात्र क्षेत्र वस्त्र शस्त्र तुम्ही काय बघताय स्क्रीनवर, अगदी तुम्ही बाहेर गेलात आणि फ्लेक्समध्ये फ्लेक्स बघतात तर फ्लेक्सवर पण कसे चित्र आहेत.
1: बरोबर,
0: ठीक आहे ना, तिथे शिवाजी महाराजाचं चित्र आहे की कुठल्या हिरोईनचं चित्र आहे. ठीक आहे, मग आपण आता सुट्ट्या आहेत समजा, तर मी काय करू शकते की मी शिवनेरी दाखवू शकते माझ्या मुलाला.
1: बरोबर,
0: ठीक आहे, मी कुठल्या संग्रहालयात नेऊन त्यांना दाखवू शकते की हे काय आहे. मी चांगली पुस्तक वाचू शकते, मी वाचली तर माझा मुलगा वाचेल. मी मोबाईल घेऊन बसले तर 100%.
1: बरोबर,
0: आणि मॅच्युरिटी लेवल जी आहे ती आजकालच्या मुलांना माहितीचा खूप हे मिळते, म्हणजे माहिती प्रचंड मिळते, स्रोत खूप आहेत. आपल्या लहानपणी एवढी नव्हती, त्यामुळे त्यांची मॅच्युरिटी लेवल काही चांगल्या बाबतीत खूप छान आहे, पण काही काही बाबतीत नको त्या गोष्टी कमी वयात ज्या माहिती होत्या ते अत्यंत चुकीचं आहे. पण त्याबद्दल एक आई म्हणून किंवा वडील म्हणून आपण त्याची योग्य माहिती, कारण जेव्हा माहिती नसते तेव्हा त्याबद्दल उत्कंठा निर्माण होते आणि मग चुकीची माहिती मिळवल्या जाते. त्यापेक्षा योग्य ती माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हे आपलं कर्तव्य आहे.
1: चालेल, कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. आता फक्त जाता जाता मला विचारायचं आहे की रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय काय केले पाहिजेत.
0: रोगप्रतिकार क्षमता, खूपच छान प्रश्न आणि सगळ्या पालकांना पडणारा प्रश्न आहे हा, की इम्युनिटी कशी वाढवायची. मॅडम एखादी टॉनिकची बॉटल द्या जेणेकरून ह्याला याची इम्युनिटी वाढेल. तर इम्युनिटी ही कुठल्या टॉनिकच्या बॉटलमध्ये नाही आहे. जसं आपण व्हिटॅमिन D3 म्हणतो की हे सूर्यप्रकाशापासून आपल्याला मिळतं आणि भारतात जे मुबलक प्रमाणात आहे ते कुठल्या बाटली बंद याच्यामध्ये मिळणार नाही. तसंच इम्युनिटी आहे जी शारीरिक आणि मानसिक ह्या दोन्ही लेवलवर निर्माण झाली पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी आहार विहार दिनचर्या ऋतुचर्या. ठीक आहे, म्हणजे जसं आता ऋतू बदलेल, पाऊस सुरू झाला की मुलं आजारी पडणार, ऑक्टोबर हीटमध्ये मुलं जास्त आजारी पडतात किंवा होळीच्या दरम्यान मुलं जास्त आजारी पडतात. तर आयुर्वेदामध्ये आहारावर भर दिला जातो, दिनचर्येवर भर दिला जातो की सूर्य बघितला पाहिजे, उगवता सूर्य. ठीक आहे, आणि तेव्हापासून समजा दिनचर्या सुरू झाली कारण सूर्यापासूनच आपण आहोत. जसं आपण मोबाईलला चार्जिंग करतो तसं सूर्य आपली चार्जिंग करतो.
1: बरोबर,
0: ठीक आहे, म्हणजे तेव्हा अग्नी चांगला राहील. अग्नी चांगला राहिला की इम्युनिटी आपोआप चांगली राहील. ठीक आहे, 10-10, 12-12 वाजेपर्यंत झोपणारी मुलांची इम्युनिटी कशी कुठल्या बाटलीनी अगदीच होणार नाही. ठीक आहे, आणि खाणं जे आहे ते घरगुती गरमागरम आणि
1: ताजं
0: आणि स्नेहयुक्त. म्हणजे आजकाल अगदी 10 वर्षाची मुलगी म्हणते तूप नको माझं वजन वाढेल, बरं का. तर भरपूर तूपयुक्त.
1: बरोबर,
0: ठीक आहे, द्यायला हवं. बाहेरचं जंक टाळायला हवं, ब्रेड बिस्किट खारी पाव चिप्स कुरकुरे मॅगी घरात अन्न बंद करावं, भरपूर तूप द्यावं लहान मुलांना. कारण ब्रेन ग्रोथ होत असते त्यांना, आपल्याला वाटतं की लहान मुलांना कसला आला स्ट्रेस, पण आजकालची मुलं खूप स्ट्रेस मध्ये आहे आणि त्याचा विचार समाज म्हणून आपण करणं अत्यंत गरजेचं आहे की त्यांचा स्ट्रेस मी कसा कमी करू शकते, कुठल्याही कॉम्पिटिशन मध्ये न घालता.
1: बरोबर,
0: ठीक आहे, त्यांची ग्रोथ कशी होईल शारीरिक आणि मानसिक याचा विचार व्हायला हवा.
1: बरोबर आहे, किंवा आई वडिलांनी सुद्धा हे फार पाळलं पाहिजे की नाही त्याला 95% पडतायत म्हणजे माझ्याही मुलाला 96% पडले पाहिजेत. हा खूप चुकीचा विचार आहे,
0: खूप चुकीचा.
1: प्रत्येकाची बुद्धी वेगळी असते.
0: येस,
1: आणि प्रत्येक मूल वेगळं असतं. सगळ्यात
0: म्हणून लहान मुलांमध्ये इम्युनिटीचा विचार करताना त्याचं मन मनगट आणि मेंदू सुदृढ कसा होईल याच्यातच त्याचं उज्ज्वल भविष्य दडलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आयुर्वेद खूप छान काम करतो. आहार विहार दिनचर्या ऋतुचर्या आणि जसं आपण म्हणतो ना जुनं ते सोनं, पण आजकाल कसं झालंय की सोन्याच्या भानगडीत न पडता बेंटेक्सच्या आहारी गेलेत लोक.
1: बरोबर,
0: त्याच्यामुळे वेळीच ते ओळखवून आपण आयुर्वेद लहान मुलांना द्यायला सुरुवात करायला हवी.
1: अगदी खरं आहे. तेव्हा विषय खरं म्हणजे इतका हा विस्तृत आहे, आपण किती बोललो तरी ते कमीच आहे आणि प्रश्नही आपल्याला येणारे तितकेच असणार आहेत. कारण मी आता जसं म्हटलं की प्रत्येक मूल हे वेगळं असतं, त्यामुळे सुदृढ ही जी संकल्पना आहे की प्रत्येक मुलाच्या बाबतीत पण वेगळीच असू शकते. बरोबर ना, तेव्हा वेळेची मर्यादा आपल्याकडेही आहे आजच्या कार्यक्रमात, त्यामुळे आपण इथेच थांबूयात. आज आलात आणि छान आकाशवाणीसाठी आपण वेळ दिलात, इतकी सुंदर

0: श्रोत्यांना उत्तर दिलीत त्याबद्दल श्रोता आणि आकाशवाणी परिवारातर्फे आपले खूप आभार, धन्यवाद.
1: मी पण आकाशवाणीची खूप आभारी आहे मला या इथे बोलवलात, आणि श्रोत्यांचे पण आभार, धन्यवाद, शुभरात्री.
0: धन्यवाद.
2: श्रोतो हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमाचा विषय होता लहान मुलांचे सुदृढ आरोग्य आणि आयुर्वेद. सहभागी तज्ज्ञ होत्या आयुर्वेदिक बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मैत्रेयी लिमये. सूत्रसंचालन होतं भारती कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे, आणि या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य होतं गजेंद्र पवार आणि संतोष साबळे यांचं.
3: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 9834252565. फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 9282212225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
5: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
5: संपर्क 232-29-29.
3: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 8669909000.
6: फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशालिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 9282212225, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर.
4: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
5: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
4: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
5: संपर्क 232-29-29.
2: 100° 1 MHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 10:02 झालेत. प्रसारित करीत आहोत जुन्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: श्रोत्यो, रजनीगंधा कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आहे दो भाई या चित्रपटातलं, राजा मेहदी अली खा यांचं। संगीतकार आहेत सचिन देवबर्मन आणि गायिका आहेत गीता दत्त।

गीता दत्त यांच्या स्वरात आपण ऐकलत राजा मेहदी अली खा यांचं गीत. संगीतकार होते सचिन देवबर्मन आणि चित्रपट होता दो भाई. श्रोत्यो, रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूया असली नकली या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार शंकर जयकिशन आणि गायक आहेत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी.

असली नकली या चित्रपटातलं हसराज जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन आणि गायक होते लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी. श्रोतेहो कार्यक्रमात ऐकूया पुढचं गीत, अनमोल घडी या चित्रपटातलं तन्वीर नक्वी यांचं. संगीतकार नौशाद अली आणि गायिका आहेत नूर जहां.

तन्वीर नक्वी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते नौशाद अली, गायक होत्या नूरजहाँ आणि चित्रपट होता अनमोल घडी. श्रोतेओ रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. मेरी सुरत तेरी आखे या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूया. संगीत SD बर्मन यांचं आणि गायक आहे.

शैलेंद्र यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं एस डी बर्मन यांनी. गायक होते मन्नाडे आणि चित्रपट होता मेरी सुरत तेरी आखे. श्रोते हो ऐकूया चोरी चोरी या चित्रपटातलं हसराज जयपुरी यांचं गीत. संगीत शंकर जयकिशन यांचं आणि गायिका आहेत लता मंगेशकर.

चोरी चोरी या चित्रपटातलं हसराज जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. शंकर जयकिशन संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि गायिका होत्या लता मंगेशकर. श्रोत्यो रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोत्यो ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात अमित खन्ना यांचं गीत, संगीत बप्पी लाहिरी यांचं आणि चित्रपट दिल से मिले दिल.

किशोर कुमार यांच्या स्वरात आपण ऐकलं अमित खन्ना यांचं गीत. संगीतकार होते बप्पी लाहिरे आणि चित्रपट होता दिल से मिले दिल. श्रोते कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे हम किसी से कम नहीं या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं. संगीत आर डी बर्मन तर गायक आहेत किशोर कुमार.

हम किसी से कम नाही या चित्रपटातला मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं आणि गायक होते किशोर कुमार. श्रोत्यो ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, गायिका आहेत लता मंगेशकर आणि चित्रपट आहे शागिर्द.

शागिर्द या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि गायिका होत्या लता मंगेशकर. श्रोत्यो, रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. श्रोत्यो, ऐकूया सत्यम शिवम सुंदर या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गायक आहेत मुकेश आणि सहकारी.

सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि गायक होते मुकेश आणि सहकारी. चलती का नाम गाडी या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकणार आहोत. संगीतकार एस डी बर्मन आणि गायक किशोर कुमार.

0: याने याने प्यार हो गया।
1: चलती का नाम गाडी या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं। संगीतकार होते एस डी बर्मन आणि गायक होते किशोर कुमार। श्रोत्यो रजनीगंध हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। श्रोत्यो या कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंबई का बाबू या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत। संगीत एस डी बर्मन, गायक मोहम्मद रफी आणि आशा भोसले।

मजरू सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं, गायक मोहम्मद रफी आणि आशा भोसले, आणि चित्रपट होता बंबई का बाबू. श्रोतेहो, यानंतर ऐकूया खुशबू या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत. गायिका आहेत आशा भोसले आणि संगीतकार आर डी बर्मन.

खुशबू या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. गायिका होत्या आशा भोसले आणि संगीतकार होते आर डी बर्मन. श्रोते हो, या गीताबरोबरच

रजनीगंधा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजत आहेत. हिंदी बातमीपत्र आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या